सुप्रभात श्रोते हो, 100° एक मेगा हर्ट्स FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं सकाळच्या या प्रसारण सभेत स्वागत करते.

में भारती कुलकर्णी श्रोते हो, आज आहे गुरुवार। भारतीय सौर दिनांक 24 वैशाख शके 1948 14 मे 2026। आजच्या प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत मंगलध्वनीनं।

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग जौनपुरी श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे ठीक 6 वाजता आहेत. हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्र प्रसारित करेल, आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात सुरुवातीला उषा मंगेशकर यांच्या स्वरातली संत तुकाराम यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं अण्णा जोशी यांचं. आता ऐकूया माणिक वर्मा यांच्या स्वरातली संत रामदास यांची ही रचना. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं.

माणिक वर्मा यांच्या स्वरातली संत रामदास यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत होतं विठ्ठल शिंदे यांचं. आता ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरातली प्रवीण दवणे यांची ही रचना. संगीत आहे नंदू होनप यांचं.

अजित कडकडे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातली प्रवीण दवणे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं नंदू होनप यांचं. श्रोतेहो आता ऐकूया शोभा जोशी यांच्या स्वरातली ही रचना. रचना आहे संजीवनी मराठे यांची.

0: शोभा जोशी यांच्या स्वरातली संजीवनी मराठे यांची रचना आपण ऐकलीत. आणि श्रोते हो, या रचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:25 होत आहेत. ऐकूया दिनविशेष.
1: आज आहे 14 मे. आजचा हा दिवस इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे हे पाहूया. 1796 साली या दिवशी इंग्लंडच्या जेम्स फिलिप या 8 वर्षाच्या मुलाला जगातली पहिली देवीची लस टोचण्यात आली. 1955 साली सोव्हिएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांचा 20 वर्षांचा परस्पर संरक्षणासाठीचा वॉर्सा करार पोलंड इथल्या वॉर्सा इथं झाला. 1997 साली या तारखेला देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची साखर आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कलम 4 खाली नोंदणी झाली. इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी साखर कारखाना असं त्याचं नाव आहे. भुदरगड इथं हा कारखाना सुरू झाला होता. 14 मे हा जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. 1657 साली या तारखेला छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला. 1909 साली अभिनेता विनोद वीर वसंत शिंदे यांचा जन्म या दिवशी झाला.
2: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला, सांगा ह्या वेळीला.
1: 14 मे 1923 या दिवशी दिग्दर्शक मृणाल सेन यांचा जन्म झाला.
3: यहाँ के पंखी बड़े चालाक मालूम होते हैं.
4: ओ, आप उनको मार नहीं सके इसलिए? अच्छा, आप उन पे बंदूक क्यों चलाते हैं? क्या कसूर है उनका?

0: मांस खाती हो? साग भाजी?
1: हाँ।
0: तो उनका क्या कसूर है? उन्हें क्यों काट के खाती हो? उनमें भी प्राण है, काटने से उनको भी कष्ट होता है।
1: सच? मुझे तो नहीं पता था। लेकिन पंखी और साग भाजी कैसे हो सकते हैं? पंखी को काटो तो वो तड़फड़ाते हैं, खून निकलता है, लेकिन साग भाजी ना तड़फड़ाए ना खून निकले।
2: भुवन शोम, मृगया, खंडहर यासारखे अभिजात चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या मृणाल सेन यांना 2005 साली दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं। 1926 साली आनंदग्रामच्या संस्थापिका आणि थोर समाजसेविका डॉक्टर इंदुताई पटवर्धन यांचा या तारखेला जन्म झाला। आज स्मृती दिन असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत। 1643 फ्रान्सचा राजा लुई तेरावा याचं निधन। 1963 साली या दिवशी भाषाशास्त्रज्ञ, घटना समितीचे सदस्य आणि राज्यसभा खासदार डॉक्टर रघुवीरा यांचं मोटार अपघातात निधन झालं। 1998 साली या दिवशी हॉलिवूडमधील अभिनेता आणि गायक फ्रँक सिनात्रा यांचं निधन झालं।
3: When I was a young man courting the girls,

विसाव्या शतकातल्या सर्वात लोकप्रिय गायकांपैकी ते एक होते. फ्रँक सिनात्रा यांच्या गायनाच्या 15 कोटी रेकॉर्ड्स जगभर विकल्या गेल्या होत्या.

0: दिनविशेष आपण ऐकलत आकाशवाणीचं. हे आहे अहिल्यानगर केंद्र.
1: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:15 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
0: श्रोते हो, आता 6:30 ऐकूया छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त चिंतन. लेखन आहे वसुंधरा कुलकर्णी यांचं, तर वाचनस्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा.
2: मोडेन पण वाकणार नाही असा करारी बाणा असणाऱ्या मराठी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचं म्हणजेच संभाजी महाराजांचं नाव घेतलं की ऊर भरून येतो. त्यांचा जन्म, बालपण, पराक्रम, लढाया, त्यांची मर्दुमकी चहूबाजूनं चर्चिली जाते. शिवरायांच्या या छाव्याला, युगधुरंधराला रणांगणावरच्या मोहिमा, राजकारणातल्या डावपेचांचं बाळकडूच मिळालेलं होतं. वयाच्या 8व्या वर्षी 10 प्रमाणे राजा जयसिंगबरोबर शत्रूच्या गोटात राहणारा निधड्या छातीचा पोर. डर नाही लगता अशा प्रश्नाला डोळ्याला डोळा भिडवत डर हमसे पैदा होता है असं उत्तर देणारे युवराज लहानपणापासूनच चतुर तल्लक बुद्धीचे. अनेक भाषांवर प्रभुत्व, तलवारबाजी, भालाफेक, दानपट्टा, घोडदौडे तरबेज. वयाच्या 14व्या वर्षी संस्कृतमध्ये बुधभूषण ग्रंथ लिहून शिवरायांचं सुंदर अलंकारित भाषेत वर्णन करतात. भाषांतरित श्लोकात ते म्हणतात, कलिकाल रूपी भुजंग घालितो विळखा, करीतो धर्माचा ऱ्हास, तारण्य वसुधा अवतरला जगतपाल, त्या शिवप्रभूंची विजय दुंदुभी गरजू देखास. संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्यांना त्यांनी उदार मनानं नुसतंच माफ नाही केलं, तर राज्याच्या अष्टप्रधानांमध्ये त्यांची पुन्हा नेमणूकही केली. संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमी कामगिरीनं अल्पकाळात मराठी साम्राज्याचा विस्तार आणि बचावही केला. मराठी साम्राज्याच्या 15 पट जास्त असणाऱ्या मुघल साम्राज्याशी त्यांनी एक हाती लढा दिला. गनिमी काव्याचा पुरेपूर उपयोग करून औरंगजेबात जेरीस आणलं. त्यामुळं औरंगजेब चौथा

0: टाळा. आपल्या अल्पशा कार्यकाळात त्यांनी जवळजवळ 120 युद्ध लढली आणि एकही ते हारले नाहीत. संभाजीराजांची संपूर्ण कारकिर्द तेजोमय होती. राज्यकारभारात निपुण, धर्माभिमानी, संस्कृत पंडित, व्यासंगी, असामान्य शौर्य, अफाट धैर्य, कुशल संघटक अशा अनेक विशेषणांनी त्यांचं वर्णन करता येईल. राजकारणाबरोबर समाजकारणही त्यांनी कुशलतेनं केलं. भक्ती आणि शक्तीचा सुंदर मिलाप ठरलेली पंढरपूरची वारी असो किंवा संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर विभूतींच्या पालख्या असोत, त्यांना राजाश्रय देऊन सरकार दरबारी खजिन्यातूनच खर्च देऊन संरक्षण देणारे संस्कृतीचे पुरस्कर्ते संभाजी महाराजच. पत्नीला स्त्री, सखी, राज्ञी जयती असा किताब देऊन तत्कालीन पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रीला समान दर्जा देणारा द्रष्टा सुधारक. ब्राह्मण म्हणून कोण मुला हिजा ठेवतो आणि मराठा म्हणून कोण पाठीशी घालतो अशी समतेची कणखर भूमिका ठेवणारा बहुजनवादी राजा, धाकलधनी, झुंजार संभाजी महाराज. स्वराज्यासाठी जगणं आणि रयतेसाठी लढण्याचा विडा उचललेले पितापुत्र दोघंही महान. वडिलांच्या स्वराज्य मंदिरावर स्वतःच्या आहुतींनी संभाजी महाराजांनी कळस चढवला. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा या तुकोबांच्या पंक्तींना खरा उतरलेला सुजानकर्ता पुत्र बाळशंभू. गोव्याचे पोर्तुगीज, जंजीचे सिद्धी, म्हैसूरचे चिक्कदेवराय, दबा धरून बसलेली औरंगजेबाची मुघल सेना, जोडीला गृहकलह, या सर्वांनाच संभाजीराजांनी कणखरपणे चांगला जबाब दिला. 40 दिवस अनंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी धर्मनिष्ठा, स्वराज्यनिष्ठा सोडली नाही. एक एक इंद्रिय छाटत जाण्याची शिक्षा देऊनही हा मराठ्यांचा राजा झुकला नाही ही खंत औरंगजेबालाही राहिली.
1: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त चिंतन आपण ऐकलं. लेखन होतं वसुंधरा कुलकर्णी यांचं, तर वाचनस्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:35 होत आहेत.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: श्रोतेहो, आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. या प्रसारण सभेत मी आहे आपल्याबरोबर भारती कुलकर्णी. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:40 कृषीवाणी. या कार्यक्रमात आले पिकाची बेणे निवड आणि लागवडीची वेळ याविषयी माहिती ऐकू शकाल. 7:45 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा. या कार्यक्रमात खुब्याचा सांधा खराब होणे याविषयी मणके विकारतज्ञ डॉक्टर अतुल ढेपे यांनी दिलेली माहिती. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर. या कार्यक्रमात सूर्याची देणगी याविषयी माहिती सादर करते आहेत सदानंद कांबडी. 6:55 मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक. संकलन आहे बाळ कुणाल अहिरे यांचं. 7:00 ऐकू शकाल आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून. 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद. तर 7:50 ॲडव्हान्स आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 8:15 गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया हा प्रायोजित कार्यक्रम. 8:20 घेऊ शकाल आनंद काही सुगम गीतांचा. आज सकाळी 8:40 ऐकू शकाल मिश्र संगीत. सकाळी 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. 10:00 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 मिश्र संगीत, 11:00 मराठी चित्रपट संगीत, तर 11:15 आपली गाणी हा मराठी गीतांचा कार्यक्रम. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. निर्मिती

दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करू. आमची संध्याकाळची प्रसारण सभा सुरू होईल 5:02. यात सुरुवातीला कार्यक्रम मिक्स मसाला, 5:20 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे, 5:30 युववाणी हा युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, 6:00 मराठी चित्रपट संगीत, 6:35 आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल, 6:40 कार्यक्रम लोकसंगीताचा, कार्यक्रमाचे सादरकर्ते बापूसाहेब वाडगे, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून.

आज संध्याकाळी 7:30 शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी या अंतर्गत हॅलो बळीराजा हा थेट प्रसारित होणारा कार्यक्रम. आजचा विषय आहे खरीप हंगाम बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती. सहभागी तज्ज्ञ आहेत महाबीज अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंड आणि महाबीज अहिल्यानगरचेच कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र काळभोर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे. रात्री 7:15 ऐकू शकाल मिश्र संगीत. 9:00 फोन इन कार्यक्रम हॅलो गीतबहार. निवेदन आणि सूत्रसंचालन आहे सारिका साळवी यांचं. 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम रजनीगंधा.

0: आणि याशिवाय श्रोते हो, सर्व बातमीपत्र नियोजित वेळी आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 6:40 होत आहेत.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
3: विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनींनो, लक्ष द्या. KG सोमय्या सिनियर आणि KB रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव इथं शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला, वाणिज्य, विज्ञान तसंच BSc कॉम्प्युटर सायन्स, AI&ML आणि डेटा सायन्स, BCA सायन्स, BCom, CA प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व कोर्सेससाठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग आणि प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि पोलीस आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध. 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू. जागा मर्यादित. आजच आपला प्रवेश निश्चित करा.
0: श्रोते, आता कृषी वाणी या कार्यक्रमात ऐकूया आले पिकाची बेणे निवड आणि लागवडीची वेळ याविषयी माहिती. वाचन सुरू आहे गौरव वने यांचा.
4: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण जाणून घेणार आहोत आले पिकाची बेणे निवड आणि लागवडीची वेळ याविषयीची माहिती. शेतकरी बंधू भगिनींनो, आले पिकाची लागवड करण्याची योग्य वेळ प्रामुख्यानं 15 मेच्या दरम्यान आहे आणि त्याच अनुषंगानं बेणे निवड अर्थात काढणी आणि साठवण अर्थात आढी लावणं योग्य पद्धतीनं आणि वेळीच करणं अत्यंत आवश्यक आहे. अनेक शेतकरी बांधव आले लागवड करतात पण बेणे निवड आणि काढणी करताना काही महत्त्वाच्या चुका त्यांच्याकडून घडतात. बेणं हे किमान 45 दिवस अगोदर काढलेलं असावं. 45 ते 60 दिवस अगोदर काढलेलं बेणं अधिक चांगलं मानलं जातं. यात जास्त दिवस चालतात पण कमी दिवसाचं बेणं

0: वापरू नये. बेने निवड करताना काय काळजी घ्यावी याविषयी जाणून घेऊ. 9 ते 10 महिने पूर्ण झालेलं रोगमुक्त कंद असलेला प्लॉट निवडावा. ज्या प्लॉटमधून बेने घेणार आहात त्यामध्ये कंदकूच, सूत्रकृमी किंवा इतर रोगांचा प्रादुर्भाव नसावा. तसंच कंदाची वाढ अतिशय जास्त नसावी. अगदी मध्यम आकाराचं असलेलं बेनं निवड करावी. लागवडीपूर्वी 45 ते 50 दिवस बेनं काढून ठेवावं, अर्थात सुप्त अवस्था पूर्ण होणं आवश्यक आहे. 15 मेच्या दरम्यान किंवा पावसाआधी लागवड करावी. उशीर झाला तर उत्पादनात घट येऊ शकते. बेने निवडल्यानंतर 45 ते 50 दिवस सावलीत त्याची साठवण किंवा आढी करावी. जास्त दिवस झाले तरी चालतील, पण साठलेल्या ठिकाणी हवा खेळती आणि आर्द्र वातावरण ठेवावं, जेणेकरून फुटवे चांगले फुटतील. साठवणीसाठी ढीग तयार करताना रुंदी 3 ते 4 फूट आणि लांबी 6 ते 8 फूट आणि उंची 3 ते 3.5 फूट अशा प्रकारे ढीग करू शकता. शेतकरी बंधू भगिनींनो, जमिनीवर थेट न ठेवता खाली जाळी किंवा पोती टाकावी. थोडे बुरशीनाशक टाकावं आणि पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. ढिगावर ओले पोते किंवा गोण्या टाकाव्यात. एकेरी टाकले तर पाहिजे तसं अंकुरण होत नाही, त्यामुळं दुहेरी टाकणं हे फायदेशीर ठरतं. आर्द्रयुक्त वातावरण तयार होईल याची काळजी घ्यावी. उन्हाच्या थेट झळा ढिगाला बसणार नाही याची देखील काळजी घ्यावी. आणि पोती दररोज किंवा 2 तासांनी ओली करून घ्यावी आणि त्यावर पाणी टाकावं. 20 ते 25 दिवसांनी ढीग पलटावा, म्हणजे वरचा थर खाली आणि खालचा थर वर करावा. नियमित निरीक्षण करावं. बुरशीचा प्रादुर्भाव झाला तर त्वरित उपाययोजना करावी. एकरी 8 ते 10 क्विंटल बेनं आवश्यक असतं. लागवडीच्या पूर्वतयारीविषयी जाणून घेऊ. लागवडीच्या 2-3 दिवस आधी ढीग मोकळा करावा. कंदाचे तुकडे करावेत आणि प्रत्येक तुकड्यात जवळपास 2 ते 3 डोळे असावेत. साधारणपणे वजन 35 ते 40 ग्रॅम आणि लांबी 4 ते 6 सेंटीमीटर असावी. शेतकरी बंधू भगिनींनो, बीज प्रक्रियासाठी आपण जे द्रावण तयार करणार आहोत त्यात 15 ते 30 मिनटं हे कंद बुडून ठेवावीत. द्रावण तयार करताना कार्बनडेन्झिम 25% अधिक मँकोज हे 50% WS अर्थात स्प्रिंट 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर किंवा मेटॅलॅक्झिल अधिक मँकोज हे 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड 3 ते 4 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे द्रावण तयार करावं.
1: आले पिकाची बेणे निवड आणि लागवडीची वेळ याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचनस्वर होता गौरव वने यांचा, तर हा कार्यक्रम होता कृषीवाणी. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. 7:15
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
4: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
3: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
5: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
6: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
5: थायरॉइडच्या गाठी,
6: गर्भाशयातील फायब्रॉइड,
5: वाढलेली प्रोस्टेट,
6: विविध बायोप्सीज,
5: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
6: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
5: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
6: फोन 7400484088.
5: 7400484088.
1: प्रसारित करीत आहोत बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
7: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
8: लग्न होऊन बरीच वर्ष झालेत पण मूल होत नाही, गर्भनलिका बंद आहेत,
7: पुरुषांमध्ये शुक्राणूचं प्रमाण कमी आहे, या आणि यासारख्या वंध्यत्वाच्या अनेक कारणांसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर.
8: इथं IUI, IVF, ICSI तसंच एम्ब्रियो फ्रीझिंग आणि ब्लास्टोसिस ट्रान्सफर सारख्या अद्ययावत सुविधा सर्वात कमी दरात उपलब्ध आहेत.
7: बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिर.

0: मागे लालटा की रोड अहिल्यानगर।
1: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, मागील भागामध्ये आपण फ्रोझन शोल्डर व प्लांटार फेशियाटिस या आजाराबाबत माहिती विस्तृतपणे जाणून घेतली। या भागामध्ये आपण अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप। अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा असा सांध्याचा आजार आहे ज्यामध्ये हाडांचा रक्तपुरवठा कमी होतो व त्यामुळे हाडांचे नुकसान होते। अव्हॅस्क्युलर म्हणजे रक्तपुरवठा कमी होणे आणि नेक्रोसिस म्हणजे साध्या भाषेमध्ये सडणे। साधारणतः हा आजार कोणत्याही सांध्यांना होऊ शकतो, परंतु हिप जॉईंट म्हणजे आपल्या जांघेचा सांधा, खुब्याचा किंवा कुल्ल्याचा सांध्यामध्ये

0: विशेषतः वात व त्वचेच्या आजारासाठी हायडोस स्टेरॉइड्स दीर्घकाळ घेतल्याने देखील अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप जॉईंटचा धोका वाढू शकतो. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिपचे काही अपघातजन्य कारणे देखील आहेत. अपघात झाल्यानंतर हिप जॉईंटला काही मार लागला किंवा जांगेमध्ये काही मार लागला किंवा काही फ्रॅक्चर झालं तर त्यामुळे सुद्धा तिथल्या हाडाचा रक्तपुरवठा कमी होतो. जर सांधा निघाला गेला, डिसलोकेशन झालं, तेव्हा देखील असा रक्तपुरवठा कमी होतो व अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचा धोका वाढतो. इतर काही कारणे पाहायची झाले तर रेडिएशन थेरपी आहे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये किंवा इतर कारणामुळे जेव्हा रेडिएशन थेरपी केली जाते किंवा अवयव प्रत्यारोपणच्या ज्या शस्त्रक्रिया होतात किंवा ऑर्गॅन ट्रान्सप्लांटच्या ज्या शस्त्रक्रिया होतात तसेच रक्ताचे काही विशिष्ट आजार जसं की सिकल सेल ॲनिमियामध्ये सुद्धा हा धोका निर्माण होऊ शकतो. आता याची जर काही लक्षणे बघायची झाली तर सांधेदुखी हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. सुरुवातीला वेदना सौम्य असू शकतात परंतु जसं जसं आजारांचा टप्पा वाढत जातो तशा तशा वेदना तीव्र स्वरूपाच्या होतात. खाली मांडी घालून बसताना किंवा उठताना, पायरी चढउतार करताना, खाली शौचास बसताना किंवा उठताना खुब्याच्या सांध्यामध्ये वेदना सुरू होतात. दुखण्यामुळे सांध्याची हालचाल कमी होते व सांध्यावर सूज व कडकपणा म्हणजेच स्टिफनेस यायला लागतो. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचे निदान करण्यासाठी आपण रुग्णांची क्लिनिकल तपासणी किंवा बाह्यरुग्ण विभागामध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर किंवा गरज भासल्यास एक्सरे करावा लागतो किंवा MRI असतो किंवा CT स्कॅन असतो. एक्सरे, MRI, CT स्कॅन हे नेमकं अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचा आजार कोणत्या टप्प्यात आहे, सांध्याची इन्व्हॉल्वमेंट किती आहे, हाडांचा भाग किती खराब झालेला आहे किंवा सांधा खराब झाला आहे का, झीज झाली आहे का, हे पाहण्यासाठी आपण या सगळ्या चाचण्या करतो.
1: खुब्याचा सांधा खराब होणे याविषयी मणके विकारतज्ञ डॉक्टर अतुल ढेपे यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची आणि कार्यक्रम होता बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:50 होत आहेत.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सावेडी कमानी जवळ नगर मनमाड रोड अहिल्यानगर.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: ऐकूया त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
3: एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट, एंजियोप्लास्टी, होल्टर मॉनिटरिंग, ऍडव्हान्स 2D इको आणि कलर डॉपलर, 24 तास ECG, हृदयाच्या झडपांच्या आजारांचे निदान आणि अत्याधुनिक उपचारासाठी डॉक्टर राहुल त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
1: श्रोतेहो कार्यक्रमात आज ऐकूया सूर्याची देणगी याविषयी माहिती. सादर करते आहेत सदानंद कांबळी.
4: काय ग बाई हा उकाडा, हा उन्हाळा म्हटलं की लाईटचं जाणं, गर्मी होणं, छे छे छे छे असह्य होतंय आता हे सगळं.
5: गाई एकटीच काय बडबडते आहेस?
4: पूर्वी आता काहीही बोलू नकोस, माझा जीव त्रासलाय बरं का नुसता. या गर्मीमुळं असह्य होतंय मला सगळं.
5: अगं बोलू नकोस काय म्हणतीस मला. किती दिवसांपासून मी बाबांना म्हणते सोलार पॅनल बसवूया बाबा, सोलार पॅनल बसवूया, पण माझं कोण ऐकतंय ग?
4: सोलार पॅनल मला काय ते बोलली नाहीस तू? हा ते काय आहे आता नवीन? उगीच आगाऊ खर्च नकोय हा आता.
5: अग आई बिलकुल आगाऊ खर्च नाही बघ, घरोघरी सोलार पॅनल बघतीस ना तू, ती काळाची आजची गरज आहे बघ. आणि आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध आहे आणि या सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती होऊ

0: शकते अगदी आपल्या घरी. आणि या सोलार पॅनलची सिस्टीम आपण आपल्या गच्चीवर बसून घेतली ना की घरातील ही सगळी उपकरणं आपली आपली चालू शकतात.
1: काय काय सांगतेस काय तू पूर्वी?
0: मग
1: अगं कूलर एसी माझं मिक्सर सुद्धा चालेल ह्याच्यावर.
0: अगं हो आई, एसी कूलर मिक्सर सगळं चालेल बघ. आणि अधिक निर्माण झालेली वीज जी आहे का नाही ती पण आपण बचत करू शकतो आणि ती विकू पण शकतो.
1: काय सांगतेस काय बाई. अगं मग हे सगळं असताना तुझे बाबा का मनावर घेत नाहीयेत? नक्कीच काहीतरी खर्चिक बाब असणार बघ.
0: अगाई सुरुवातीला फिटिंगसाठी थोडा खर्च करावा लागतो बघ, पण शासनाकडून अनुदान मिळतं यासाठी आपल्याला.
1: काय सांगते
0: मग. आणि पण एकदा का हे सोलार पॅनल बसवलं ना की आपण स्वतः वीज निर्माण करू शकतो बघ. आणि लाईट गेली ना तरी हा गर्मीचा त्रास कमी होईल आणि कमी खर्चात हे पॅनल आपण बसवू शकतो. म्हणजे हा विचार मी किती दिवसांपासून बाबांना सांगतेय पण बाबा कुठे ऐकतात माझं.
1: म्हणजे पूर्वी आपल्याला ते वीज बिल भरण्याची मुळीच गरज नाही
0: न. अगदी नक्कीच.
1: म्हणजे दीर्घकाळ मोठी बचत होईल की का. आणि सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण होणार म्हणजे शिवाय कुठलं प्रदूषण पण नाही.
0: अगदीच बघ. आणि पर्यावरण पूरक हा प्रकल्प आहे बरं काही. आणि कुठली हानी नाही, उपयुक्त आणि फायदेशीर आहे बघ ही वीज निर्मिती.
1: थांब, आता तुझ्या बाबांना आपण दोघेही म्हणूया, सांगूया, विनवूया की सोलार पॅनल आपल्या घरी बसवाच. अहो ऐकलत का, आम्हा दोघींना तुमच्या सोबत थोडस बोलायचं आहे.
0: हो बरं बाबा, या बरं इकडे.
2: आलो आलो आलो आलो, गोंधळ घालू नका. आलो हो, तुमच्या दोघींचा पूर्ण संवाद ऐकला बरं मी. आणि हो, त्याच विषयी माहिती मिळवत होतो मी. आजच कामाला लागतो. काय
0: काय हो बाबा, मी कितीदा म्हणाले तुम्हाला पण माझं ऐकलं नाही हो तुम्ही.
2: ठीक आहे ठीक आहे, मला महत्व पटलं बरं. आता काम फत्य करून टाकूया, बसूया एकदाच सोलार पॅनल. चला लागूया कामाला. आता तर खुश.
3: सूर्याची देणगी याविषयी माहिती आपण ऐकलीत. सादर करते होते सदानंद कांबळी. निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची आणि हा कार्यक्रम होता त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
4: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
3: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6:55 झालीत.
5: अहो अहो, काय होतंय तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
6: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
5: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधारे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
6: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
5: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
7: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
8: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
7: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
8: संपर्क 232-29-29.
9: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
10: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
9: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
10: फोन नंबर 0241-235-3515.
9: मोबाईल 960-44-988-36.
11: सन 1968 पासून स्थापित 100% निकालाची परंपरा असलेल्या
12: श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्रोफेसर कॉलनी अहिल्यानगर इथे 11वीची प्रवेश प्रक्रिया विनामूल्य सुरू झाली आहे.
11: संपर्क 92-70-52-66-35.
13: कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
4: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅक केअर हॉस्पिटल मध्ये.
13: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
4: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी 3D डिजिटल मॅमोग्राफी,
13: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप.
4: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
3: संकलन आहे बाळ कुणाल अहिरे यांचं. नमस्कार, सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी.

0: श्री शनी शिंगणापुरात शनिदर्शन 24 तास सुरू राहणार. आरोग्य सेवेमध्ये परिचारिकांची भूमिका महत्त्वाची. पल्लवी विजयवंशी. पाणी पुरवठा आणि भुयारी गटार यापैकी एकच योजना विचाराधीन. आयुक्त डांगे. भारती शेवते यांची मानद वन्यजीव रक्षकपदी नियुक्ती. आणि बुद्धिबळपटू आशिष चौधरी बनला कॅन्डिडेट मास्टर. आता घडामोडी सविस्तर. श्री शनैश्वर जयंती आणि शनि अमावस्या यात्रेनिमित्त श्री शनिशिंगणापूर येथील शनिमंदिर 19 मेपर्यंत 24 तास सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती शनैश्वर देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी दिली आहे. या कालावधीत भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. आरोग्य सेवेमध्ये परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून समाजानं त्यांच्या कार्याचा आदर करून त्यांना प्रोत्साहन देणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन छावणी परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी यांनी व्यक्त केलं. स्नेहबंद फाउंडेशनतर्फे जागतिक परिचारिका दिनानिमित्त भिंगार इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छावणी सामान्य हॉस्पिटलमधील परिचारिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर उद्धव शिंदे, डॉक्टर गीतांजली पवार, डॉक्टर सद्दाम कच्ची, डॉक्टर अभिजित आल्हाट, डॉक्टर धनंजय गुंड तसेच हॉस्पिटलमधील परिचारिका आणि कर्मचारी उपस्थित होते. अहिल्यानगर शहरासाठी प्रस्तावित असलेल्या नवीन पाणी पुरवठा आणि भुयारी गटार टप्पा 2 या योजनेसाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य घेण्याच्या प्रस्तावावरून महापालिका 1000 कोटींचं कर्ज काढून नगरकरांवर करवाढीचा बोजा लादणार असल्याचे आरोप चुकीचे आहेत. दोन्ही योजनांपैकी एकच योजना विचाराधीन असून महानगरपालिकेला केवळ 25% रक्कम स्वहिस्सा म्हणून उभारावी लागणार असल्याचं महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केलं आहे. जंगलातील मूक प्राण्यांच्या संरक्षणासाठी अनेक वर्ष जीवाची पर्वा न करता संघर्ष करणाऱ्या भारतीय अनिल शेवते यांना महाराष्ट्र शासनानं अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मानद वन्यजीव रक्षक म्हणून अधिकृत नियुक्ती दिली आहे. या जबाबदारीवर नियुक्त होणाऱ्या त्या जिल्ह्यातल्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. अहिल्यानगर येथील आशिष चौधरी यानं बुद्धिबळ खेळात आपल्या आंतरराष्ट्रीय क्लासिकल रेटिंगचा 2200 टप्पा पार केला आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल जागतिक बुद्धिबळ संघटना फिडेकडून त्यास बुद्धिबळाचा कॅन्डिडेट मास्टर हा मानाचा किताब प्रदान करण्यात आला. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी. श्री शनि शिंगणापुरात शनिदर्शन 24 तास सुरू राहणार. आरोग्य सेवेमध्ये परिचारिकांची भूमिका महत्त्वाची. पल्लवी विजयवंशी. पाणी पुरवठा आणि भुयारी गटार यापैकी एकच योजना विचाराधीन. आयुक्त डांगे. भारती शेवते यांची मानद वन्यजीव रक्षक पदी नियुक्ती. आणि बुद्धिबळपटू आशिष चौधरी बनला कॅन्डिडेट मास्टर. याबरोबरच आजच्या घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
0: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचा 7:01 झालाय. ऐकूया आजचा सुविचार. परिश्रमाशिवाय प्राप्त होईल अशी कोणतीही सात्विक गोष्ट या जगात नाही. हा होता आजचा सुविचार.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात आंबट गोड

0: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
1: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
0: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
1: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया मराठी चित्रपट सृष्टीत इन्स्पेक्टर महेश म्हणून गाजलेल्या महेश कोठारे नावाच्या झपाटलेल्या व्यक्तिमत्वाचा धडाकेबाज प्रवास.
2: एम भगभुगे भगनी भागोदरी भगमासे यौनी ओम फट स्वाहा.
1: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
3: श्रोते हो, तेव्हा उद्या रात्री 9 वाजता जरूर एका कार्यक्रम सुहाना सफर. कार्यक्रम केंद्रित आहे महेश कोठारे यांच्यावर. निवेदन आणि संकलन आहे डॉक्टर प्राची शेकटकर यांचं. आता हे निवेदन आहे हॅलो बळीराजा या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासंबंधीचं. निवेदन आहे शेतकरी बंधू भगिनींसाठी. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी या अंतर्गत हॅलो बळीराजा या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाचा आजचा विषय आहे खरीप हंगाम बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती. तज्ज्ञ असतील महाबीज अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंड आणि महाबीज अहिल्यानगरचेच कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र काळभोर. प्रसारणाची वेळ आहे आज संध्याकाळी 7:30 ते 8:00 शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-71 आणि 02-241-42-36-72. निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:05 झाली आहेत.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
5: हो मग.
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई
6: त्याची गरज नाही. नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
4: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर.
7: श्रोते हो, यावेळच्या नारी विश्व कार्यक्रमात ऐकणार आहोत अहिल्यानगर इथल्या दीपाली बिहाणी यांचा गृहिणी ते मास्टर शेफ पर्यंतचा प्रवास. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात अगदी कुठेही.
3: तेव्हा श्रोते हो, येत्या शनिवारी जरूर एका कार्यक्रम नारी विश्व आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही संदेश आपल्यासाठी.

0: याच वयात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातमीपत्र.
1: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
2: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषक लागतो.
1: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मे ला संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
3: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
4: अगं आक्की, काय सांगत होतीस ग तू?
5: आता ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
4: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
5: पाणी उकळून शान प्याव.
4: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
5: अग मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
4: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
5: रेडोने सांगितलं मला. बर का कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तो शिकवतोय ना.
4: वाके रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
3: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम.

आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्त कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. सीबीआयकडून नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी 6 संशयितांना अटक. आणि राज्यात आज काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांना मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची चांगली किंमत मिळावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त शेतमालाची खरेदी होईल अशी अपेक्षा असल्याचं वैष्णव म्हणाले. सूर्यफुलाच्या बिया, कापूस आणि तीळ या पिकांच्या किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. दगडी कोळशापासून इंधनवायू तयार करण्याच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी 37,500 कोटी रुपयांच्या योजनेला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेमुळे खाण उद्योगातून 6,300 कोटी रुपयांचा महसूल निर्माण होईल. तसंच सध्याच्या भूराजकीय परिस्थितीत आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमांना मदत मिळेल असं वैष्णव यांनी सांगितलं. या योजनेमुळे कोळसा खाण क्षेत्रात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होणं अपेक्षित असल्याचं ते म्हणाले. नागपूर विमानतळ अद्ययावत आणि आधुनिक करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येईल. विमानतळाच्या जमिनीची भाडेपट्ट्याची मुदतही वाढवण्यात आली आहे. मिहान प्रकल्पाच्या अंतर्गत या विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या

0: हा निर्णय महत्त्वाचा आहे. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतर्गत प्रवासादरम्यानच्या आपल्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या कमी केली आहे. नुकत्याच केलेल्या गुजरात आणि आसामच्या दौऱ्यात त्यांनी वाहनांची संख्या मर्यादित ठेवली होती. दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेऊन सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षिततेशी तडजोड न करता मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहन संख्येवर मर्यादा आणली जाणार आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं आपली जीवनशैली जर बदलली तरी देखील आपण देशाला मदत करू शकू. 6 महिन्याकरता जर प्रधानमंत्री मोदींनी देशवासियांना आव्हान केलं आहे तर मला विश्वास आहे आपले देशवासी त्या बाबतीत मदतच करतील. वैश्विक संकटात जर आपण देशाच्या पाठीशी उभं राहिलो नाही तर हे योग्य होणार नाही. महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही निर्णय केलेला आहे, मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांचे कॉन्वॉय हे छोटे आम्ही करतो. विदेश यात्रांवर अधिकारी असतील किंवा मंत्री असतील निर्बंध आम्ही आणतो. ज्या ज्या गोष्टीमध्ये परकीय चलन खर्च होतो त्या त्या गोष्टींची खपत कशी कमी करता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आपल्या देशी गोष्टींना कसा त्या ठिकाणी एक बढावा देता येईल असा प्रयत्न देखील आम्ही करतो. हे काही एका दिवसात होणार नाही आहे, पण आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण हे पूर्ण करू शकतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यातील आखाड्यांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा 5 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लहान संस्थांसाठी प्रत्येकी 15 लाख रुपये, आखाड्यांच्या वीज देयकांचा प्राधिकरणाच्या माध्यमातून भरणा, आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणाही त्यांनी केली. सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत ते काल बोलत होते. कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या बोधचिन्हात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या भौगोलिक आणि धार्मिक परंपरा दर्शवण्यात आल्या आहेत. या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणानं स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेतल्या 3 विजेत्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केंद्रीय अन्वेषण विभागानं नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी 6 संशयितांना अटक केली आहे. त्यातील 3 जण जयपूरचे तर 1 गुरुग्रामचा आणि 1 नाशिकचा आहे. इतर अनेक संशयितांचीही चौकशी सुरू असून सीबीआयनं काल देशातल्या विविध शहरांमध्ये छापे टाकले. त्यात संशयास्पद साधनं आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे या युवकाला सीबीआयनं अटक केली असून काल त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर लोखंडे याला सीबीआयचे अधिकारी दिल्लीला घेऊन गेले. लोखंडेसोबत इतर दोघांनाही सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यंदा या परीक्षेत 85% अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात उत्तीर्ण मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा 6.5% अधिक आहे. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर संयंत्र बसवण्याचं काम प्राधान्यानं पूर्ण करावं, तसंच प्रलंबित सौर प्रकल्प जलदगतीनं पूर्ण करावेत असे निर्देश अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळाच्या वार्षिक बैठकीत ते काल पुण्यात बोलत होते. सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे सौर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा असंही त्यांनी या बैठकीत सांगितलं. जंजिरा किल्ला राज्यातल्या पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा वारसा असून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसंच सुविधा वाढीकरता इथला ब्रेकवॉटर भिंत आणि प्रवासी जेटी प्रकल्प महत्वाचा ठरेल असं मत मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं. मुरुड तालुक्यातल्या जंजिरा किल्ला परिसरात महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या

0: या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते काल बोलत होते. या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन परिसरातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या आशित अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातमध्ये गांधीनगर इथं सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्यपद भारोत्तोलन स्पर्धेत काल भारताच्या ज्ञानेश्वरी यादवनं दोन पदकं मिळवली. 53 किलो वजनी गटात तिनं स्नॅच प्रकारात रौप्य पदक मिळवलं तर 194 किलो वजन उचलून तिनं स्पर्धेच्या दुसऱ्या एका प्रकारात कांस्य पदक मिळवलं. खासगी प्रवासी बसची बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे होणारी आर्थिक पिळवणूक यावर दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या समितीत सहपरिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील 3 प्रतिनिधींचा समावेश असेल. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची लूट खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. सातारा शहरासह इतर भागात काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे उष्म्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र आंब्यासह इतर फळ पिकांचं मोठं नुकसान झालं. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काल सायंकाळी 6 नंतर विजांसह जोरदार पाऊस झाला. रात्रीही पावसाच्या सरी पडत होत्या. भंडारा जिल्ह्यातही काल पाऊस झाला. शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं असेल. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल आणि रात्रीचं तापमान सामान्यापेक्षा अधिक असेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. सीबीआयकडून नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी 6 संशयितांना अटक. आणि राज्यात आज काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 7:20 झालेत. श्रोते हो, लक्षात असू द्या, जिल्ह्यात उष्मा लाटेचा येलो अलर्ट सध्या आहे. उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाने आवाहन केलेलं आहे. भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार 12 ते 14 मे 2026 दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मा लाटेची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे इथे येलो अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचे मानव आणि पशु प्राणी यांच्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी केलं आहे. प्रशासनानं नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी काय करावं? तहान लागली नसेल तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकानं पुरेसं पाणी प्यावं. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असेल तर ORS घ्यावं. तसंच घरी तयार करण्यात आलेली लस्सी, ताक, कैरीचं पन्ह, लिंबू पाणी इत्यादींचा नियमित वापर करावा. घराबाहेर पडताना डोकं झाकण्यासाठी छत्री किंवा टोपीचा वापर करावा. ओल्या कपड्यांनी डोकं, मान, चेहरा झाकण्यात यावा. प्रवासात पिण्याचं पाणी सोबत ठेवावं. उन्हापासून बचाव करण्यासाठी हलकी, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करावा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा. त्याचबरोबर थंड पाण्यानं वेळोवेळी स्नान करावं. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्ह ओळखून चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, TV किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करावा. तेव्हा श्रोते हो, सगळ्यांनी हे लक्षात असू द्या.

आता काय करू नये हेही आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. दुपारी 12 ते 3 या दरम्यान घराबाहेर पडणं टाळा. उन्हात अतिकष्टाची कामं करू नका. बाहेर तापमान जास्त असेल तर शारीरिक श्रमाची कामं टाळा. गडद घट्ट किंवा जाड कपडे घालण्याचे टाळा. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेय घेऊ नका. उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका. उन्हाच्या कालावधीत शक्यतो स्वयंपाक करण्याचे टाळा आणि मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारं आणि खिडक्या उघड्या ठेवा. उष्माघाताची लक्षणं दिसतात सर्व नागरिकांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. मदतीसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी 10 77 102 104 108 किंवा 112 या क्रमांकावर संपर्क साधा.

0: 90 वर्ष निरंतर सेवेची, 90 वर्ष गौरवशाली परंपरेची, आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं पिढ्यान पिढ्यांचं नातं। होय, आपली आकाशवाणी आता 90 वर्षांची झाली आहे। या निमित्तानं आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी घेऊन येत आहे दोन भागांचा विशेष फोन गाणी फोन इन कार्यक्रम। आकाशवाणीची 90 वर्ष म्हणजेच आकाशवाणी ॲट 90।
1: श्रोते हो, फोन गाणी या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाचं प्रसारण उद्या सकाळी 10 वाजता जरूर ऐका। निवेदन आणि सूत्रसंचालन आहे वीणा दिघे यांचं। आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र। सकाळचे 7:25 होत आहेत। प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026, यामध्ये स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. या निमित्ताने आपण चर्चा करतोय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांच्याशी. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमाला आपलं अगदी मनापासून स्वागत करते. आपण म्हणतो की आता राष्ट्रीय पातळीवर आणि आता आपण ग्लोबल झालेलो आहोत, पूर्ण जग ग्लोबल झालेलं आहे असं म्हणतो, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पण कशा पद्धतीने जोडता येऊ शकेल महाराष्ट्राला? उदाहरणार्थ सिलिकॉन व्हॅली आहे किंवा युरोपमध्ये चांगले उद्योग आहेत, तर कशा पद्धतीने आपण त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो?
1: आता आम्ही काय केलंय की मागच्या काही महिन्यामध्ये आम्ही जवळपास 8 ते 10 देशांबरोबर बोलणं झालं, तर तिथले काउन्सिलेट जनरल असेल, त्यांचे ट्रेड कमिशनर असेल, जसं ऑस्ट्रेलियाबरोबर आमचं

0: डिस्कशन झालं, फिनलँड बरोबर झालं, एमओयू झाला आहे, जर्मनी बरोबर डिस्कशन झालंय, साऊथ कोरिया आहे, तर बऱ्याच देशांबरोबर त्यांच्या त्यांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस आम्ही अडॉप्ट करायचा प्रयत्न करतोय. जसं ऑस्ट्रेलियाच्या ट्रेड कमिशनर बरोबर बोलताना आम्ही म्हणलो, आपण आता एक ग्लोबल हब झालेलो आहोत आणि प्रत्येक देशामध्ये आत्ताची जर आपण युद्ध परिस्थिती पाहायला गेलो तर इराण अमेरिका असेल, इस्रायल असेल, ती सगळी देश पूर्वी ऑइलसाठी भांडायची, आता रेअर अर्थ मिनरल्स आणि मेटल्स आपण जे म्हणतो. तर काय झालंय की ग्लोबली आपण 17 धातू असे निवडलेत जे धातू आपल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये आहेत, म्हणजे मोबाईल असेल, फोन असेल, आपण जाता कॅमेराने आपलं जे शूटिंग होतं त्याच्यामध्ये असतील, तर हे सगळ्या गोष्टीवर आत्ता लक्ष झालेलं आहे. तर आपण ग्लोबल याचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर 91.3% चायनामध्ये सगळ्या प्रोसेस होतात, भारतात 1% ही प्रोसेस होतो. त्याचा जर आपण रिझर्व पाहायला गेलो त्याचा साठा चायनात 50% जास्त आहे, भारतात फक्त 6.9% आहे आणि आपण एकही युनिट प्रोसेस करत नाही. तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार करायला गेलो तर आपल्याला जर देशाच्या पातळीवर, जगाच्या पातळीवर आपल्याला जर एक चांगलं तुल्यबळ इकॉनॉमी आपण ऑलरेडी होत चाललो, आदरणीय पंतप्रधानाच्या माध्यमातून आपण जे मागच्या 10-12 वर्षात कार्य केलं, आपण आता तिसरी मोठी अर्थव्यवस्था झालो आणि हे मागच्या 15-20 वर्षात खूप रॅपिडली तो प्रोग्रेस झालेला आहे. तसं स्टार्टअप वाईज पण आपण जगात 3 नंबरवर आहोत. तर ही इकोसिस्टम आपल्याला डेव्हलप करावी लागणार आहे आणि काही प्रमाणात ती होत आहे.
1: सर, आपण आता तुम्ही ग्लोबली काय काय उपलब्ध आहे ते सांगितलं, तर ग्लोबल मार्केट ॲक्सेस मिळवण्यासाठी महाराष्ट्रासाठी कुठले कुठले प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत?
0: आता जे आम्ही एमओयूज केले त्याच्या संदर्भातच केलेले आहे की आपल्याला वेगवेगळ्या देशांबरोबर कोलॅबोरेशन करून, जसं मागच्या 2 महिन्यापूर्वी अबुधाबीच्या CEO आल्या होत्या, तर त्यांचा खलिफा फंड म्हणून आहे तो 1 बिलियन दिरामचा आहे, तर त्या खलिफा फंडमधून महाराष्ट्रातल्या ज्या स्टार्टअप्स आहेत त्यांना मदत काय करता येईल. आमचा फिनलँड बरोबर एमओयू असा झालाय की इथल्या स्टार्टअप्सला फिनलँडमध्ये आपल्याला एक रेड कार्पेट मिळेल, त्यांना इझी ॲक्सेस मिळेल, तिथलं लायसन्स मिळते. अबुधाबी बरोबर त्याच पद्धतीचा आमचा एमओयू झाला, जर्मनी बरोबर झाला आहे, बेल्जियम बरोबर आम्ही आत्ता एक स्टार्टअप शो केला, तर नाशिक, पुणे आणि मुंबई इथल्या जे स्टार्टअप्स आहेत त्याला गव्हर्नमेंट ऑफ बेल्जियमकडनं सपोर्ट मिळतो. तर आपल्या तरुणांसाठी जगातली सर्व दारं ओपन होतील याच्यासाठी आम्ही आता सतत कार्य करतोय.
1: आणि सर, कॉर्पोरेट स्टार्टअप सहयोग आहे तर तो वाढवण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?
0: काय झालं, मी जसं सांगितलं की आपलं ऍज अ देश आपण नेहमी सर्व्हिस माइंडसेट मध्ये राहिलो, म्हणजे आपल्याकडे खूप मोठ्या मोठ्या कंपन्या, आज मी नाव नाही घेणार, पण जे सगळ्या आपल्याकडची जी तरुण मुलं आहेत त्यांना कुठेतरी प्लेस करणं आणि बाहेरच्या देशासाठी प्रोजेक्ट्स करणं हा विषयच आपण, म्हणजे त्या आधीच्या 150 वर्षाच्या मानसिकतेत आपण कंटिन्यू झाल्यासारखा हा प्रकार आहे. पण आपल्याला जोपर्यंत आपण प्रॉडक्ट लेड इनोव्हेशनकडे जाणार नाही, आपण फक्त सर्व्हिस डिलिव्हरी ॲप्स आणि एखादं प्रॉडक्ट एखाद्याच्या घरी पाठवणं, याच्यापेक्षा आपण जर इनोव्हेटिव्ह करू शकलो. आज आपण पाहायला गेलं तर हेल्थ केअरमधले मॅक्सिमम जे CT स्कॅनर असतील, MRI मशीन्स असतील, किंवा आपले इलेक्ट्रिकल व्हेकलचे जे पार्ट्स असतील, बॅटरीज आहेत, हे मॅक्सिमम गोष्टी आपण इम्पोर्ट करतोय. तर हे इम्पोर्ट आपल्याला कमी करून देशामधल्या तरुणांना प्लेसमेंटच्या मागे न लागता, नोकरीच्या मागे न लागता, त्याची मानसिकता तयार करून, आणि कॉलेजला सुद्धा मला विनंती करायची आहे की इंडस्ट्री अकॅडमिया रिलेशन्स याच्यावर भरपूर वर्ष आपण मागच्या 3 दशकापासून बोलतोय, पण इंडस्ट्रीनी सुद्धा हा माइंडसेट डेव्हलप करायला पाहिजे की एखाद्या तरुणाची किंवा शैक्षणिक संस्थेची किंवा सरकारचीच जबाबदारी नाही आहे, पण R&D युनिट, स्टार्टअप इनोव्हेशन युनिट हे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असलं पाहिजे आणि त्यांनी तरुणांना बोलून तिथे एक्सप्लोअर करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की 2 जणांनी हु विल प्रपोज फर्स्ट या थॉट वर मध्ये न राहता बोथ शुड कम टुगेदर आणि वर्क फॉर इनोव्हेशन.
1: सर, आता तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतं 2-3 आपल्या बोलण्यात आला, तो म्हणजे एक म्हणजे सर्व्हिस आणि प्रॉडक्ट्स. तर आपल्याकडे अजूनही अशीच मानसिकता आहे की आमच्याकडे ह्या ह्या सर्व्हिसेस आहेत, तर त्याच्यामध्ये हा एक उद्देश आहे का की आपल्याला भांडवल कमी लागतं?
0: हो, तसं असू शकतो, कारण जर सर्व्हिस द्यायची असेल तर आपण जस्ट एक ट्रेड दुसरीकडे पास करून जो मार्जिन असेल, जसं आपण आत्ता मोठे मोठे सिलिकॉन व्हॅली इज फुल ऑफ इंडियन्स, म्हणजे सगळे भारतीयच तिथे आहे, तर आपण काय करतो की एक रिसोर्स असेल त्याला एक स्कॉट प्लस करतो कॉस्ट त्याच्यावर आणि प्लेस करतो. पण याच्यामुळेच जे डिपेंडन्सी आहे, तर आपण जसं कोविडमध्ये आपण समजू शकलो आणि कोविडमध्ये जे इनोव्हेशन झाले ना, आपण नेहमी म्हणतो की एखादी जर संकट येतं ते त्याच्यामधनं एखादी काय म्हणतात

0: अपॉर्च्युनिटी क्रिएट होते. संकट नेहमी संधी घेऊन येतं. तर आपल्याला त्या माध्यमातून बऱ्याच स्टार्टअप झाल्या जे मेडिकल केअर्समध्ये काम करत आहेत, मेडिकल इनोव्हेशन्समध्ये काम करत आहेत. बरेच अशा गोष्टी झाल्या की जसं झूम आहे, व्हर्च्युअल मीटिंग झाल्या, एज्युकेशन ऑन युअर ओन आयपॅड और मे बी डेस्कटॉप, हे सगळे इनोव्हेटिव्ह स्टार्टअप्स त्याच्यातनं क्रिएट झाले. तर ही जगाची तर गरज आहे, जग काम करतंय, पण भारताची प्रमुख गरज आहे की आपल्याला स्टार्टअप माइंडसेट डेव्हलप करणं. आणि याची मूळ सुरुवात जसं बाकीच्या देशांमध्ये स्किल डेव्हलपमेंट असेल, वोकेशनल एज्युकेशन असेल, म्हणजे जवळपास माझं पी एच डी त्या क्षेत्रात आहे, जवळपास 32 देशाच्या प्रॅक्टिसेसचा अभ्यास केला की इथे कसं सुरू केलं आणि वाय चायना इज सो पॉवरफुल इन मॅन्युफॅक्चरिंग, किंवा व्हिएतनाम असेल तर जपान पण बऱ्याप्रमाणे पिकअप झालेला आहे, बांगलादेश इज ऑल्सो डुईंग फ्यू थिंग्स. तर आपण त्या कम्पॅरिझनमध्ये आपण पण कसे पार्टिसिपेट,
1: आम्हाला त्याच्याबद्दल जरा अधिक जाणून घ्यायला आवडेल. सखोल अभ्यास केलेला आहे, तुमची पी एच डी आहे त्यात, की काय मानसिकता तिकडे आहे की जेणेकरून ते प्रॉडक्ट्सकडे जास्त वळतात.
0: डिझाईन थिंकिंग हा सगळ्यात मोठा गेम चेंजर आहे. म्हणजे बाकीच्या देशांमध्ये हा प्रयत्न झाला की 6वीपासनं वोकेशनल एज्युकेशन देणं, त्याला स्टेम एज्युकेशन, सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो एखादी गोष्ट शिकायची असेल, आता तुम्ही, मी मराठी शाळेत शिकलो तर दुसरी तिसरीला जे कविता म्हणल्या, पोएम्स आपण म्हणू, त्या आपण कुठेतरी झोका खेळताना म्हणल्या, कुठे बसमध्ये बसून खिडकीतून बाहेर बघत असताना आपण त्या कविता, ते अजून लक्षात आहे.
1: बरोबर,
0: कारण तो एक्सपिरियन्स जगत जगत शिकलेली गोष्ट आहे. तर लर्निंग बाय डुईंग जे म्हणतो आपण, एखादी जो गोष्ट जर आपण केली तर ती आपण विसरत नाही. तर पुढे डिझाईन थिंकिंग त्या लोकांनी काय केलंय की जपान जर्मनीच्या जे स्कूल्स आहेत ते तुम्हाला आत्ता ही कम्युनिटी स्कूलचा कॉन्सेप्ट आहे, स्वच्छ करायला लावतील, फरशी स्वच्छ करायला लावतील, शाळेतले काही फिक्सेशन असतात, म्हणजे एखादं कपाटाचा दरवाजा तुटला तर तो रिपेअर करायला लावणार, इलेक्ट्रिसिटी गेली तर तो त्याच्याप्रमाणे कुठे बल्ब चेंज करणं, ह्या ज्या बेसिक आपले सराउंडिंगचे जे इकोसिस्टम आहे त्याच्यात ते स्किल ओरिएंटेड हे देतात. आपण जर मुलींचं जनरली पाहिलं तर त्यांच्या डेक्सटरिटी स्किल्स असते, हस्तकौशल्य ज्या आपण म्हणतो, तर ती जर अर्ली एजला इंट्रोड्यूस करून दिली तर तो प्रॉब्लेम येत नाही. दुसरा भारतातला लार्जर प्रॉब्लेम आहे लेबर डिग्निटीचा, की आपण असं म्हणतो की मी शी हा नाही काम करणार, म्हणजे आय विल नॉट डर्ट माय हँड्स, म्हणजे मला ऑटोमोबिलमध्ये जर मेकॅनिक म्हणून 30-35 हजार मिळत असतील, पण मला जर कोणी 10-11 हजार रुपये देऊन एका डेस्कटॉपच्या समोर बसून डेटा एंट्री करावं लागेल तर तो व्हाईट कॉलर होतो जॉब. आणि आपली मानसिकता आहे की मला जास्त मेहनत न करता कमी पैसे मिळाले तरी चालेल, पण मला पॉश राहायचं आहे. तर ही मानसिकता बाहेरच्या देशांमध्ये नाही आहे. आणि डिग्निटीचाच विषय हा सगळ्या मानसिकतेच्या भोवती इम्पॅक्ट होतो.
1: बरोबर आहे. आपण ऐकतो की परदेशात जे काम करणारे लोक असतात ते देखील कारणी येतात, तर हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटतं, पण कुठेतरी ती लेबर डिग्निटी आपल्याकडे
0: विषय आहे,
1: आवश्यक आहे. सर, पुढल्या 5 वर्षात तुम्ही महाराष्ट्राच्या स्टार्टअपकडे कसं बघता, काय विजन आहे?
0: हे विजन तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी खूप प्लॅटफॉर्मवर सांगितलं की महाराष्ट्र इज स्टार्टअप कॅपिटल हब अँड इट विल कंटिन्यू फॉर नेक्स्ट डिकेड्स. आपण कर्नाटकाचं नाव घेतो, साऊथमध्ये बरेच स्टेट्स काम करतात. मी कालही चेन्नईत होतो आय आय टी मद्रासमध्ये, आणि मी प्रॅक्टिसेस समजून घेण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला अजून चांगलं कसं करता येईल. चांगलं आहे, पण अजून चांगलं कसं करता येईल, अजून प्लॅटफॉर्म्स कसे एस्टॅब्लिश करता येईल. जसं त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे इम्पॉर्टंट विषय आहेत, जसं इलेक्ट्रिकल व्हेकलचा एक मोठा लेबर फोर्स क्रिएट होऊ शकतो, त्याच्यामध्ये स्टार्टअप्सच्या खूप संधी आहेत. जसं आपण बॅटरीचं लिथियम झालं, आयॉन झालं, आता सोडियम बॅटरीजकडे आपण चाललो आहे. आपण आय ओ टी डेटा सायन्समध्ये पण मशीन लर्निंग होती, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग झाली, इमेज रेकग्निशन झालं, तर ह्या सिक्युरिटीच्या रिलेटेड पण आपल्याला काही स्टार्टअप्सला सपोर्ट करता येईल. ॅग्रिकल्चर स्टार्टअप्समध्ये आत्ता 4 मोठे इनोव्हेशन हब्स विद्यापीठांमध्ये होत आहेत, की त्यांना पण ॲग्रिलेड स्टार्टअप्स कसे व्हावेत, हा पण एक विषय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे. हे जे कोअर एरियाज आहेत ज्याच्यामध्ये इंडियाची इमेज एक विश्वगुरू म्हणून होईल, किंवा त्यांचे ॲज अ डेव्हलप्ड कंट्री म्हणून आपण 2047 लक्ष ठेवलं आहे, पण मला असं वाटतं आणि महाराष्ट्राचं पण तेच लक्ष आहे. आणि ह्याच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सीएम साहेबांनी सांगितलं की जे काही बरेच देश आहेत त्या देशाची अर्थव्यवस्था जितकी आहे त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्राची आहे, म्हणजे सिंगापूरपेक्षाही आपली जास्त अर्थव्यवस्था आहे. तर हे जर टार्गेट आणि हे मिशन असेल तर आम्हालाही वी हॅव टू स्लीप्स अप आवर

0: आणि त्या दिशेने काम करावं लागेल. तर जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत आणि जे रुरल इन्फ्रास्ट्रक्चरला अपग्रेड करणाऱ्या टेक्नॉलॉजीज, या दोघांची सांगड घालून मला असं वाटतं की आपण जे उद्देश पुढच्या 5 वर्ष जे पॉलिसीमध्ये ठेवलेले आहेत आणि जे विजन CM साहेबांनी ठेवले ते नक्कीच आम्ही साध्य करू.
1: म्हणजे आपल्याकडे जे आहे मुळात तेही घ्यायचं आणि जी नवीन तंत्रज्ञान येत आहे तर त्याची कुठेतरी आपण सांगड घालण्याचा प्रयत्न करतोय.
2: श्रोते हो, आज आपण AI, डीप टेक, क्लायमेट टेक, EV, ॲग्रीटेक सारख्या क्षेत्रांची माहिती घेतली. या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची तयारी कशी आहे याबद्दलही जाणून घेतलं. विषयाच्या अनुषंगाने आणि विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिल खुला असं आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून.
1: दिलखुलास हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. गेल्या काही भागांमध्ये आपण सर्दीमुळे डोळ्यांवर काय परिणाम होतो आणि त्यावर आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत याची माहिती घेतली होती. आज आपण वेगळ्या विषयावरची माहिती डॉक्टर गडदे यांच्याकडून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर गडदे, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
4: नमस्कार मॅडम.
3: डॉक्टर, या भागामध्ये आपण रक्तस्त्राव होतो आणि त्यामुळे डोळ्यांवर परिणाम होतो आणि त्यावर मग आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत या विषयावर बोलणार आहोत. तर सर्वात प्रथम रक्तस्त्राव होतो म्हणजे नेमकं काय होतं?
4: खरं तर डोळ्यात रक्तस्त्राव दोन पद्धतीनं होत असतो. एक पडद्यावरती रक्तस्राव होणं, आतला पडदा जो आहे तो, आणि दुसरं डोळ्याच्या बाहेर म्हणजे जो पांढरा काळा बुबुळा आणि पांढरा बुबुळा आहे त्या पांढऱ्या बुबुळावरती रक्तस्राव आहे होणं, त्याला सब कंजंक्टायव्हल हेमरेज म्हणतात.
3: बरोबर.
4: हे होतं कशामुळं? आधी आपण बाहेरचा जो कंजंक्टायव्हल हेमरेज म्हणतो त्याच्या संदर्भात बोलूयात. मुळात आता खरं उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण घुणा फुटणं हा प्रकार बघितलेला असतो, म्हणजे उन्हाळ्यात बऱ्याच लोकांचं नाकातनं रक्त येतं, त्याला आयुर्वेदानुसार रक्तपित्त म्हटलं जातं. ज्यावेळेला रक्तात उष्णता वाढते, कोठ्यात उष्णता वाढते, पोट साफ नाही आणि कोठ्यात उष्णता वाढली, जिरलेलं आम्लपित्त असेल, काहींना ओकारा काढायची सवय असतील, काहींना सतत अँटॅसिड घ्यायची सवय असेल, काहींना मोठे आजार म्हणजे किडनीशी संबंधित आजार पण आहे, डायलिसिस सारखा होत असेल, म्हणजे डायलिसिस चालू असेल कंटिन्युअस, किंवा लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हरशी संबंधित मोठी आजारपण असतील आणि त्याचे औषध उपचार चालू असतील, किंवा टीबी सारखे विकार आहेत, किंवा मोठ्या कोणत्याही इतर शारीरिक व्याधींचे स्टेरॉइड किंवा तत्सम मोठे अँटीबायोटिक किंवा तत्सम मोठी स्ट्रॉंग औषध चालू असतील आणि रक्तात विष तयार होत असतील, किंवा गोवर कांजण्या टायफॉइड कावीळ मलेरिया निमोनिया डेंग्यू ह्यासारखे आजारपण होऊन गेलीत पण त्यांची ट्रीटमेंट प्रॉपर वेने झाली नसेल आणि रक्तात विष वाढलेले असतील आणि साक्षात उन्हाळ्यात उष्णता वाढली असेल, ह्या कोणत्याही कारणानं ज्यावेळेला रक्तात उष्णता वाढायला लागते त्यावेळेला सब कंजंक्टायव्हल हेमरेज व्हायला लागतं आणि त्याचा परिणाम आपल्याला डोळ्याला होताना दिसत असतो.
3: बरोबर आहे. हा नेमका रक्तस्राव डोळ्यात कसा होतो याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
5: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर

0: आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199 98 22 51 61 99 98 22 51 61 99.
1: तर डॉक्टर, आता तुम्ही डोळ्यात होणाऱ्या रक्तस्रावाविषयी सांगत होतात, म्हणजे तो कुठून कुठून सुद्धा होऊ शकतो.
2: अगदी बरोबर, जसे आता बाहेरच्या बाबतीत सांगितलं, हे बऱ्याच लोकांना हे फ्रिक्वेंटली हेमरेज होतं आणि मग नंतर मात्र त्याचा परिणाम आपल्याला मागच्या पडद्यावरती होताना दिसत असतो. मग त्याचा पडद्यावरती परिणाम होतो आणि पडद्यावरती त्याचा रक्तस्राव व्हायला लागतो. हीच कारणं खरं तर जवळपास अशीच असतात. गोवर कांजण्या आहे, टायफॉइड आहे, कावीळ आहे, मलेरिया आहे, निमोनिया आहे, डेंग्यू आहे. मी आजारांची नावं का सांगतोय, हे आजार जे बघतोय ह्याच्यात पहिल्यांदा होतं काय, पेशंट घाबरतो आणि आधुनिक शास्त्राचे औषध घेतो. आधुनिक शास्त्राचे औषध घ्यायला अजिबातच नकार नाही, ती इमर्जन्सी घ्यायलाही हरकत नाही, पण त्या आजाराचं मूळ निदान त्याच्यात किंवा त्या आजारासाठी जे आधुनिक शास्त्राचे औषध घेतली जातात त्याचा शरीरावर काय परिणाम होतो हे बघणंही तितकंच गरजेचं आहे. मी त्यासाठी दरवेळेला कावीळीचं उदाहरण देत असतो. कावीळ ही आधुनिक शास्त्रापेक्षा आयुर्वेदिक औषधानं ती फास्ट आणि चांगली बरी होती, हा पहिला मुद्दा. दुसरा, आयुर्वेदानुसार मात्र जरी कावीळ बरी झाली, जरी रिपोर्ट बरा आला, तरी वर्षभर त्याची पथ्यपालन हे सांगितलं जातं. कारण मूळ कावीळ हा लिव्हर डॅमेज करणारा विकार आहे. जर कावीळ बसली, जर कावीळ बरी जरी झाली, तरी त्याचं लिव्हर फंक्शन नॉर्मल व्हायला वर्षभर तरी
1: जातं.
2: बरोबर. एकदा कावीळ झाल्यानंतर तेलकट तुपकट खाणं, बाहेरचं खाणं, नॉनव्हेज खाणं, ड्रिंक व्यसना देण्यात असेल, म्हणजे ड्रिंक घेणं वगैरे असेल, लिव्हर खराब करतील अशी कोणतीही गोष्ट वर्षभर तरी करू नये असं पथ्य आपण आयुर्वेदिक लोक देतो. ह्याचं कारण काय, तर लिव्हरची क्षमता एवढी कमी होते, एवढं सात्विक खाऊन ते रिसेट व्हायला वर्षभर तरी जातं. त्याच्या अगोदर तुम्ही खायला लागला तर तुम्हाला लगेच लक्षणे दिसतील अशातला भाग नाही, पण मग मात्र तुमचं लिव्हरचं फंक्शन कमी होतं. लिव्हरचं फंक्शन कमी झालं की रक्ताची क्वालिटी जी आहे, गुणवत्ता आहे, ती चांगली राहत नाही आणि मग शरीरावरती मग गॉलस्टोन होणं, सांध्यांचे विकार होणं, त्वचा विकार होणं, केस पांढरे होणं, केस गळणं, डोळ्यात सतत लाल राहायला लागणं, डोळ्यात रक्तस्राव व्हायला लागणं, डोळे सतत दुखणं, कारण नसताना पडद्याला सूज यायला लागणं, कारण नसताना नसाला सूज यायला लागणं, अशी वेगवेगळी लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. आणि मग आयुर्वेदिक वैद्याकडे गेल्यावर निदान होतं की अरे याला आधी कावीळ झालते, त्यानंतर यांना पथ्य पाळले नाही म्हणून त्याचा परिणाम आपल्याला आता डोळ्यावर दिसतोय.
1: अरे बापरे, म्हणजे कावीळ हे सुद्धा एक डोळ्यामध्ये रक्तस्राव होण्याचं कारण असू शकतं. आणखीही काही कारणं जाणून घेऊया आपण एका ब्रेक नंतर.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199 98 22 51 61 99 98 22 51 61 99.
1: तर मग डोळ्यात रक्तस्रावाला अजून काय कारण आहेत?
2: जसं मी आता कावीळीचं सांगितलं, हे मूळ कारण जसं सांगतोय, मुळात काय होतं की त्या आजाराचीच आयुर्वेदात एखादा आजार झाला तर तो समूळ बरा करणं आणि परत त्याचा शक्यतो उद्भव होऊ न देणं ही ट्रीटमेंटची पद्धत आहे. म्हणजे याच्यात काय होतं, शमन चिकित्सा, पोटातले औषध द्यायची ज्याच्यामुळे तो विकार आलाय ते दोष त्या पोटातल्या औषधानं काढून टाकायचे. एका बाजूला गरज असेल तर शुद्धी चिकित्सा करायची, मोठ्या प्रमाणात दोष असेल तर वमन विरेचन बस्ती करायची. पण त्यातला जो विकार कोणता आहे त्यानुसार मग वमन विरेचन की बस्ती हे ठरवून त्यानुसार करायचं. ते न डोळ्यावरती परिणाम झाला, डोळ्याची पंचकर्म करायची, ही तिची विवक्षित पद्धत आहे. त्या त्या वेळेला ते केलं गेलं तर मग तिचे दुष्परिणाम लॉंग टर्म होत नाहीत. पण आता जीवनच आपलं आयुष्यच आपण एवढं फास्ट करून दिनचर्या करून ठेवली, आपल्याला सगळी इन्स्टंट पाहिजे. ताप सकाळी 7 आला की मग तो आपल्याला कामाला जायच्या अगोदर आपण ओके असणं अपेक्षित आहे. मग आपण आधुनिक शास्त्राला प्रेफर करतो आणि ते पटकन रिझल्ट देतं, पण त्याचं भविष्यात मात्र दूरगामी किंवा लॉंग टर्म परिणाम दिसायला लागतात. त्यामुळं आधुनिक शास्त्राची औषधं घ्यायला हरकत नाही, पण जो मूळ विकार मोठा आहे त्याची मूळ चिकित्सा आयुर्वेदाच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. गोवर कांजण्या टायफॉइड ही जे आजारांची लिस्ट सांगतोय त्याची जी ट्रीटमेंट केली गेली असेल बरं झाले, पण रक्तातली पूर्ती गेलीत की नाही हे वैद्यांकडे जाऊन चेक करून मग ठरवायला पाहिजे. जर गेला नसेल तर त्या आधाराची जर ट्रीटमेंट केली गेली तर रक्तात मग विषय वाढणार नाहीत, रक्ताची क्वालिटी खराब होणार नाही आणि मग आपल्याला डोळ्याला त्रास होताना तसा दिसत
1: होणार नाही.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी

0: ठाण्यात चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9852261699, 9852261699.
1: जसं आता मगाय सांगितलं की बाहेर जो रक्तस्राव होतो त्याला सबकंजंक्टिव्हल हेमरेज म्हणतात, तसंच तो पडद्यावरती होतो. पडद्यावरती होताना मग

0: 22 52 61 99.
1: जसं आता मगाय सांगितलं की बाहेर जो रक्तस्राव होतो त्याला सबकंजंक्टिव्हल हेमरेज म्हणतात, तसंच तो पडद्यावरती होतो. पडद्यावरती होताना मग ज्या वेळेला पडद्यावरती होतो त्यावेळेला, जसं मी आता कारण सांगितली, ह्या गोष्टींचा विचारच केला जात नाही. पडद्यावरती रक्तस्राव झाले की लोकांच्या डोक्यात दोनच गोष्टी येतात, एक तर हायपर टेन्शन असेल, उच्च रक्तदाब असेल किंवा मधुमेह असेल. ह्याच्याशिवाय डोळ्यात रक्तस्राव होतो हे लोकांना माहीत नसतं. डोळ्यात रक्तस्राव व्हायची कारण खूप आहेत. डोळ्यात रक्तस्राव जर रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या झाल्या, जसं हृदयांमध्ये गुठळ्या होतात तसं डोळ्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होतात आणि त्यानेही रक्तस्राव होतो हे लोकांना माहितीच नाही. ते तपासण्यांमधनं लक्षात येतं, त्यामुळे योग्य वेळी त्याची ट्रीटमेंट करणं गरजेची असते.
2: बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात डोळ्यामध्ये रक्तस्राव व्हायला कोणते कोणते विकार कारणीभूत आहेत आणि तो कशामुळे होतो याची काही कारण तुम्ही डॉक्टर सांगितलीत.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199. 98 22 51 61 99.
2: पण याच विषयाची माहिती आपण अधिक जाणून घेऊया पुढच्या कार्यक्रमामध्ये. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
3: श्रोतहो, प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:50 होत आहेत. ऐकूया आणखी एक प्रायोजित कार्यक्रम, ॲडव्हान्स आयुर्वेद.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
6: नमस्कार.
5: आज आपण जी केस बघणार आहोत, 52 वर्षाच्या महिलेची केस आहे. त्यांना पोटाचा कॅन्सर डिटेक्ट झाला होता, केमो घेतल्या पण तरी सुद्धा कॅन्सरची ग्रोथ चालूच होती. आजकाल या कॅन्सरच्या केसेस खूप वाढलेल्या आपण बघतोय, तर नेमकं यामागचं कारण काय आहे याबद्दल आज बोलूयात.
6: बेसिकली कसं आहे माहितीये का, की अनवॉन्टेड ग्रोथ म्हणजे कॅन्सर. बरोबर की नाही? नियमाच्या विरुद्ध शरीर जर का वागायला लागलं की त्याला आपण कॅन्सर म्हणतो.
5: बरोबर.
6: कारण आपण आता तसं बघायला गेलं तर नियमाप्रमाणे काहीच करत नाहीये. म्हणजे अन्नाच्या बाबतीत जरी आपण बघितलं, बरोबर की नाही, तर मग ते लवकर कसं शिजेल याच्यासाठी कुकर वापरला जातो, किंवा म्हणजे म्हणतो ना की ते चांगलं बनण्यासाठी हायब्रिडायझेशन केलं जातं. म्हणजे निसर्गामध्ये आपण एवढे बदल करायला सुरुवात केलेली आहे, इवन पेस्टिसाइड्स वापरलेले आहेत. कारण कसं आहे की आपण त्याची अननॅचरल ग्रोथ केल्या नंतर ते निसर्गामध्ये ते धान्य सर्वाईव्हच होत नाही आणि मग त्याच्यासाठी त्यांना पेस्टिसाइड्स वापरावे लागतात.
5: बरोबर.
6: आणि मग हे सगळे केमिकल ज्या वेळेला तुमच्या शरीरामध्ये जातात, तर त्यावेळेला ते शरीराचं नॅचरल जे काही तुमचं मेटाबॉलिझम आहे किंवा नॅचरल जे वातावरण आहे ते सगळं बिघडवून टाकतात. इव्हन आता युद्धाचं जे चालू आहे, बरोबर ना, त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हणतात की तिथे ऍसिडचा पाऊस पडला, ते सगळं जळलं तेलमुळे. इव्हन ते ढग आता आपल्याकडे जर का आले तर आपल्याकडे पण ऍसिडचा पाऊस पडेल आणि सगळं वातावरण बदलेल. तर ओव्हरऑल या सगळ्या गोष्टींचा जर का बघितलं तर जर का आपण अनैसर्गिक वेने जाणार असेल तर शरीर पण काय होतं, अनैसर्गिक वेने वागायला सुरुवात करतं. पण आता एक लक्षात घ्या की आपण जी काही ट्रीटमेंट घेतोय, बरोबर आहे ना, तर म्हणजे नॉलेज इज द पॉवर असं म्हणतात. म्हणजे आपण जी काही ट्रीटमेंट घेतोय ते नक्की त्याच्यात काय केलं जातं, ती ट्रीटमेंट कशा प्रकारे काम करते हे जर का आपण नीट समजून घेतलं तर आपल्याला कळेल की आपण काय केलं पाहिजे.
5: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, बंधत्व या आजारांवर ॲडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर बुधवार दिनांक 20 मे रोजी अहिल्यानगरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, बुधवार दिनांक 20 मे रोजी अहिल्यानगरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25.
6: म्हणजे आता बेसिकली बघा, पहिल्यांदा होच नाही म्हणून जर का आपण विचार केला तर कसं असतं, असं नाही की शरीरामध्ये तुम्ही थोडेसे केमिकल आले आणि लगेच शरीर अननॅचरल बिहेव्ह करायला लागलं. शरीराची एक सहन करण्याची कॅपॅसिटी असते आणि मग शरीराच्या ह्या कॅपॅसिटीच्या बाहेर गेलं, बरोबर ना, म्हणजे एखाद्या माणसाला तुम्ही इरिटेट करायला सुरुवात केली तर तो काही लगेच एकदम विरोधात जात नाही तुमच्या, बरोबर ना? प्रायमरी लेवलला तो सहन करत राहतो, पण त्याच्या सहनशक्तीच्या बाहेर गेलं की तो उलटा फिरतो मग. तसंच शरीराचं पण आहे, तर त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे ना, की जर का शरीरामध्ये आता बाकी सगळं

0: गोष्टी आपण बदलू शकत नाही. जास्तीत जास्त आपण ऑर्गॅनिक घेण्याचा किंवा बाकी काही गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो, लाईफस्टाईल मेंटेन करण्याचा प्रयत्न करू शकतो, पण त्यातून सुद्धा जे काही टॉक्सिन जाणार आहेत ऑर्गॅनिक, तर त्याला रेग्युलर डिटॉक्सिफिकेशन करणं, मग आयुर्वेदामध्ये जी काही पंचकर्म चिकित्सा सांगितली आहे त्याप्रमाणे डिटॉक्सिफिकेशन करणं गरजेचं आहे, तर आपण कॅन्सर थांबू शकतो. आणि दुसरं म्हणजे आता सध्याची जर का आपण ट्रीटमेंट बघितली बरोबर ना, तर त्यामध्ये तीन गोष्टी येतात. म्हणजे कॅन्सरची एखादी गाठ झाली तर ती कापून टाकणे, की अशा ठिकाणी असेल की बाबा जिथे रेडिएशन देता येतील तर ती रेडिएशननी जाळून टाकणे, किंवा अशा ठिकाणी असेल जिथे बाबा रेडिएशन नाही शक्य किंवा कापणं पण शक्य नाही तर त्याला किमोनी जाळून टाकणे, बरोबर ना. म्हणजे एक्झिस्टिंग असलेला कॅन्सर काय करता येतो आपल्याला जाळता येतो, परंतु नवीन जी काही ग्रोथ आहे त्याच्यासाठी मात्र काही मेडिकेशन नाही आहेत, बरोबर की नाही. मग आपण बघतो की किमो होऊन सुद्धा नवीन ग्रोथ होतच राहते, मग ही नवीन ग्रोथ जर का आपल्याला थांबवायची असेल तर मग परत आयुर्वेदाला पर्याय नाहीये. तर त्याच्यामुळे जर का कॅन्सर होऊ नये वाटत असेल तरी सुद्धा तुम्हाला प्रॉपर डिटॉक्सिफिकेशन म्हणजे जे काही इयरली सांगितलेलं आयुर्वेदानुसार ते केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जर का तुम्हाला कॅन्सर झाला असेल तर मग किमो जर का तुमच्या काय म्हणतो की लिमिटेड राहिल्या तर तुम्हाला फायदा होणार आहे, ते वाढत गेल्या तर कॉम्प्लिकेशन वाढत जाणार आहेत, तर त्यामुळे कॅन्सर वाढू नये म्हणून तुम्ही त्याच्यावर जर का आयुर्वेदिक ट्रीटमेंट जर का प्रॉपर चालू केली तरच तुम्हाला कॅन्सरवर काय करता येईल विजय मिळता येईल, अन्यथा मुश्किल आहे.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर बुधवार दिनांक 20 मे रोजी अहिल्यानगरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, बुधवार दिनांक 20 मे रोजी अहिल्यानगरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 10 25. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:55 होत आहेत. घेऊया ही जाहिरातीसाठीची विश्रांती.
3: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
4: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
5: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
4: तू आहेस विसरभोळी.
5: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
3: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
5: आभा?
3: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट दाखवू शकता. आभा, आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाऊनलोड करा किंवा डायल करा 1447.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, फोन इन कार्यक्रमासंबंधी एक नम्र निवेदन.
2: फोन गाणी, हॅलो गीतबहार, हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमात आपण एकदा सहभागी झाल्यानंतर किमान 3 आठवड्यानंतरच पुन्हा कार्यक्रमात फोन करावा,
1: जेणेकरून इतर श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी आपल्याला देता येईल.
3: श्रोते हो, आज संध्याकाळी थेट प्रसारित होणारा कार्यक्रम आहे हॅलो बळीराजा. आजचा विषय आहे खरीप हंगाम बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती. तज्ज्ञ आहेत महाबीज अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंड आणि महाबीज अहिल्यानगरचे कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र काळभोर. तेव्हा लक्षात असू द्या, आज संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत कार्यक्रम आहे हॅलो बळीराजा. सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक 02-41-242-34-71 आणि 242-36-72.
4: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
5: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
4: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
5: किडनी विकार, जनरल सर्जन.

0: स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर।
2: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
3: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
2: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर।
3: संपर्क 232 29 29।

0: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीनद्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
1: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
0: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्या नगर.
1: फोन नंबर 0241-235-3515.
0: मोबाईल 960-44-988-36.

आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते, आता सकाळचे 8 वाजता आहेत. समाचार प्रभात हे हिंदीतून बातमीपत्र दिल्ली केंद्र प्रसारित करेल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: छंडाच्या अगोदरचा आठवडा त्याला सिग्मॉइड कॉलन आपण म्हणतो. या ठिकाणचे कॅन्सर आपल्याला सर्वत्र दिसून येतात आणि याचं निदान आणि उपचार होणं फार गरजेचं असतं.
1: बरं, मग याचं निदान कसं करतो आपण?
0: पहिलं पेशंटनी काय करायला पाहिजे की त्यांचं काय कंप्लेंट आहे ते आपल्याला घेऊन शंका वाटत असेल तज्ज्ञांना दाखवणं अतिशय गरजेचं असतं. त्याच्यामध्ये मग तज्ज्ञ तपासणी करतात पोटाची काय परिस्थिती आहे आणि वरून काय हाताला लागतंय का. एक गोष्ट नसेल लागत तर मग आपल्याला सोनोग्राफी सिटी स्कॅन ह्या तपासण्या कराव्या लागतात. त्यानंतर कुठं काही आजार असा वाटतोय त्या ठिकाणी तुकडं काढून तपासणी करावी लागते आतड्याची. ती खालून दुर्बिणीने तपासणी केली जाते, कधी कधी वरून दुर्बिणीने तपासणी केली जाते जसं शक्य असेल त्याप्रमाणे. जे तपासणीचा रिपोर्ट आल्यानंतर त्याचं कन्फर्म झाल्यानंतर मग आपल्याला उपचार सुरू होतात. तर ते उपचार करून घेणं अतिशय गरजेचं असतं.
1: बरोबर, मग या आतड्याच्या कॅन्सरची लक्षणं काय, सिम्पटम्स?
0: पहिली गोष्ट पोटात दुखणे, दुसरी गोष्ट संडास वाटे, काळी संडास होणे आतड्याच्या मध्ये, कधी कधी रक्त खालच्या अगदी खालच्या भागात असेल तर रक्त येतं संडास मध्ये.
1: बरोबर,
0: तिसरी गोष्ट भूक मंदावते आणि त्याबरोबरच आपल्याला हाताला कधी गाठ पण लागू शकते, म्हणजे पेशंटला स्वतःच्या हाताला सुद्धा लागू शकते. ह्या सगळी प्राथमिक लक्षण असतात पण तज्ञांकडे गेल्यानंतर सांगितल्यावर मग पुढच्या तपासण्या होऊन त्यामध्ये आपल्याला पूर्ण त्याचं निदान केलं जातं.
2: आपल्याशी बोलत होते डॉक्टर प्रकाश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375. श्रोते हो, आज पुरतं या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॅन्सरला हरवूया. नमस्कार. कॅन्सर रुग्णांच्या परिपूर्ण उपचारासाठी गरुड कॅन्सर हॉस्पिटल अद्ययावत टॉप अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे अत्याधुनिक उपचार. खर्चाची चिंता नाही कारण शासकीय आणि कॅशलेस योजना जोडीला आहेतच. टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. गरुड कॅन्सर हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
3: श्रोता हो, प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया आत्ताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचं 8:20 झालीत. घेऊया काही सुगम गीतांचा आनंद. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरातली मंगेश पाडगावकर यांची ही रचना, संगीत आहे यशवंत देव यांचं. ऐकूयात.

0: अरुण दाते यांच्या स्वरातली मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव यांचं. आता घेऊया ही जाहिरातीसाठीची विश्रांती.
1: अहो काय होतंय तुम्हाला, तुमची एक बाजू लुळी का पडलीये?
2: आई हा पॅरालिसिसचा अटॅक असावा, चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
1: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात, म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधाते हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
4: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
4: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
4: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
4: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
3: रेटिनाचं ऑपरेशन, लेझर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्र रोपण शस्त्रक्रिया.
1: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर.
5: सन 1968 पासून स्थापित 100% निकालाची परंपरा असलेल्या
6: श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्रोफेसर कॉलनी अहिल्यानगर इथे 11वीची प्रवेश प्रक्रिया विनामूल्य सुरू झाली आहे.
5: संपर्क 92-70-52-66-35.
1: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
3: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
7: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
8: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
7: थायरॉइडच्या गाठी,
8: गर्भाशयातील फायब्रॉइड,
7: वाढलेली प्रोस्टेट,
8: विविध बायोप्सीज,
7: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार.
8: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात.
7: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर.
8: फोन 74-00-48-40-88.
7: 74-00-48-40-88.
5: विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनींनो लक्ष द्या. KJ सोमय्या सिनियर अँड KB रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव इथं शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला, वाणिज्य, विज्ञान तसंच BSc कॉम्प्युटर सायन्स, AI & ML आणि डेटा सायन्स, BCA सायन्स, BCom, CA प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व कोर्सेस साठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग आणि प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि पोलीस आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध. 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू, जागा मर्यादित, आजच आपला प्रवेश निश्चित करा.
0: आता ऐकूया लता मंगेशकर यांचा स्वर. रचना आहे P. सावळाराम यांची, तर संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

लता मंगेशकर यांच्या स्वरातली पी सावळाराम यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. आणि याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते आता सकाळचे 8:30 आहेत. पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तत्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या UAEला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. सन 2026-27 या विपणन वर्षासाठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत अर्थात MSPतील वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काल मंजुरी दिली. पीक उत्पादकांनी पिकवलेल्या शेतीमालाला योग्य मोबदला मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं खरीप पिकांच्या MSPमध्ये वाढ केली असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती देताना सांगितलं. यंदाच्या खरीप विपणन हंगामात 824 लाख मेट्रिक टनांहून अधिक पीक खरेदी करण्याचं उद्दिष्ट असून त्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपयांचा मोबदला दिला जाण्याची अपेक्षा आहे. काल मंजूर केलेल्या MSP वाढीत सूर्यफुलाच्या बियांच्या किमतीत सर्वाधिक म्हणजे प्रतिक्विंटल 622 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याखालोखाल कापूस आणि तिळाच्या MSPमध्ये वाढ करण्यात आली आहे. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशानं कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांसाठीच्या प्रोत्साहन योजनेलाही काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे अशी माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली. मंत्रिमंडळानं सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत खासगी भागीदारीच्या सहभागातून दीर्घकालीन परवान्याद्वारे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या श्रेणी सुधार आणि आधुनिकीकरणालाही काल मंजुरी दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले की मल्टीमोडल इंटरनेट

नॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ॲट नागपूर प्रकल्पांतर्गत नागपूर विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या अनुषंगानं हा निर्णय उल्लेखनीय आहे. सरकारनं कच्ची साखर, पांढरी साखर आणि शुद्ध केलेल्या साखरेसह साखर निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी घातली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत ही बंदी लागू असेल. एका अधिसूचनेनुसार परदेशी व्यापार महासंचालनालयानं यासंदर्भात निर्यात धोरणात प्रतिबंधितवरून निषिद्ध असा बदल केला आहे. ही बंदी CXL आणि TRQ कोट्याअंतर्गत युरोपियन युनियन आणि अमेरिकेला निर्यात होणाऱ्या तसंच इतर देशांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार स्तरावर झालेल्या करारानुसार निर्यात होणाऱ्या साखरेला लागू असणार नाही. प्रत्यक्ष निर्यातीच्या प्रक्रियेत असलेल्या साखरेलाही यातून सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं सोने चांदीवरील आयात शुल्क वाढवून 6% 15% केलं आहे. तर प्लॅटिनमवरील आयात शुल्क 15.4% केलं असून सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून येत्या 20 तारखेपर्यंत 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात UAE पासून होणार असून ते उद्या अबुधाबीला भेट देतील. त्यानंतर ते नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी उद्या अबुधाबीत UAEचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. या द्विपक्षीय बैठकीत त्यांच्यामध्ये विशेषतः ऊर्जा सहकार्य तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव CB जॉर्ज यांनी सांगितलं. पंतप्रधान आणि UAEच्या अध्यक्षांची यापूर्वी अलीकडेच जानेवारीमध्ये प्रत्यक्ष भेट झाली होती. ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा अजेंड्यावर अग्रस्थानी असेल. पश्चिम आशियातील वाढता भूराजकीय तणाव आणि जागतिक तेल बाजारपेठांमधील किमतीत सतत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नात आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नवी दिल्लीत आज ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची 2 दिवसीय बैठक सुरू होत आहे. या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भूषवतील. या बैठकीत ब्रिक्स देशांचे परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांच्या शिष्टमंडळांचा प्रमुख सहभाग असेल. हे सर्व मान्यवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील. ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची यापूर्वीची बैठक गेल्या वर्षी 26 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 80व्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पार पडली होती. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेत 2 दिवसांच्या शिखर बैठकीनिमित्त अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काल बेइजिंग इथं दाखल झाले. या शिखर बैठकीत इराण युद्ध, जागतिक ऊर्जा संकट, व्यापार संबंधातील तणाव, तैवान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांना प्राधान्य असण्याची शक्यता आहे. जागतिक भूराजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या क्षणी ही शिखर परिषद होत आहे. या बैठकीतून मोठ्या फलनिष्पत्तीची अपेक्षा मर्यादित असली तरी वाढत्या आंतरराष्ट्रीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जगातील 2 देशांमध्ये संबंध स्थिर करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न म्हणून या बैठकीकडे पाहिलं जात आहे. होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली होण्यास मदत करण्यासाठी आणि आखातातील तणाव कमी करण्याच्या उद्देशानं नव्यानं वाटाघाटींना चालना मिळावी यासाठी इराणवर असलेल्या चीनच्या प्रभावाचा उपयोग करून घ्यावा यासाठी ट्रम्प शी जिनपिंग यांच्यावर दबाव आणण्याची शक्यता आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी वर्तमान वर्षात भारताची निर्यात 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स पर्यंत नेण्याचं आवाहन केलं आहे. भारताच्या मुक्त व्यापार कराराअंतर्गत आता जागतिक व्यापाराचा 2/3 अधिक भाग समाविष्ट आहे असं नवी दिल्लीत काल त्यांनी विविध राज्यांमध्ये पायाभूत यंत्रणांची सुलभता या विषयावरील 7व्या अहवालाचं प्रकाशन करताना सांगितलं. याप्रसंगी त्यांच्या हस्ते लॉजिस्टिक्स क्षेत्रातील लिप्स 2025 या पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं. भारताला जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम बनवण्यासाठी लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करणं हे सरकारनं एक तातडीचं राष्ट्रीय अभियान म्हणून हाती घेतलं असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना सरकारनं 1 वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. सूद यांना येत्या 24 मे पासून

0: पुढील एका वर्षाकरता सीबीआय संचालकपदी मुदतवाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं मंजुरी दिली असल्याचं कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं जारी केलेल्या अधिकृत आदेशात म्हटलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि अहिल्यानगरमधून प्रत्येकी 1 अशा 6 आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं काल अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11 पासून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली, पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील काल नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात झालेला पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 43 जणांचा बळी गेला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनांची दखल घेत आपद्ग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील भदोही जिल्ह्यात सर्वाधिक 15 जण मरण पावले आहेत, तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूंमध्ये 5, तर बरेली जिल्ह्यात 4 जणांचा मृत्यू झाला. बहुतांश जीवितहानी वीज कोसळून भिंत आणि झाडं पडण्याच्या घटनांमुळे झाली आहे. काल राज्याच्या अनेक भागात अचानक हवामानात बदल होऊन आलेलं धुळीचं वादळ आणि त्यानंतर गारपीट झाली, त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांबही कोसळले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तात्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या UAEला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 8:40 झालीत. ऐकूया मिश्र संगीत कार्यक्रमात. सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं नरेंद्र शर्मा यांचं हे गीत. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं. ही आहे भक्तीरचना.

पद्मजा फेणा आणि जोगळेकर यांच्या स्वरातली यशवंत देव यांची रचना आपण ऐकलीत. माफ करा, यशवंत देव यांचं संगीत असलेली ही रचना आपण ऐकलीत. रचना होती विंदा करंदीकर यांची. श्रोते हो, आता ऐकूया एकच प्याला या नाटकातलं व्ही सी गुर्जर यांचं हे पद. स्वर आहे पंडित कुमार गंधर्व यांचा. ऐकूयात.

एकच प्याला या नाटकातलं व्ही सी गुर्जर यांचं पद आपण ऐकलं. स्वर होता पंडित कुमार गंधर्व यांचा. आणि श्रोते हो, या पदाबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

श्रोते हो, ही आहे आठवण आजच्या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची. आज हॅलो बळीराजा हा थेट प्रसारित होणारा कार्यक्रम आहे, संध्याकाळी 7:30 ते 8:00 वाजेपर्यंत. विषय आहे खरीप हंगाम बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती. तज्ज्ञ असतील महाबीज अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंड आणि महाबीज अहिल्यानगरचे कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र काळभोर. तेव्हा जरूर संपर्क साधा आज संध्याकाळी 7:30 ते 8:00 वाजेपर्यंत. दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-242-34-71 आणि 42-46-36-72. ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 9 वाजलेत. ऐकूया कार्यक्रम रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. अनेक गीतं श्रोते हो अशी असतात की त्या गीतांबरोबर आपल्या वेगवेगळ्या आठवणी आपण जपलेल्या असतात आणि अचानक ते गीत आपल्याला ऐकायला मिळालं की ती आठवणही आपली लगेचच जागी होते. अशीच काही गीतं आपण ऐकत असतो रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या आपल्या कार्यक्रमात. आज कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया राम लखन या चित्रपटातलं, मनहर उदास आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं हे गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: श्रोते हो रुपेरी गाणी सोनेरी आठवणी या कार्यक्रमात सुरुवातीला राम लखन या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. स्वर होता मनहर उदास आणि अनुराधा पौडवाल यांचा, गीत होता आनंद बक्षी यांचं, तर संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आता घेणार आहोत जाहिरातीसाठीची विश्रांती.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करेस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: श्रोते हो, आता ऐकूया खूबसूरत या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत। गीत आहे गुलजार यांचं, तर संगीत आहे राहुल देवबर्मन यांचं।

आशा भोसले यांच्या स्वरातली ही रचना आपण ऐकलीत. खूबसूरत या चित्रपटातली रचना होती गुलजार यांची, तर संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं. आता ऐकूया हिरो नंबर वन या चित्रपटातलं उदित नारायण आणि पौर्णिमा यांच्या स्वरातलं समीर यांचं हे गीत. संगीत आहे आनंद मिलिन यांचं.

हिरो नंबर वन या चित्रपटातलं उदित नारायण आणि पौर्णिमा यांच्या स्वरातलं गाणं आपण ऐकलं. गीत होतं समीर यांचं, तर संगीत होतं आनंद मिलिन यांचं.

आठवणीतलं गाणं बॉबी या चित्रपटातलं. स्वर आहे शैलेंद्र सिंग यांचा, गीत आहे आनंद बक्षी यांचं, तर संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. ऐकूयात.

बॉबी या चित्रपटातलं शैलेंद्र सिंग यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं आनंद बक्षी यांचं, तर संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, आता सकाळचे 9:25 होत आहेत.

90 वर्ष निरंतर सेवेची, 90 वर्ष गौरवशाली परंपरेची, आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं पिढ्यान पिढ्यांचं नातं। होय, आपली आकाशवाणी आता 90 वर्षांची झाली आहे। या निमित्तानं आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी घेऊन येत आहे दोन भागांचा विशेष फोन गाणी फोन इन कार्यक्रम। आकाशवाणीची 90 वर्ष म्हणजेच आकाशवाणी @90।

0: विशेष फोन गाणी कार्यक्रमात आपण बोलूयात तुमच्या आणि आकाशवाणीच्या नात्याविषयी, आपल्या आकाशवाणी बद्दलच्या गोड आठवणींविषयी. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं प्रसारण होईल शुक्रवारी दिनांक 15 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत.
1: तेव्हा श्रोते हो, उद्या सकाळी 10 ते 11 जरूर ऐका फोन गाणी. संकलन आणि सूत्रसंचालन आहे वीणा दिघे यांचं.
2: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
3: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
2: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
3: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया मराठी चित्रपट सृष्टीत इन्स्पेक्टर महेश म्हणून गाजलेल्या महेश कोठारे नावाच्या झपाटलेल्या व्यक्तिमत्वाचा धडाकेबाज प्रवास.
4: एम भगभुगे भगनी भागोदरी भगमासे यौनी ओम फट स्वाहा.
3: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
1: तेव्हा श्रोते हो, उद्या रात्री 9 वाजता जरूर एका कार्यक्रम सुहाना सफर. उद्याचा कार्यक्रम आहे महेश कोठारे यांच्यावर केंद्रित. संकलन आणि निवेदन आहे डॉक्टर प्राची शेकटकर यांचं.
5: श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेली 35 वर्ष आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र.

0: अचूक वेळ आणि विश्वासार्ह माहितीचा खजिना घेऊन आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत सर्वांना हवी हवीशी वाटणारी आपली आकाशवाणी।
1: श्रोते हो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे नव्या जोमात नवीन कार्यक्रम।
0: मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी,
1: तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र
0: जगभरात कुठेही।
2: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र। श्रोते हो, आता सकाळचे 9:30 वाजत आहेत। यानंतर 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपल्यासाठी।

0: भारती पर बहती है सुरों की सरिता।
1: मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केले। 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात पुन्हा एकदा स्वागत। श्रोते होता सकाळचे 10 वाजलेत। प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत बागबान या चित्रपटातलं सुदेश भोसले आणि अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं समीर यांचं हे गीत। संगीत आहे आदेश श्रीवास्तव यांचं, ऐकूयात।

श्रोतहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला बागबान या चित्रपटातलं सुदेश भोसले आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं समीर यांचं, तर संगीत होतं आदेश श्रीवास्तव यांचं. यानंतर फुकरे या चित्रपटातलं गीत ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी जाहिरातीसाठीची ही विश्रांती घेऊया.

अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता।
2: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी।
1: 0241-242-7620 या दूरध्वनी क्रमांकावर।
3: श्रोते हो, आपण ऐकतात कार्यक्रम

हिंदी चित्रपट संगीताचा. आता ऐकूया फुकरे या चित्रपटातले सोना मोहपात्रा यांच्या स्वरातलं हे गीत. गीत आहे मुन्ना धीमान आणि विपुल वीग यांचं, संगीत आहे राम संपत यांचं. ऐकूयात.

फुकरे या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं सोना महोपात्रा यांच्या स्वरातलं. गीत होतं मुन्ना धीमान आणि विपुल वीग यांचं, तर संगीत होतं राम संपत यांचं. आता ऐकूया डुप्लिकेट या चित्रपटातलं कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू यांच्या स्वरातलं जावेद अख्तर यांचं हे गीत. संगीत आहे अनु मलिक यांचं.

0: कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं जावेद अख्तर यांचं. अन्नू मलिक यांच्या संगीत निर्देशनातलं हे गीत होतं डुप्लिकेट या चित्रपटातलं.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रसारित होणारा श्रोत्यांच्या फोन पसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे हॅलो गीत बहार। श्रोते हो, हा कार्यक्रम आता प्रसारित होईल दर गुरुवारी आणि रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत। तेव्हा मंगळवारी सकाळी 8:15 ते 9 या वेळेत आपण आपली आवडती गीतं कळवा, आमच्याशी संवाद साधा आणि आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रासह आपल्या असंख्य श्रोत्यांसोबत। तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही।
1: श्रोते हो, आज आहे गुरुवार, तेव्हा रात्री 9 ते 10 जरूर एका फोन इन कार्यक्रम हॅलो गीत बहार। निवेदन आणि सूत्रसंचालन आहे सारिका साळवी यांचं। आता ऐकूया हम साथ साथ है या चित्रपटातलं कविता कृष्णमूर्ती हरिहरन अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं आर किरण यांचं हे गीत। संगीत आहे राम लक्ष्मण यांचं।

मोहित चौहान यांच्या स्वरातलं दिल्ली सिक्स या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं प्रसून जोशी यांचं, तर संगीत होतं ए आर रेहमान यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 10:30 वाजलेत. ऐकूया मिश्र संगीत कार्यक्रमात सुरुवातीला गीत, संगीत आणि स्वर संदीप खरे यांचा.

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका कृषी अदालत हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम.
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरंच काही.
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून.
2: श्रोतेहोच्या किसान वाणी कार्यक्रमांतर्गत हॅलो बळीराजा हा थेट प्रसारित होणारा कार्यक्रम आज संध्याकाळी 7:30 आजचा विषय आहे खरीप हंगाम बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणं निर्मिती. तज्ज्ञ आहेत महाबीज अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंड आणि महाबीज अहिल्यानगरचे कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र काळभोर. कार्यक्रम आहे संध्याकाळी 7:30 ते 8 संपर्कासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-71 आणि 02-42-36-72. आपण ऐकतात मिश्र संगीत. कार्यक्रमात आता ऐकूया अरविंद पिळगावकर यांच्या स्वरातलं राजा बढे यांचं हे पद. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. पद आहे धाडीला राम तिनेकावनी या नाटकातलं.

अरविंद पिळगावकर यांच्या स्वरातलं राजा बढे यांचं पद आपण ऐकलं. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेके यांचं, तर नाटक होतं धाडीला राम तिने कावने. श्रोते हो, लक्षात असू द्या, जिल्ह्यात उष्मा लाटेचा येलो अलर्ट आहे. उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाने सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार 12 ते 14 मे 2026 या दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मा लाटेची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचे मानव आणि पशु प्राणी यांच्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी केलं आहे. प्रशासनाने नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी नागरिकांनी काय करावं, तर तहान लागली नसेल तरीही दर अर्ध्या तासाच्या अंतराने पुरेसं पाणी प्यावं. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असेल तर ORS घ्यावं. तसंच घरी तयार करण्यात आलेली लस्सी, ताक, कैरीचं पन्ह, लिंबू पाणी इत्यादींचा नियमित वापर करावा. घराबाहेर पडताना डोकं झाकण्यासाठी छत्री किंवा टोपीचा वापर करावा. ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा. प्रवासात पिण्याचं पाणी सोबत ठेवावं. उन्हापासून बचाव करण्यासाठी हलकी, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा आणि थंड पाण्यानं वेळोवेळी स्नान करावं. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्ह. ही चिन्ह ओळखून चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, TV किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करावा. काय करू नये, तर दुपारी 12 ते 3 घराबाहेर जाणं टाळावं. उन्हात अतिकष्टाची कामं करू नये. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामं टाळावीत. गडद, घट्ट आणि जाड कपडे घालण्याचं टाळावं. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेय घेऊ नका. उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका. उन्हाच्या कालावधीत शक्यतो स्वयंपाक करण्याचं टाळा. मोकळ्या हवेसाठी स्वयंपाकघराची दारं आणि खिडक्या उघड्या ठेवा. उष्माघाताची लक्षणं दिसताच सर्व नागरिकांनी तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. मदतीसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांनी 1077 102 104 108 किंवा 112 या क्रमांकावर संपर्क साधावा. आपण ऐकतात कार्यक्रम मिश्र संगीताचा. कार्यक्रमात आता ऐकूया अनुराधा पौडवाल आणि चंदन दास यांच्या स्वरातली ही गझल.

अनुराधा पौडवाल आणि चंदन दास यांच्या स्वरातली ही गझल श्रोते हो आत्ताच आपण ऐकलीत. आपण ऐकतात कार्यक्रम मिश्र संगीताचा. रंगवले मी चित्र मनोहर मीच तयांची केली चौकट. शिस्वी चौकट बांधी अली ती निज हस्तांनी भिंतीवरती. श्रोते हो, कशी असते हो आपली मैत्रीण? तर स्वतःत रमते, स्वतः गाते, स्वतः लिहिते आणि स्वतःतच दंग असते. इतरांनाही त्यात सामावून घेते. अशा आपल्या मैत्रिणींना आपण भेटूया, जाणून घेऊयात त्यांचं भावविश्व आणि कार्यकर्तृत्व. नारी विश्व या कार्यक्रमात दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. तेव्हा श्रोते हो, येत्या शनिवारी सकाळी 8:40 जरूर एका कार्यक्रम नारी विश्व. आता ऐकूया लता मंगेशकर आणि SP बालसुब्रमण्यम यांच्या स्वरातलं हम आपके है कौन या चित्रपटातलं देव कोहली यांचं हे गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

समूह स्वरातलं हे लोकगीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. याबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो आता सकाळचे 11 वाजलेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया खरं कधी बोलू नये या चित्रपटातलं सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं गीत.

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला खरं कधी बोलू नये या चित्रपटातलं सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं हे गीत. संगीत आहे एन दत्ता यांचं. पण तत्पूर्वी जाहिरातीसाठीची ही विश्रांती.

पाठलाग या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. गीत होतं ग. दी. माडगुळकर यांचं, तर संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 11:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आपली गाणी हा मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विभावरी आपटे यांच्या स्वरातलं हे गीत. गीत आणि संगीत आहे सुधीर मोघे यांचं.

0: कौशिक प्रकाशन सादर करीत आहे कवी संगीतकार सुधीर मोघे यांच्या रसिक प्रिय
1: शब्द आणि अरुण प्रकट होण्याचे योग आणि स्वामी मधले गाणं

विभावरी आपटे यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं सुधीर मोघे यांचं. आता ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांचं हे गीत. संगीत आणि स्वर आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आपली गाणी हा मराठी गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 11:28 झालीत. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: सूबेदार बाना सिंह। अभी आप सुन रहे थे ये कार्यक्रम। आलेख एवं विषय संयोजन अनुभूति यादव, आलेख परामर्श सूबेदार बाना सिंह और मेजर जनरल सूरज भाटिया, कलाकार सुचित्रा गुप्ता, दिनेश वर्मा, राजेश आहूजा, मंगत राम, सुनील लोहिया और आकाश आहूजा, तकनीकी निर्देशन पुष्पलता कुमार, ध्वन्यांकन दीपक पांडे, निर्माण सहयोग दाऊ दयाल चतुर्वेदी तथा निर्माण एवं प्रस्तुति अजीत होरो। अभी आपने सुना कार्यक्रम सूबेदार बाना सिंह। और श्रोताओं, अब इसी के साथ हम आज के कार्यक्रम को विराम देने की आज्ञा चाहेंगे, तो अपने मित्र अजीत
1: और विमलेश को कल तक के लिए आज्ञा दीजिए। नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग।
3: NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात। हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राने।
4: श्रोते हो, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद घेऊन गेली 35 वर्ष आपल्या सर्वांशी आवाजाच्या माध्यमातून जोडलं गेलेलं नाव म्हणजे आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र।
5: अचूक वेळ आणि विश्वासार्ह माहितीचा खजिना घेऊन आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करत सर्वांना हवी हवीशी वाटणारी आपली आकाशवाणी।
4: श्रोते हो, याच परंपरेला नवीन परिमाण देत आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी लवकरच घेऊन येत आहे
5: नव्या जोमात नवीन कार्यक्रम। मनाला भिडणारे विषय, आयुष्याला दिशा देणारे विचार, अनुभवांना समृद्ध करणाऱ्या मुलाखती आणि या सोबतच सुमधुर गाणी,
4: तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र
5: जगभरात कुठेही।
3: आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र। श्रोते हो, आता दुपारचे 12 वाजतायत। वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपल्यासाठी। सकाळच्या या प्रसारण सभेतून मी भारती कुलकर्णी आपला निरोप घेते। नमस्कार।

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याशी संवाद साधायला तुमची सखी कविता कोहळे. काय म्हणता मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा हा, कारण रोजचाच ताणतणाव कोणाला सुटलेला नाही. मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये ताणतणाव, धावपळ, स्पर्धा ही सातत्यानं चालू राहते. यातून आपण आपला जगण्याचा आनंद हरवून बसतोय की काय असं वाटू लागतं. आपला आनंद असा हरवून गेला तर जगण्यातली गंमत कशी हाती लागेल? माणसाचं मन प्रसन्न नसेल तर त्याच्या जगण्यातला आनंदच निघून जातो बघा. म्हणूनच आपली दिनचर्या ही नेहमी मन प्रसन्न करणारी असावी, हो ना? सकाळी उठल्याबरोबर रेडिओवर एखादी छान अभंगवाणी ऐकली की दिवसाची सुरुवात प्रसन्नतेनं होते. जसं आंघोळीनं आपल्या शरीराची बाह्य शुद्धी करून आपण प्रसन्नता मिळवतो, अगदी त्याचप्रमाणे या अभंगवाणीनं आपली आंतरिक प्रसन्नता वाढते. मैत्रिणींनो, तुम्ही कधी लहान मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिलंय का? ते कसं नेहमी हसरं, खेळकर आणि आनंदी दिसतं, कारण त्याच्या मनात कुठल्याही प्रकारचा रागलोभ नसतो. खरं तर हसण्यासाठी, प्रसन्न राहण्यासाठी आपल्याला एकही पैसा मोजावा लागत नाही. छोटे छोटे विनोद, मनोरंजक कार्यक्रम आपल्या चेहऱ्यावर सहज हसू आणतात. हे निखळ हास्य आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम घडवतात आणि आपल्या शरीरामध्ये हॅप्पी हार्मोन्सची निर्मिती करतात. हे हास्य आपल्या हृदयात निर्मळता निर्माण करतं. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, हे जगद्गुरु तुकोबा रायांचं वचन खऱ्या अर्थानं आपल्या आनंदी जीवनाची गुरुकिल्ली देऊन जातं बघा, हो ना? चला तर मग आजपासून आपण सारेच आनंद शोधत राहू आणि इतरांनाही हा आनंद वाटत राहू.

0: मैत्रिणींनो, लता मंगेशकर यांच्या स्वरातील या सुरेल भावगीतानंतर वनिता मंडळ कार्यक्रमात आता वळूया आपल्या मुलाखतींकडे. मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक जगात एक स्त्री म्हणून वावरताना तिच्या पुढची आव्हानं देखील नव्यानं निर्माण झाली आहेत. पण त्यातही एक स्त्री मोठ्या खंबीरपणानं उभी राहते. कधी ती डगमगते, कधी निराश होते, कधी तिचं मनही उदास होतं, पण ती हार मात्र अजिबात मानत नाही. हं, काळ बदलला आणि काळाबरोबर स्त्री पुढील समस्या, आव्हानं, तिचं संघर्षाचं स्वरूपही बदललं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, हो ना? अशाच वेगवेगळ्या वाटेवर आपला ठसा उमटवणाऱ्या स्त्री उद्योजिकांच्या मुलाखती आम्ही आपल्याला ऐकवत असतो तिची उद्योग भरारी या मालिकेतून. चला तर आज जाणून घेऊया ॲडव्हेंचर कॅम्प अनेक वर्ष यशस्वीरित्या चालवणाऱ्या एकता खंते यांचा प्रवास. त्यांच्याशी संवाद साधलाय मंजुषा वंजारी यांनी. चला तर ऐकूया.
1: मैत्रिणींनो, आपल्या कार्यक्रमातून आपण नेहमीच आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं करणाऱ्या महिलांना, आपल्या मैत्रिणींना भेटत असतो. त्यांची यशस्वी वाटचाल आपण जाणून घेत असतो. आजही आपल्या तिची उद्योग भरारी या मालिकेतून अशाच एका मैत्रिणीला भेटणार आहोत, ज्या ऍडव्हेंचर एज्युकेशन आणि आउटडोअर कॅम्प आयोजिका आहेत. त्या आहेत एकता खंते. ऍडव्हेंचर ज्यांच्या व्यवसायातच आहे अशा एकता खंते मुलांसाठी आणि युवकांसाठी आउटडोअर ऍक्टिव्हिटी राबवतात, शिवाय त्याचं प्रशिक्षणही देतात आणि हे काम त्या मागील अनेक वर्षांपासून करतात आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या या आगळ्या वेगळ्या वाटचालीबद्दल त्यांच्याच कडून. तर एकता खंते, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार ताई.
1: एकता

0: ऍडव्हेंचर या नावातच साहस दडलेलं आहे. गेली अनेक वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय, अनेक अनुभवांचा खजिना तुमच्याकडे असेल, सगळंच आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण सर्वात आधी आपण सुरुवात करूया की तुम्ही याकडे कशा वळलात आणि केव्हापासून.
1: खूप काही आहे. मी देवभूमी हिमाचलची आहे, ठीक आहे. माझे रूट्स तिकडचे आहे, ठीक आहे. माझा बॉर्न ब्रॉटअप हिमाचल, एज्युकेशन चंडीगडला. अच्छा. आणि मी लग्न होऊन इकडे आले, तर त्याच्यामुळे पहिला तर हाच एक ऍडव्हेंचर आहे. हाच एक ऍडव्हेंचर आहे, पण खूप सुंदर ऍडव्हेंचर केलाय आणि त्याच्यातून मी खूप काही शिकले. पहिलं तर मीच खूप काही शिकले आणि नंतर हळूहळू आम्ही हे व्यवसाय ऑप्ट केला की कसा काय करायचं आहे, कशा पद्धतीने आम्ही काम करणार आहे. तर लग्न होऊन आल्यानंतर माझा तो जो एज्युकेशन आहे ते बीपीएड ला झालेला आहे. म्हणजे मी फिजिकल एज्युकेशन ग्रॅज्युएट आहे. मी बीएड पण केला लग्नानंतर, पण त्याच्यातच माझी ग्रॅज्युएशन. मी स्पोर्ट्स मध्ये खूप भाग घेतलेले, म्हणजे नॅशनल्स, स्टेट्स, बॉल, बॅडमिंटन, खो खो, फुटबॉल सगळे याच्यात. तर ते माझा बॅकग्राऊंड होताच. मग नंतर अमोलला भेटल्यानंतर, म्हणजे माझे मिस्टर, मग आम्ही खूप वेळा बसायचो आणि आमचं राहायचं की काय करायचं. म्हणजे मला ते एज्युकेशन मध्ये जायचं नव्हतं, म्हणजे मला माझी एज्युकेशनचं ऍप्लिकेशन करून घ्यायचं होतं. तर टिपिकल स्कूल जॉब मला करायचं नव्हतं, म्हणजे तसं माझं ठरलं होतं. मी चंडीगडला केले होते, पण माझ्याही डोक्यात हेच होतं की आपलं स्वतःचं काहीतरी करायचं. अमोलच्याही डोक्यात हेच होतं की स्वतःचं काहीतरी करायचं. तर आम्ही छान डेअरी घेऊन बसायचो की आपण काय करू शकतो. तर अमोल पण लॉ ग्रॅज्युएट आहे आणि एनसीसी कॅडेट्स, आणि खूप साहसी उपक्रम त्यांनी केलेले. तर मग आमचं ठरलं की आम्हाला तेव्हा हे ऍडव्हेंचर म्हणतात म्हणून हे नाव माहिती नव्हतं की दिस इज कॉल्ड एज ऍडव्हेंचर. कारण आम्ही पहाडात राहून आहे, तर कधी आजी म्हणायची आंबे घेऊन या, गाड्या घेऊन या, चुलीवर स्वयंपाक व्हायचा. तर दॅट वॉज अ व्हेरी रुटीन लाईफ तेव्हा आमचा. पण इथे आल्यावर जेव्हा आम्ही सगळं बघितलं तेव्हा लक्षात आलं की याला ऍडव्हेंचर हाच नाव आहे. तर मग आमचं ठरलं की ठीक आहे, आम्ही काहीतरी याच फील्ड मध्ये करू. मग छोटे छोटे जे आपले शाळा राहायचे, त्या शाळेत आम्हाला हॉल मिळायचा की तुम्ही इथे छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज घ्या. मग आम्ही छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज घ्यायला लागलो. मग आमचं खूप पॉप्युलर कॅम्पची सुरुवात झाली. दॅट इज म्हणजे कॅम्पिंगमध्ये आमचं हिमालयन कॅम्प, कॅम्प चेरी फार्म रामटेक, असे दोन तीन ठिकाणी आमची प्रकारचे वेगळे कॅम्प सुरू झाले. म्हणजे पहिला कॅम्प आमचा हिमालयन कॅम्प, म्हणजे आधी शाळेत झाले आणि मग जे मोठा प्रोडक्ट आम्ही लॉन्च केला दॅट इज हिमालयन कॅम्प. एक्झाम्स के बाद क्या करना है तो हिमालयन कॅम्प.
0: अच्छा.
1: असं आम्ही लॉन्च केलं. तर अशा पद्धतीने आमचा ऍडव्हेंचर सुरू झाला.
0: खरंच. एक तर ती तुमच्या कामाचं स्वरूप काय आहे?
1: कामाचं स्वरूप ताई मी सांगते की आम्ही वेगळे कॅम्प्स घेत असतो. वेगळे कॅम्प्स मध्ये पहिली कॅम्पिंग म्हणजे आमची कॅम्प चेरी फार्म रामटेकला. ती खूप सुंदर कॅम्प साईट आहे. तिथे आम्ही स्कूल स्टुडंट, शालेय विद्यार्थी त्यांच्यासाठी काम करतो, त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर. दुसरं काम आहे आम्ही फॅमिलीजला इन्व्हाइट करतो. हे पहा, कोविड नंतर काय झालंय, खूप क्वालिटी टाइमचा महत्व कळलाय. आधी कसं होतं, सगळे आपले आपले कामात काहीतरी सुरू राहायचं, पण आता कसं झालंय, खूप आवश्यक झालाय क्वालिटी टाइम. तर कोविड नंतर सगळे फॅमिलीज आमच्याकडे यायला लागले आउटडोर. आणि कॅम्पसाईट मध्ये असं आहे की आउटडोर एज्युकेशन मध्ये आमच्याकडे सॉफ्ट ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आहे, ठीक आहे. मुलं येतात, मोठे येतात, ट्रॅक्टर चालवतात. आमच्याकडे कंचे आहे, भवरे आहे, ज्या जे आपले पारंपरिक खेळ होते ते आहे सगळे. मग चुलीवरचा स्वयंपाक आहे आणि ती सगळी कॅम्पसाईट अशी एकदम बेस्ड ऑन नेचर आउटडोर एज्युकेशन ते आहे. दुसरं आम्ही खूप छान आमचा हिमालयन कॅम्प, आम्ही मुलांना 10 दिवसासाठी कॅम्प मध्ये घेऊन जातो. कुठे? मनालीला. ते इथून नागपूर टू नागपूर खूप सुंदर कॅम्प. तिथे बेसिकली तो कॅम्प डिझाईन केलेला आहे जे पहिल्यांदा, म्हणजे कॅम्प फॉर बिगिनर्स, पहिल्यांदा मनाईला चालले. म्हणजे तुम्ही ट्रेन मध्ये बसणार, तुम्ही तुमचा बॅग हे करणार, चेन लावणार, ते वेगळे. कारण कसं आहे, कधी पण पेरेंट्सचा अनुभव नाही देऊ शकत. पेरेंट्सचं कसं असतं की चला सोबत आहे, स्वतः सांभाळतात, मी करून घेते, तू कशाला करतात. फॉर दॅट यू नीड अ थर्ड पार्टी. तर त्याच्यामुळे आम्ही ते सगळं काम करून घेतो. मग बस जर्नीज आहे, मग काय काय तिथे तुम्हाला साहस दाखवावं लागतं की आम्ही बस मध्ये आहो किंवा ट्रेन मध्ये आहो. मग नंतर कॅम्प साईट, मग कॉटेज टेंट्स मध्ये राहायचा आहे. तो खूप छान अनुभव असतो. 6 नाईट 7 डेजचा प्रोग्राम तो हिमालयन कॅम्प. आणि अजून एक असं कॅम्प आहे की जिथे सपोज काही कारणामुळे नाही पाठवू शकत, काही अडचण आहे, काही प्रॉब्लेम आहे, तर कॅम्प ऍट स्कूल म्हणून आमचं खूप पॉप्युलर प्रोग्राम आहे.
0: अच्छा.
1: ते पण आम्ही करतो. म्हणजे शाळेने आम्हाला अप्रोच केला की आम्ही तिथे सॉफ्ट ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज लावतो, टेंट्स लावतो, मुलं एक दिवस रात्री थांबतात, खूप मजा करतात. तर हे सगळे काम आम्ही करतो.
0: अच्छा. खरंच खूप छान आहे आणि थोडं ऍडव्हेंचर पण आहे.
1: थोडा नाही, खूप ऍडव्हेंचर.
0: ऍडव्हेंचर कॅम्पिंग प्रशिक्षण म्हणून काम करताना आपल्या बरोबर जी टीम आपण घेऊन जातो, खर तर संपूर्ण टीमची जबाबदारी ही आपली असते. आताच तुम्ही जसं सांगितलं की अनेक पहिल्यांदा जाणारी सुद्धा मुलं असतात आणि लहान मुलं असतात, मोठी मुलं असतात, ते कसं मॅनेज करता तुम्ही? बरेचदा अनेक अडचणी पण येतात, मग त्याचा सुद्धा आपल्याला सामना करावा लागतो.
1: बरोबर बरोबर. ताई कसं आहे, टीम शिवाय नाही करू शकत हे काम.
0: हा,
1: दिस इज बेसिकली अ टीम वर्क. म्हणजे मी म्हंटला की मी अमोल

0: करू असं नाही होऊ शकत. म्हणजे आमच्यासोबत जी आमची टीम आहे म्हणजे डे वन पासून जी सोबत आहे, आता 20 वर्ष झाले आम्ही हे काम करतोय, तर 20 वर्षांपासून 30 टीम आमच्या बरोबर काम करते. रामटेकला पण, मनालीला पण, कॅम्पेट स्कूल पण, कुठे आम्ही जावं तर आमची जी पूर्ण कोर टीम आहे ती आमच्या सोबत असते. म्हणून त्यांच्याशिवाय तर शक्यच नाही हे काम करणं. आणि ते सगळे बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स केलेले अगदी क्वालिफाईड इन्स्ट्रक्टर्स आहेत. म्हणजे असं नाही की तुम्ही व्हॉलंटिअरिंग करताय आणि तुम्ही या आणि मुलांना घेऊन जा. कुठलाही आउटसोर्स प्रोग्राम नाही आहे. जी टीम तुमच्या बरोबर येते तीच टीम बरोबर त्यांना परतही घेऊन येते. म्हणजे असं कधीच होणार नाही की आमचे सर चालले आहेत आउटसोर्स केला मग दिल्लीला तुमची परत दुसरी कोणती तरी टीम, आणि पेरेंट्सला माहितीच नाही की काय सुरू आहे, कसा कोण घेऊन गेला.
1: त्यांची
0: मोठी जबाबदारी मॅम, खूप मोठी जबाबदारी. त्याच्यामुळे पूर्ण टीमचा सहभाग आहे, त्याच्याशिवाय करू शकत नाही.
1: बरोबर आहे. तिथले काही अनुभव सांगता येतील का?
0: अनुभव खूप सारे. म्हणजे कधी कसा छोटे छोटे अडचणी असतात पण त्यांना कसं फेस करायचं ते टीम आमच्या मुलांना शिकवते. सपोज कधी कधी ट्रेन डिरेल होऊन जातात, मग आपल्याला अजून पुढे जावं लागतो, मग पेरेंट्सला ते छोटे छोटे मेसेजेस करणं, आणि मग मुलं आजकाल कसं फोन आहेत तर ताबडतोब पेरेंट्स अरे ऐसा हो गया वैसा हो गया काही ना काही सुरू असतो. पण त्यांना सांगणे की बा तुम्ही आम्हाला आधी सांगा तुमची अडचण जे आहे तुम्ही आम्हाला सांगा. मग ते छोटे छोटे, आणि कसं आहे माझा होमटाऊन चंडीगड प्लस हिमाचल, तर माझा जो रूट्स आहे ते खूप स्ट्रॉंग आहे आणि तिथे आमचा सर्कल खूप मोठा आहे. त्याच्यामुळे कुठलीही अडचण आली, आमचे ऑफिस आहे हिमाचलला पण ऑफिस आहे, चंडीगडला पण ऑफिस आहे, तिथे मग सगळे कोऑर्डिनेट होऊन जातं. मतलब कुठेही आम्हाला अशी अडचण येत नाही की आम्ही ते फेस नाही करू शकणार असं नाही होत. म्हणजे तिथे माझी मदर पण तेही खूप ऍक्टिव्ह असतात, तेही आम्हाला नेहमी की काही लागला किंवा माझे कझन्स आहेत सगळे खूप मदत करतात.
1: माहेरच
0: माहेरचाच असल्यामुळे खूप खूप ती ऍडव्हान्टेज आहे आणि वी आर सो ग्रेटफुल फॉर दॅट. म्हणजे आम्हाला मनालीचे तर वी आर ऍज गुड ऍज लोकल, त्याच्यामुळे त्याचा ऍडव्हान्टेज कसं होतो ताई की आम्ही कुठे आमचे मुलं कुठे बाहेर जरी निघाले समजा एका तर सगळ्यांना माहिती असतो की अमोल आणि एकताचे मुलं आहेत. कारण आमचे टी शर्ट्स असतात आणि किती वर्ष जरी झाले आम्ही तिथे काम करतो 20 वर्ष तर वी आर ऍज गुड ऍज लोकल.
1: आणि सगळं सेफ,
0: अगदी सेफ सेफ सेफ एकदम सेफ.
1: एक तर ती ऍडव्हेंचर कॅम्प साठी कोणती पूर्वतयारी करावी लागते?
0: जेव्हा आपण कुठल्याही कॅम्प निवडतो, म्हणजे बेसिक कॅम्प निवडतो, आता रामटेकला वगैरे तर नॉर्मल सगळेच येतात, फॅमिलीज छोटे मुलं सगळेच, बट स्पेशली जेव्हा मनालीला जातो आपण ऍडव्हान्स टॅक्स करतो किंवा एव्हरेस्ट बेस कॅम्प्स करतो, लेह लडाख करतो, त्याच्यासाठी बेसिक फिटनेस जो पहिला आहे, बेसिक फिटनेस तुम्ही अगदी व्यवस्थित पाहिजे. आणि आजकाल काही की जेव्हा मी पेरेंट्सचं काउन्सिलिंग करते तर पेरेंट्स कधी कधी सांगतात की बा इन्सुलिन आहे किंवा लॅक्टोस इंटॉलरन्स आहे किंवा ग्लुटन एलर्जी आहे. तर आता आजकाल बरेच एलर्जीज पण आलेले आहे कारण बाहेर पाठवत नाही, बरेच लिमिटेशन्स पण आहे. तर सगळे आम्ही व्यवस्थित जाणून घेतो, त्यांना विचारतो, कारण मेडिकल फॉर्म असतो आमचा, एक बेसिक फॉर्म असतो एक मेडिकल फॉर्म असतो. त्यांना पेरेंट्सला बोलवतो की तुमच्या मुलांना काही बेसिक बीपीचा काही प्रॉब्लेम आहे की कुठलेही काही छोटे मोठे जरी आजार जरी असले तरी तुम्ही सांगा. कधी कधी मुलं ऑटिझम असतं त्यांचंही असतं, मग त्यांची विशेष काळजी मग आम्ही घेतो.
1: अच्छा,
0: कसा घ्यायचा काय घ्यायचं ते. अच्छा, फूडमध्ये बरेच हे असतात की जैन फूड प्रोव्हाइड केल्या जातो का आम्ही, तर त्याच्यासाठी ती पूर्ण जी पूर्वतयारी असतं की काउन्सिलिंग, पालकांशी बोलणं, मुलांशी बोलणं, ते सगळं जे आमचं ऑफिस आहे ऑफिसमध्ये हे सगळं करत असतं.
1: अच्छा,
0: पॅकिंगची चेकलिस्ट असतो जर्नल की तुम्हाला कोणते कपडे घेऊन जायचे आहे, तुम्हाला तिथे आम्ही काय प्रोव्हाइड करणार आहे, तुम्हाला कुठली तयारी आहे, शूज कोणते घ्यायचे, शूज म्हणजे बेसिक शूज घ्यायचे आहे, ते सगळं आम्ही समजवून सांगतो.
1: अच्छा, आणि आता तुम्ही म्हणाल्या होत्या मगाशी की तुमचं टीमवर्क आहे म्हणून, मग टीमला पण अशीच तयारी करावी लागत?
0: पूर्ण टीमची तयारी, म्हणजे फॉर्म्स भरण्यापासून तर चेकलिस्ट आहे, प्लस त्यांचा फूड न्यूट्रिशनची काळजी घेणं, अजून डिझायनिंगचा पार्ट आहे, बरेच पार्ट आहे जे टीमची तयारी असते. फर्स्ट एड किट आहे, छोटे छोटे सगळे छोटे छोटे ते आमच्याकडे पूर्ण चेकलिस्ट रेडी असते.
1: मग यासाठी आधीपासून मुलांशी भेटणं चालू असतं का तुमचं?
0: मुलांपेक्षा आम्ही पालकांना भेटण्यात जास्त इंटरेस्टेड, कारण मुलं आता मुलांचं मेच्युरिटी लेवल जरा वर गेलाय. आधी असं असं की आमचा एज ग्रुप राहायचा 13+, आणि आता मुलं लवकर मेच्युअर होत चालले त्याच्यामुळे ते आमचा एज ग्रुप आता 9+ झालेला आहे. त्यांना ते काहीतरी दाखवायचं असतं की आम्ही करून दाखवतो, पण खूप छान असतो जेव्हा कॉलिंग करतो तेव्हा पेरेंट्स म्हटलं मॅम तुम्ही पण या आणि मुलांनाही घेऊन या, म्हणजे आपल्याला चर्चा करता येतं. कारण कसं असतं, मी पेरेंट्सला बघितलं की कधी कधी त्यांना असं वाटतं की मॅम खूप मजा करणार आहे. मी त्यांना नेहमी सांगते मॅम मजा प्लस पॉझिटिव्ह शिकायचं पण आहे त्यांना.
1: बरोबर,
0: म्हणजे इट्स नॉट पिकनिक, इट्स कॅम्पिंग. तुम्हाला तुमचे काम करता आलेच पाहिजे. म्हणजे द पार्ट ऑफ दॅट पॉझिटिव्ह ऍडजस्टमेंट, की ठीक आहे अटॅच वॉशरूम असतात पण कोणी गेलेला आहे मग नंतर झाल्यानंतर थोडा वॉशरूम खराब होतोच, पण तुम्ही त्याचं पाणी मारा. मग त्या छोटे छोटे ऍडजस्टमेंट आहे, घरी कधी कधी नसतंच कधी असतंच, ते घरचं वातावरण असतो. तर आम्ही त्यांना नेहमी सांगत असतो, तर पेरेंट्सचं नॉर्मली असतं की नाही मॅम मजा करणे जा रहे मजाच करू द्या. नाही असं नसते, तुम्ही थोडासा शिकायला पण पाहिजे, कॅम्पिंग आहे कारण
1: कारण प्रवास हे खूप काही शिकवत असतो आपल्याला आणि नवीन नवीन गोष्टी तर अशा कॅम्पिंग्स मध्ये शिकता येतात ना मुलांना, बऱ्याच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा एक वेगळा होतो, बरीच

0: काम स्वतःची स्वतः करायला लागतात
1: आणि खूप सारे त्यांचे अनुभव असतात. घरी थोडे नखरेही असतात की हे खाणार नाही ते, तिथेच ते शिकतात की ठीक आहे जर ही गोष्ट म्हणजे वस्तू अवेलेबल नाही तर आपल्याला खाता येते काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की पेरेंट्सनी पण पालकांनी पण म्हणायला पाहिजे की तू जसं चाललाय तिथेच राहा, तसाच कर जे ते म्हणतात तसंच करा, कारण आम्ही छानच करतो म्हणजे काही प्रश्नच नाही. तर पेरेंट्सचा पण खूप मोठा सहभाग आहे की तुम्ही कसा सांगता काय सांगता त्याच्यावर खूप. जेव्हा कॅम्प सुरू होतो तेव्हा मी ब्रीफिंग मध्ये हे सांगते की तुम्ही आधी त्यांच्या डोक्यात हे टाका की वी आर गोइंग फॉर कॅम्पिंग. आपण कॅम्पिंग थोडा टफ पण व्हायचं आपल्याला काही खूप आवश्यक
0: तडजोड करायला शिकलंच पाहिजे. आयुष्यात पुढे तडजोड करावीच लागते
1: बरोबर.
0: एक तर ते मगाशीच मी म्हणाले की ऍडव्हेंचर म्हणजे त्यासाठी खूप धाडस वगैरे असावं लागतं, तर कधी कधी क्विक डिसिजन पण घ्यावे लागतात, कधी मागेही फिरावं लागतं. झालंय का कधी असं?
1: बरेचदा झालंय. समजा आता या सीझन मधलंच मार्च मध्ये यावर्षी एक्स्ट्रीम कोल्ड होतं, एक्स्ट्रीम कोल्ड, खूप म्हणजे थंडी गार वारा. मुलं फर्स्ट बॅच मध्येच तिकडे पोहोचले आणि तिकडे पोहोचल्यानंतर मग सगळे लाईट्स ऑफ, काही म्हणजे काही फॅसिलिटीज नाही अवेलेबल. आमची तर कॅम्पसाईट असतेच पण लाईट्स नाही. तुम्ही ते सगळेच पूर्ण मनालीचेच लाईट्स गेल्या तर तुम्ही काय करू शकणार आहे, म्हणजे काय तुम्ही अवेलेबल करून द्याल. पण तेव्हा आमचे डिसिजन अगदी क्विक असतात. अमोलचे, माझे, आमची पूर्ण टीमचे, आम्ही लगेच त्यांना हॉटेल्समध्ये शिफ्ट करतो. म्हणजे कुठलेही ऑल्टरनेट सोल्युशन किंवा बॅकअप प्लॅन म्हणतात त्याला, ते ऑलवेज रेडी असतो आमच्याकडे. म्हणजे एनी नॅचरल कॅलॅमिटी, कुठे लँडस्लाइड झाले आहे किंवा लाईट्स नाही आहे किंवा पाऊस खूप येतो आहे किंवा स्नोफॉल, स्नोफॉल कसं एक दिवस दोन दिवस खूप छान वाटतं, तिसरे दिवस मग कंटाळवाणाही होतो की कसं करणार आहे.
0: अच्छा, म्हणजे एक प्लान वेगळा तयार
1: ठेवावाच लागतं.
0: कुठलीही अडचण आली तरी लगेच डिसिजन
1: घ्यावंच लागतं.
0: मग असं झालंय का कधी, एखादा अनुभव सांगता येईल का?
1: हेच म्हणजे नॅचरल. बाकी तर वी आर लाईक ऑलवेज रेडी. आम्हाला सगळ्यात डिफिकल्ट पार्ट म्हणजे जर्नी असतं. मुलांचंही असतं की मॅडम हे पाहिजे आम्हाला खायला, ते पाहिजे, हे पाहिजे, सगळं असतंच ते छोटा मोठा. पण तरी इतका काही मोठा काही अनुभव नाही झाला, बट जर्नी पार्ट थोडासा चॅलेंजिंग असतो आमच्यासाठी.
0: तर मैत्रिणींनो, आपली ही मुलाखत आपण अशी सुरू ठेवूया, पण त्याआधी ऐकूया एकता ताईंच्या आवडीचं एखादं गीत. तर एकता ताई, कुठलं गीत ऐकायला आवडेल?
1: प्रेमाची गोष्ट मधला ओल्या सांजवेळी.

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये एकता खंते यांची ही मुलाखत आपण ऐकत आहात. तर एकताताई, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. एकताताई, तुमच्या ट्रेक्सचे काही साहसी अनुभव सांगता येतील का?
1: तसे तर प्रत्येक खूप अनुभव आमच्याकडे, पण मी माझे घराचाच अनुभव सांगते तुम्हाला. मला दोन मुलं आहे, दक्ष आणि धीरा. तर त्यांना दुसऱ्या सुट्ट्या म्हणजे त्यांच्यासाठी फक्त मनाली आणि फक्त मनाली, म्हणजे इट वॉज बाय डिफॉल्ट की त्यांना आमच्यासोबत राहावंच लागतो. पण ते ताई आमच्यासोबत राहून राहून त्या आउटडोर एज्युकेशनचा किती पॉझिटिव्ह इफेक्ट त्यांच्यावर झाला मी तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणजे कळत न कळत, म्हणजे मी काही खूप प्रयत्न नाही केले की अरे तुम्हाला हे करायचं ते करायचं. उलट कधी काही झालं तर मी मला आधी दुसऱ्या मुलांकडे लक्ष द्यावं लागत होतं आणि दक्ष धीराकडे नाही. कारण ऑफकोर्स दुसऱ्यांची मुलांची जबाबदारी जास्त असते ना त्यांच्यावरच. कुठे काही झालं तर मी दक्ष धीराला तुम्ही तुमचा मॅनेज करा, मी बघते आधी यांना, तर असं व्हायचं. पण ते करता करता कसं झालं, कधी कधी आपण खूप काळजी घेतो, कधी कधी खूप काळजी घेणंही चांगलं नसतं, कधी कधी सोडून देणंही चांगलं असतं. तर मी माझे पेरेंटिंग मधून हेच शिकले, म्हणजे पहिलं बाळ असलं तर तेव्हा आपल्याला काही कळत नाही, पण तरीही हळूहळू हळूहळू खूप काही शिकतो आपण. तर मी हे शिकले की ओव्हर प्रोटेक्ट नाही करायला पाहिजे, ओव्हर पॅम्पर नाही करायला पाहिजे. बिलकुल जितका पाहिजे तेवढाच द्या तुम्ही, जेवढ्या त्यांची गरजा असतील तर बरोबर ते छान घडून येतात. तर आता जो दक्ष आहे, दक्ष ट्रिपल आय टी जबलपूरचा विद्यार्थी आहे आणि बाकी तर त्यांनी खूप साहसी उपक्रम केलेले आहे. पण सगळ्यात मोठा म्हणजे तो वर्ल्ड यंगेस्ट आयरन मॅन आहे.
0: अरे वा,
1: वर्ल्ड यंगेस्ट आयरन मॅन. म्हणजे आयरन मॅन एक अशी एन्ड्युरन्स रेस असते आणि इट्स अ ब्रुटल वन, म्हणजे खूप कठीण असते. ऑस्ट्रेलिया बसेल्टनला झाली होती ही रेस, दरवर्षी असते. आम्ही 2024 मध्ये ही रेस केली, म्हणजे मी आणि दक्ष आम्ही दोघही गेलो होतो तिथे. मग स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग अशा ट्रायथलॉन असते ही. त्याच्यात 3.9 किलोमीटर समुद्रात पोहणे, 180 किलोमीटर सायकल चालवणे आणि 42 किलोमीटर धावणे बॅक टू बॅक असतं. ते सगळं त्यांनी 14 तासात केला पूर्ण. आणि तेव्हा लक इतकं चांगला की तेव्हा त्याला त्याचा वाढदिवसच त्याच दिवशी होता, 1 डिसेंबरला. तेव्हा तो वर्ल्ड यंगेस्ट आयरनमॅन झाला. तर सगळ्यात मोठा साहस जे अचीवमेंट आहे
0: खरंच
1: ते आहे.
0: आणि किती वर्षाचा होता तो साधारण?
1: 18, म्हणजे 18 होता. दॅट डे ही टर्न्स 18.
0: अरे वा, म्हणजे कमी वयात
1: कमी
0: गोष्टी अचीव केल्या खरंच. आणि त्या सगळ्या लहानपणापासून त्याच्या अंगात त्या भिणत गेल्या.
1: एक्झॅक्टली. तो एक सर्टिफाईड माउंटेनर आहे. मनालीचं कुठलाही गॅली किंवा कुठलाही माउंटेन असं झालं नाहीये जे त्यांनी सबमिट नाही केलेलं. सगळेच मनाली मधले एव्हरेस्ट बेस कॅम्प सगळे, म्हणजे त्याच्यासाठी काही वेगळं करावं नाही लागलं आम्हाला. तो आमच्या सोबत दरवर्षी राहायचंच तिकडे मनालीला. त्याला असं वाटलं की नाही, आपलं घरचं सगळं सुरू आहे. आणि त्यांनी सगळे माउंटेन सबमिट केले, कुठेही तो मागे नाही राहिला. आणि बरंच हंबल आहे तो. सगळ्यात मेन म्हणजे हे सगळं करून इज अ व्हेरी हंबल बॉय.
0: खरंच आपल्या एका आईसाठी तरी खूप गर्वाची गोष्ट.
1: गर्वाची. आणि ताई कसं आहे, त्यांनी आम्हाला व्हॅलिडेशन सर्टिफिकेट दिलाय की आई बाबा तुम्ही छान काम करताय.
0: ही खरी पावती.
1: खरी पावती.
0: खरंच. एकता ताई, तुम्ही योगा आणि वेलनेस कोच सुद्धा आहात असं तुम्ही पहिलेच सांगितलं होतं. तर शिवाय मोटर बाईक रायडर पण आहात.
1: बरोबर.
0: तर मग या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही मॅनेज करता?
1: योग करते ना म्हणून सगळं मॅनेज होतं.
0: अगदी.
1: आणि आमचं ना घराचं तो आहे सगळं की आम्ही वेगळा काही करतो आम्हाला वाटतच नाही. आम्हाला आमच्यासाठी दिस इज रुटीन, आम्ही करतच असतो. आणि हे सगळं करताना ना मी सगळ्यात आधी मी सांगू इच्छित आहे की माझ्या ज्या रूट्स आहेत, माझी नानी आणि मम्मा, त्यांच्याकडून खूप काही शिकलेले. रूट्स आणि विंग्स असे दोन भाग असतात. त्याच्यातून बरेच काही काही शिकलेले. आणि नंतर जी मला जी भरारी दिली आहे ते म्हणजे माझी आई आणि अमोल.
0: अच्छा.
1: दोघांनी म्हणजे कधीही कुठे थांबवला नाही. बाइकिंग वगैरे कसं माझी अगदी पर्सनल हॉबी, मला खूप आवडते.
0: कुठे
1: कुठे खूप बाइकिंग केलं आम्ही. म्हणजे आणि आत्ता शिकले मी बाइकिंग. पर वाली जी बाईक असते त्याच्यात ती जी मजा असते. आणि अमोल अशी आहे की मला बसवून दिला की एकदम दंगल के बाबांसारखे असतात ते, की आता तू चालो. तर त्याच्यासाठी जी बॅग असते दॅट इज माय हजबंड अमोल. खूप महत्वाची असते. तर त्यांचा आहेच नेहमीच. कुठेही गेलो की कधी काही टोकणार नाही, कधी बोलणार नाही, बिलकुल करा म्हणून नेहमी पॉझिटिव्हच असतात आई आणि अमोल. हे खूप दोघं इतके इम्पॉर्टंट आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही.
0: खरंच आहे. म्हणजे एक स्त्री जेव्हा पुढे जाते तेव्हा तिच्या मागे तिच्या घरच्या लोकांची साथ असणं खूप गरजेचं असते.
1: त्याच्यामुळे बाइकिंग खूप सुंदर आहे. आम्ही क्वीन ऑन व्हील्स

0: म्हणून बाईक राईड करतो. इट इज अ व्हेरी बिग राईड. एमपी टुरिझम सोबत आम्ही ही राईड करतो. आम्ही टुरिझम मध्ये एम्पॅनल्ड आहोत आणि या राईड मध्ये पूर्ण भारतातून 25 लेडी रायडर्स येतात आणि थँकफुली द एज ग्रुप इज 40+.
1: अच्छा.
0: हो, ते सगळे येतात. म्हणजे बरेच नाव आहे मी घेऊ शकते किंवा बरेच लेडीज आहे ते बाईक राईड मध्ये इंटरेस्टेड असतात आणि ते फुल स्पॉन्सर्ड राईड असते एमपी टुरिझमची. म्हणजे भोपाल, सांची, उदयगिरी, चंदेरी, ग्वालियर, ओरछा, खजुराव असा पूर्ण सर्कट आम्ही कव्हर करतो. त्याच्यातून 1400 किलोमीटर रोज आपण कधी 100, कधी 150, कधी 200 मोर ऑर लेस असा पूर्ण बाईक राईड असतं. आणि आपली पण इथे पेंच, सतपुडा, पतालकोट, तामिया आणि हिमालयन बाईक राईड हे सगळं सर्कट आम्ही कव्हर करतो.
1: आणखी काय करायला आवडतं तुम्हाला?
0: मला माझे मुलांसोबत वेळ घालवायला खूप आवडतो. मी आता दक्ष तो मोठा झाला तो तिकडे जबलपूरला शिकतो. धीरा बरोबर धीराचे जितकेही कार्यक्रम असतात शाळेचे किंवा इतर ऍक्टिव्हिटीज त्याच्यासोबत मी नेहमी सोबत असते आणि मला हे सगळं मॅनेज करून बाईक राईड योग करून सगळं करून मला धीरासोबत वेळ घालवायला खूप आवडतं आणि मी तिच्या सोबत राहते आणि मी बाकी कुठे जात नाही. माझं ऑफिस, घर हेच बरं आहे आणि मुलं आपले बाकी
1: छान. हे ऍडव्हेंचर कॅम्पिंग जे आहे तुम्ही करता तर हे ऋतुमानानुसार सुद्धा असतं का? मग असं ठरवलं की पावसाळ्यातले वेगळे, उन्हाळ्यातले वेगळे, हिवाळ्यातले
0: असं आहे ना? मान्सून मान्सून ट्रॅक्स वेगळे असतात. ते तर आजकाल नागपूर खूप बदललेलं. आजकाल लोक येतात पावसाची मजा घ्यायला. आजकाल यायला लागले तर रामटेकला येतात ते की मॅडम आम्हाला यायचं आहे, आम्हाला पावसाची मजा, आम्हाला भिजायचं आहे, आम्हाला खूप गाणी पाहिजे, हे पाहिजे, ते तसेही पण त्याच्यासाठी पण येतात. ते असतात. मग हिवाळ्याचे कॅम्प्स तर आमचे विंटर कॅम्प्स एकदम फेमस आहे. म्हणजे राईट फ्रॉम ऑक्टोबर पासून तो ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी पर्यंत, फेब पर्यंत आमचे कॅम्प चालतात. म्हणजे मोठे मोठे कॅम्प होतात आपल्याकडे. ते आहे. आणि मग समर कॅम्प म्हणजे हिमालयन कॅम्प.
1: खूप छान. एक प्रशिक्षक म्हणून काम करताना येणाऱ्या पिढीला आपण खूप काही देतो याचं समाधान वाटतं का?
0: खूप समाधान वाटतो ताई. आता एवढ्यात बघताय मुलं फिजिकली नाही मेंटली पण खूप वीक झाले आहे. त्यांना कुठे करायला गेले की त्यांना येस नोच असतो की करू शकू की नाही करू शकू. आम्ही जे स्पेशली जे अर्बन मुलं आहे त्यांना आम्ही खूप बघतो ना, खूप चॅलेंजेस आहे मॅडम. त्यांना छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्यांना खूप त्रास व्हायला लागलेला आहे. ते मेंटली सिक व्हायला लागलेले. त्यांच्यासाठी ऍडव्हेंचर जो आहे ते हे ऍज अ थेरपी म्हणून युज होणार आहे आता.
1: खरंच
0: खूप आवश्यक.
1: हल्ली डिप्रेशन पण खूप वाढत.
0: आपल्या
1: छोट्या गोष्टी
0: आपल्या वेळेला आपल्याला डिप्रेशन शब्द तरी माहिती होता का आपल्याला?
1: माहित नव्हतं.
0: म्हणजे मी तर कधीच नाही ऐकला डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन. जेव्हा आपण मोठे आपल्याला कोणी बोललंही जरी तसं तर ऐकलंय नाही तर एक झापडच राहायची की हे काय बोलते म्हणून.
1: काय
0: अदरवाईज कधीच नाही मी तर हे शब्दही नाही ऐकले. आता छोटा छोटा काही झाला आणि त्याच्यातनं मला असं वाटतं पालक पण सतत घरात असं तुला टेन्शन आलंय का? म्हणजे तुम्ही स्वतः जेव्हा बोलतात की तुम्हाला टेन्शन, अरे मला तिकडे जायचं पण मला तर खूप स्ट्रेस आला, मी कशी करणार काय, तेव्हा ते सगळं ती व्हायब्रेशन सगळी कॅच होत राहतात. आधी ना आपल्याला बदलाव लागणार आहे मग मुलं बदलतील. तुमच्या घरातलं वातावरण असं नाही पाहिजे की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमुळे, म्हणजे आता स्वयंपाकी जर करायचं असेल तरी अरे काय करू मला कळत नाही एवढं, इथपासून सुरुवात असते. म्हणजे बेसिक तुम्ही जर आपल्या घरचं वातावरण बदलला ना, तुम्ही बोलताना अरे तू आला का शाळेतून, थकला का, तुम्ही जर त्याला थकला म्हटला तर मग प्रॉब्लेम होणार असेल. अरे आला का, चला बरं हे करूया. तर ती जी एक स्विचिंग आहे ते तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. खूप आवश्यक आहे की तुम्ही ते स्विच करा. तुम्ही आधी स्वतःमध्ये ते चेंजेस आणा मग मुलं तसे बदलतीलच. आमच्या घरात कुठलेही नियम नाही बोर होणे किंवा थकणे किंवा असे आम्ही शब्दही वापरत नाही. आमच्या डिक्शनरीमध्येच नाही आहे. त्याच्यामुळे मुलगी कधीही मोबाईलवर नसते. ती तिचं वाचन खूप आहे, ती खूप वाचते. अगदी बुक वॉर्म आहे, ती वाचत असते. आई आमचे वाचत राहतात. अमोलला पण आवड आहे. म्हणजे घरचं वातावरण एकंदरीत असंच आहे की सगळे म्हणजे पॉझिटिव्हली एंगेज राहतात.
1: आणि हे थोडं शिकण्यासारखं आहे.
0: खरंच मॅडम, मी ऑब्झर्व करते की आधी तुम्हाला पालकांशी बोलतानाच मला खूप जाणवतो की मॅम जो हमने नाही किया, म्हणजे जे आम्ही नाही केलं ते आमच्या मुलांनी करायला पाहिजे, पण ते मग आम्ही जी मजा मस्तीने केली असं तसं तुम्ही त्यांना तयार करू नये.
1: खूप छान आहे. एक तर ते ऍडव्हेंचर एज्युकेशन आणि कॅम्प आयोजक याकडे येणाऱ्या पिढीनं व्यावसायिक दृष्टिकोनातून बघता येईल का?
0: बिलकुल.
1: जाता जाता आम्हाला हे जाणवत.
0: हो हो, बघता येईल. काही कसं होणार आहे आता हळूहळू जे हे आपले सिटिंग जॉब्स आहे हे वाढत चालले. आयटी इंडस्ट्री म्हणा, कुठली इंडस्ट्री म्हणा, सकाळचा एक जो तास असतं ते तुम्ही जिम मध्ये असतो किंवा योग करता, कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी, आणि त्याच्यानंतर तुम्ही दिवसभर बसून राहता. आपला कसं होतं, आपण जॉब पण करतो पण घरी जाता जाता आपल्याकडे पिशव्या असतात आणि आजकाल कसं हल्ली बऱ्याच त्या एमर्जन्सी सिच्युएशन मध्ये चांगलं पण आहे की सगळं आपल्याला मिळतो, पण त्याच्यासाठी आपल्याला आता आवर्जून की वेंडर्स आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला यावं लागणार आहे, तुम्हाला बेसिक कोर्सेस करावं लागणार आहे, आणि मग सगळ्या ज्या हे इनडोअर जे काम करणार आहे त्यांच्यासाठी असे वेगळे वेगळे कॅम्प्स घ्यावं लागणार आहे की आपल्याला कॅम्पसाठी येतात आहे, आणि मग बेसिक फिटनेस होतात आहे, मग बेसिक माउंटेनियरिंग कोर्स करता येईल आहे, मग तुम्ही ऍज अ इन्स्ट्रक्टर म्हणून, ऍज अ लीडर्स म्हणून कुठल्या कॉर्पोरेट कंपनीजला जॉईन करू शकता. खूप स्कोप्स आहेत फॉरेनमध्ये पण आणि भारतात पण खूप स्कोप्स.
1: खरंच. एकदा ते आपण आपल्या या महिलांना काय सांगणार की त्यांच्यासाठी सुद्धा हे

0: कॅम्पिंग किती महत्वाचं आहे, ऍडव्हेंचर कॅम्प्स किती महत्वाचे आहेत?
1: खूप महत्वाचे, कारण जेव्हा आपला पहिला पार्ट असतो ते आपल्या नवऱ्याबरोबर आपल्या मुलांबरोबर आपण खूप एंगेज असतो, ठीक आहे. तो पार्ट झाल्यानंतर जी आपली जी 35+ वाली जी मिड लाईफ क्राइसिस आपल्याला येतात, आपल्याला वाटतं की आपली बकेट लिस्ट मध्ये खूप काही होतं, आपण हे नाही केलं ते नाही केलं, तर त्याच्यासाठी इट्स द बेस्ट टाइम. तुमचे मुलं मोठे झालेले असतात, थोडे इंडिपेंडेंट होतात, 10 वर्षाचे 15 वर्षाचे, दे आर सो इंडिपेंडेंट होऊन जातात, ते त्यांचा करू शकता. मग तुम्हाला बाहेर निघायचं आहे, तुम्हाला अनोळखी लोकांशी बोलायचं आहे, तुमचे सोशल स्किल्स अजून डेव्हलप करायचं आहे, छोटे छोटे कॅम्पिंग करायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही बसलेलो आहे की तुम्ही आमच्याकडे, आम्ही छोटे छोटे कॅम्प्स करू. महिलांनी बाहेर निघणं हे फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी मग छान आपली पुढची पिढी पण छान घडवता येईल, कारण नाही तर त्याच याच्यात राहिले तर आपले म्हणजे विचार पण तसेच होतात. तुम्ही बाहेर निघाले, दुसरे लोकांशी बोलले, इन्स्पायरिंग स्टोरीज ऐकल्या, किंवा खूप काही शिकतो आपण बाहेर निघाल्यावर. माझा जो हा पूर्ण प्रवास आहे, म्हणजे मी तर एकदमच चंडीगड टू इकडे नागपूरलाच आले, पण त्याच्यातून मी खूप काही शिकले, खूप काही,
0: म्हणजे प्रवास करत राहिले.
1: प्रवास ट्रॅव्हलिंग खूप
0: आवश्यक, आयुष्यात खूप गोष्टी शिकवतं. आणि मला असं वाटतं की आपल्या मैत्रिणीही या कॅम्पिंगच्या बाबतीत नक्कीच विचार करतील, हो ना, म्हणजे करायलाच पाहिजे. तर एकदा ते खूप छान सांगितलं तुम्ही आपल्या मैत्रिणींना. तर एकता खंते, आपण इथे आलात आणि तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये खूप छान मुलाखत आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
1: नमस्कार ताई.

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील अभिजीत सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरातील हे सुरेल गीत मैत्रिणींनो आत्ताच आपण ऐकलं. आणि आता वनिता मंड कार्यक्रमात परत वळूया आपल्या मालिकांकडं. मैत्रिणींनो, कुठलंही ललित लेखन हा प्रत्येकच भाषेतील अतिशय उत्कट असा साहित्य प्रकार आहे. वाणी, शब्द आणि भावना जेव्हा एकत्र येतात तेव्हा ललितबंध ही कृती जन्माला येते. या ललित लेखनासाठी सौंदर्यदृष्टी आणि कल्पनाशक्ती उपजतच असणं फार महत्त्वाचं ठरतं, हो ना? चला तर अशाच एका ललित लेखनाचा आपण आस्वाद घेऊयात. साहित्य विश्व या आमच्या मालिकेत ऐकूया सुषमा मुलमुले यांचा ललित लेख.

अपूर्णांकांची बेरीज. निसर्ग हा फार मोठा खेळी आहे बरं का. किती विविध आणि अपरिमित गोष्टी त्याने या

पृथ्वी तलावर निर्माण केले आहेत पण त्यातही त्याने मोठी मेघ मारून ठेवली आहे बरं इथे कुणीही स्वयंपूर्ण नाही नद्यांना जन्म घेण्यासाठी केवळ पाणी पुरेसं नसतं धारेचं रूप घेण्यासाठी त्या पाण्याला गिरीशिखरांची आवश्यकता असते पुढे विशाल प्रवाहात रूपांतरित होण्यासाठी त्या धारेला सखल प्रदेश लागतो सागरात विसर्जित होण्यासाठी या प्रवाहाला त्याच्या दिशेनं उतार लागतो तेव्हा कुठे नदीचा जन्म पूर्ण होतो लेखक पुस्तके लिहितो पण त्याला वाचक लाभला नाही तर ते लेखन अपूर्णच असतं वाचक लाभला पण समीक्षक लाभला नाही तरीही ते अपूर्ण असतं काही काही लेखकांना तर पुस्तकाला पुरस्कार लाभला नाही तर ते अपूर्णत्व मनात सतत सलत राहतं नाटककाराने नाटक लिहून पूर्ण केलं पण रंगमंचावर प्रयोग झाल्याशिवाय त्याची पूर्णता नाही मग त्याला दिग्दर्शक लागतो अभिनय करणारे कलाकार लागतात नेपथ्यकार रंगभूषाकार लागतात संगीतकार प्रकाश योजनाकार अगदी घंटी वाजवून पडदा दूर करायला सुद्धा कुणीतरी लागतं पण प्रेक्षक येत नाहीत तोवर ही सारी धडपड व्यर्थ असते छायाचित्रे निघायला हवी असतात आणि वर्तमानपत्रात ती कौतुकासह छापूनही यायला हवी असतात इतक्या अपूर्णांकांच्या बेरजात झाल्या की मग त्या नाटकाचा पूर्णांक होतो पूर्णांक आणि अपूर्णांक या गणितीय संकल्पना आहेत समजा तुमच्याकडे एक अख्खी पोळी आहे तिचे तुम्ही चार समान तुकडे म्हणजेच चार भाग केले त्यातील दोन भाग तुम्ही खाल्ले आणि एक भाग तुमच्या मुलीने खाल्ला तर किती भाग शिल्लक राहिले किंवा किती पोळी शिल्लक राहिली असे आपल्या चिमुकल्या मेंदूला संकटात टाकणारे प्रश्न बालपणी गणिताच्या पुस्तकात असत आठवतं ना दोन चतुर्थांश पोळी तुम्ही खाल्लीत आणि एक चतुर्थांश पोळी मुलीने खाल्ली त्यामुळे एक चतुर्थांश पोळी शिल्लक राहिली असं उत्तर आकडेमोड करून आपण काढत असू आणि गणित सुटल्याचा आनंद मिळवत असू मानवी आयुष्य देखील काही सहज सुटणाऱ्या काही अवघड परीक्षेला सामोरं गेल्यावर प्रयत्नांती सुटणाऱ्या तर काही मात्र कितीही धडपड केली तरी कधीच न सुटणाऱ्या गणितांची प्रश्नपत्रिका असते एक प्रश्न सुटल्याचा आनंद तुम्ही पूर्णपणे उपभोगतही नाही तर लगेच दुसरं गणित तुमच्या पुढ्यात येऊन उभं राहतं आणि म्हणतं चल सोडव मला अंकगणितातले प्रश्न बिचारे त्या मानाने सोपे साध्या बेरजा वजाबाक्या गुणाकार आणि भागाकार पण सोपे प्रश्न विचारेल तर ते आयुष्य कसलं आयुष्य म्हणजे एकदम कडक परीक्षक कठीण प्रश्नही विचारायचे आणि उत्तरं बरोबर आली तरी तुमची पद्धतच चुकली पायऱ्या पायऱ्यांनी गेलाच नाहीत म्हणून गुणही कापायचे असा हा खडूस परीक्षक आपलं वय जसं जसं वाढत जातं तसतसे याचे प्रश्नही कठीण होत जातात आता तो बीजगणितात शिरतो आणि आकड्यांना सोडून क्ष य अशा कधीही न बघितलेल्या ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला काही अंदाजच नाही अशा लोकांना आणून आपल्या पुढ्यात उभं करतो आणि म्हणतो हां आता सोडव बघू हे समीकरण क्ष अधिक दोन तृतीयांश य बरोबर 12 बाप रे यातला क्ष हा आपला होऊ घातलेला नवरा असतो ज्याच्या बरोबर आता आपलं संपूर्ण आयुष्य एका छताखाली घालवायचं आहे ज्याच्याशी आपले शारीरिक भावनिक आर्थिक संबंध कायमचे जोडायचे आहेत असा आपला जीवनसाथी त्याच्या सोबतीने आयुष्याचं समीकरण सोडवायचं जमेल की नाही आपल्याला विवाहानंतर पुढ्यात आलेली ही प्रश्नपत्रिका सोडवताना हळूहळू आपल्या लक्षात येऊ लागतं की गणिताच्या पुस्तकातल्या क्षची किंमत कदाचित पूर्णांकात येतही असेल पण आयुष्यात आलेला हा क्ष

मात्र अपूर्णांक आहे. याचं व्यवहार ज्ञान जरा कच्चच आहे. नाते संबंध याच्या लक्षातच राहत नाहीत. व्यवस्थितपणाशी तर वागणंच आहे या माणसाचं. लोकांकडे गेला की आपला घुम्यासारखा बसून राहतो आणि लोक याला शिष्ट समजतात इत्यादी इत्यादी इत्यादी. आपण मग या अपूर्णांकाचा पूर्णांक करायला मनापासून धडपडू लागतो. प्रेमाने कधी समजावून कधी चिडून भांडून त्याला बदलण्याचा प्रयत्न करू लागतो. पण छे, काही केल्या त्याच्यात सुधारणा होत नाही. आपण मग हा असाच हा तसाच अशी विश्वासाच्या लोकांजवळ तक्रार करू लागतो. तिकडे त्याचंही हेच होत असतं. त्याची य दिसायला सुंदर आहे, हुशार आहे, टापटिपीची आहे, पण आईच्या हातची चव तिच्या हाताला नाहीच. हिला सारखं बाहेर जायला हवं असतं. खरेदी हॉटेलिंगची जरा जास्तच आवड आहे. जो दिसेल त्याच्याशी अघ

मनापासून धडपडू लागतो. प्रेमाने कधी समजावून कधी चिडून भांडून त्याला बदलण्याचा प्रयत्न करू लागतो. पण छे, काही केल्या त्याच्यात सुधारणा होत नाही. आपण मग हा असाच हा तसाच अशी विश्वासाच्या लोकांजवळ तक्रार करू लागतो. तिकडे त्याचंही हेच होत असतं. त्याची य दिसायला सुंदर आहे, हुशार आहे, टापटिपीची आहे, पण आईच्या हातची चव तिच्या हाताला नाहीच. हिला सारखं बाहेर जायला हवं असतं. खरेदी हॉटेलिंगची जरा जास्तच आवड आहे. जो दिसेल त्याच्याशी अघळपघळ काय बोलत बसते, लोकांचे गैरसमज होतात ना अशानं, हे अंते. प्रेमाने समजावून सांगणं बहुतेक क्ष मंडळींच्या शब्दकोशात नसतंच, त्यामुळे तोही आपल्या यला यावरून लेक्चर जोडतो, टोमणे मारतो, प्रकरण भांडणापर्यंत येतं. मित्र त्याला जगात सर्वात जवळचे असल्याने तिथे तो मोकळा होतो. घरातल्या गोष्टी अशा रीतीने घराबाहेर जातात. खरं तर क्ष आणि य हे दोघेही अपूर्णांक असतात, निसर्ग निर्मित अपूर्णांक. प्रकृती आणि पुरुष एकमेकांशिवाय त्यांना पुनरुत्पादन करता येत नाही. माणसाचं वंश सातत्य टिकवता येत नाही. संसाराचा डोलारा सांभाळता येत नाही. एकट्याने किंवा एकटीने घरातल्या आणि घराबाहेरील जबाबदाऱ्या सांभाळणं, नाते संबंध जपणं, सामाजिक दायित्व पार पाडणं सहज सोपं नसतं. एकाच जशा काही उणीवा काही दोष असतात, तसेच पण वेगळे दोष वेगळ्या प्रकारच्या उणीवा दुसऱ्यातही असतात. स्वतःमधील या अपूर्णत्वाची जाणीव नसेल तर संसार सुखाचा न होता कटकटींचा होतो, सामंजस्याचा न होता वितंडवादांचा होतो, कधीकधी विस्कटतो, मोडतो सुद्धा. याचे परिणाम त्या दोघांसह त्यांच्या वर्तुळातल्या लोकांनाही कमी अधिक प्रमाणात भोगावे लागतात. आज घटस्फोटांचं आणि विवाहोत्तर कराव्या लागणाऱ्या तडजोडींना घाबरून अविवाहित राहू पाहणाऱ्या तरुण पिढीचं वाढलेलं प्रमाण घाबरवून टाकणारं आहे. आपण एक अपूर्णांक आहोत याचं भान जागं असणं हे बऱ्याच समस्यांवरील बऱ्याच प्रमाणातील समाधानकारक उत्तर असू शकतं. खरं तर बरं, हा क्ष आपल्या आयुष्यात एकटा येत नाही, त्याच्याबरोबर र ल व ह ळ ज्ञ अशी भली मोठी फौज असते. यातील प्रत्येकजण स्वतःला पूर्णांक समजणारा अपूर्णांक असतो. ही आणखी एक गंमत म्हणजे आपलं समीकरण आता क्ष अधिक 2/3 बरोबर 12 असं न राहता क्ष अधिक 2/3 अधिक 1/2 व अधिक 5/7 ह इत्यादी इत्यादी इत्यादी बरोबर काहीतरी अनाकलनीय उत्तर असं होऊन बसतं. एकूणातच मानवी नातेसंबंध हा अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीचा विषय आहे. त्यामुळे सासू सून, नणन भावजय, जावा जावा, भाऊ भाऊ, मेहुणा जावई इतकंच काय, आई वडील आणि मुलगी किंवा मुलगा या नैसर्गिक नात्यांमध्येही विविध आयामी संघर्ष उभे राहतात. या समीकरणांवर गणितातल्यासारखी ठोस उत्तरं नसतात, तर त्या त्यावेळी असलेली परिस्थिती तुम्ही दिलेली उत्तरं योग्य की अयोग्य हे ठरवत असते. कधी कधी तर काही काळ गेल्यानंतर आपलं उत्तर त्यावेळी चुकलं होतं हे लक्षात येतं, पण मागे फिरता येत नाही. बाण सुटून गेले असतात, जखमा बुजल्या तरी त्यांचे व्रण कायम असतात. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अपूर्णांकांची सतत बेरीज करीत राहिलो, त्यांच्यातलं चांगलं घेत राहिलो, सकारात्मक राहिलो, तर मात्र आपल्या व्यक्तिमत्वातल्या बऱ्याच उणीवा आपल्याला दूर करता येतात. पूर्णांक होता आलं नाही तरी आनंद आणि समाधानाचं पारडं जड करता येतं. आयुष्यात वजा

वाक्यही होतात काही वजाबाक्य काळ करतो पण काही अपूर्णांकांना आपल्याला नाईलाजाने आपल्या आयुष्यातून वजा करावं लागतं समीकरणाच्या समतोलासाठी या वजाबाक्या आवश्यक असतात या जितक्या शांतपणे सहजपणे करू शकू तितका मनस्ताप आणि दुःख कमी होणार असतं आयुष्याच्या अखेरीस मात्र हे समीकरण आपल्या हाती राहत नाही ते जगाचं नियंत्रण करणाऱ्या परमशक्तीच्या हाती जातं वेळ आली की एका झटक्यात ती शक्ती हे समीकरण सोडवते आता मात्र समीकरणाचं उत्तर केवळ शून्य आणि शून्य हेच असतं अवकाशाच्या विराट पोकळीत विरून जाणारं एक शून्य

0: असून यामध्ये कच्च्या पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आजपासून ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीचं अध्यक्षस्थान डॉक्टर एस जयशंकर भूषवत आहेत. जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे संवाद आणि कूटनीतीचं महत्व अधोरेखित होतं. दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याचीही सामायिक गरज आहे असं ते म्हणाले.
1: Our discussions must advance sustainable development while upholding principles of equity and common but differentiated responsibilities. Technological advancements are reshaping the global landscape. It can be leveraged for good governance and inclusive growth. Peace and security remain central to the global order. Recent conflicts only underline the importance of dialogue and diplomacy. There is also a deeply shared interest in strengthening cooperation against terrorism.
0: या क्लिष्ट आणि अस्थिर जागतिक परिस्थितीत संवाद हा शाश्वत विकासाला पुढे नेणारा असावा, तसंच समान मात्र भिन्न जबाबदाऱ्यांचं तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तंत्रज्ञानातील प्रगती जागतिक परिदृश्याला आकार देत असून तिचा उपयोग सुशासन आणि सर्वसमावेशक समृद्धीसाठी करण्याचं आवाहन जयशंकर यांनी केलं. या बैठकीत ब्रिक्स सदस्य देश तसंच भागीदार देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळ सहभागी झाले आहेत. या बैठकीदरम्यान जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण होणार आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर एस जयशंकर यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा देखील केली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात NDRF 20 वर्षात देशातल्या 140 कोटी नागरिकांचा विश्वास संपादन केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. गझियाबाद इथं प्रेसिडेंट कलर पुरस्कार NDRF देण्यात आला त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कोणत्याही सशस्त्र दलाला राष्ट्रपती ध्वज मिळणं ही अभिमानाची बाब असल्याचं शहा म्हणाले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसने आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दासमुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित UDF पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये शिवसेनेच्या डॉक्टर नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपच्या डॉक्टर प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झीशान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झाला तर 53 जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. सर्वाधिक मृत्यू वीज पडण्याच्या घटनांमुळे झाले आहेत. प्रयागराजमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर भदोही जिल्ह्यात 16 जणांना, मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जण दगावले आहेत. पावसामुळे राज्यातल्या विविध भागात वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे तर गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनाबद्दल शोक व्यक्त केला असून पुढील 24 तासात नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. देशाच्या काही भागात

उष्णतेची लाट येण्याची तर काही भागामध्ये पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्राचा काही भाग, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात पावसाचा अंदाज आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, बिहार, छत्तीसगड, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील राज्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. येत्या 3 दिवसात अंदमान निकोबार द्वीपसमूह, केरलम, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, तमिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. गुजरातमध्ये आज पहाटे खाजगी बस आणि टँकर याच्या धडक होऊन झालेल्या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. हा अपघात सुंदरनगर जिल्ह्यात चोटीला राजकोट राष्ट्रीय महामार्गावर झाल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक SS भदौरिया यांनी दिली. अपघातातील जखमींना उपचारासाठी राजकोट इथल्या सिव्हिल रुग्णालयात नेल्याची माहिती उपजिल्हाधिकारी HT मकवाणा यांनी दिली. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 होणार आहे. या स्पर्धेत काल रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कोलकाता नाईट रायडर्सला 6 गडी राखून हरवलं. या सामन्यानंतर स्पर्धेच्या पदक तालिकेत बंगळुरूचा संघ 16 गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधू हिनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या अशित आणि अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना केंद्र सरकारनं 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं सूद यांना मुदतवाढ दिल्यानंतर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं याबाबतचा आदेश काढला. सूद यांना मुदतवाढ मिळाल्यामुळे CBI कडे असलेल्या महत्वाच्या तपासात सातत्य राहणार आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी CBI नं 4 मुख्य आरोपींना अटक केली आहे. या चौघांनीही राजस्थानमधल्या जयपूर इथून अटक करण्यात आली. काल त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांना ट्रान्झिट रिमांडवर घेऊन पुढील चौकशीसाठी दिल्लीला हलवण्यात आलं आहे. या चौघांपैकी दोघांनी राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात एका कोचिंग संस्थेत एकत्र शिक्षण घेतलं होतं. CBI आता कोचिंग संस्था, मध्यस्थ, विद्यार्थी आणि आरोपीशी संबंधित इतर व्यक्ती यांच्यातल्या संभाव्य संबंधांची चौकशी करत आहे. अमेरिकेत राहणारे 10,000 परदेशी विद्यार्थी व्हिसाच्या OPT अर्थात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कॉम्पोनंटचा गैरवापर करत नोकरी करत असल्याचं आढळून आल्याचं अमेरिकेच्या स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागानं म्हटलं आहे. यात भारताच्याही अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. OPT मुळे विद्यार्थी 12 किंवा 24 महिने अमेरिकेत काम करू शकतात. तसंच यामुळे H1 व्हिसा मिळण्याची संधी देखील मिळते. हे विद्यार्थी अनेकदा बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतल्याचंही उघड झाल्याचं स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागाचे संचालक टॉड लायसन यांनी वार्ताहरांना सांगितलं. बीजिंगमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी डोनाल्ड ट्रम्प काल बीजिंग इथं दाखल झाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री DR S Jaishankar यांचं प्रतिपादन. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांच्या नावाची घोषणा. आणि उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनात गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू, 53 पेक्षा जास्त जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. मृदा आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8767 पदांना मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. मृदा आणि जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचनाही होणार आहे. वैद्यकीय संस्थांच्या इमारतींसाठी विकास शुल्कामध्ये 50% सवलत देण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. तसंच पुणे महानगरपालिकेच्या पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातल्या मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी हस्तांतरित करण्याचा निर्णय आज झाला. संत्री आयात शुल्क परतावा योजना रद्द करणं, पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला मंजुरी

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग अधिनियम 2025 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. नाशिक जिल्ह्यातल्या अंबोली वेळुंजे प्रवाही वळण योजना प्रकल्पासाठी 49.26 कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता. नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान देणे आदी निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले. राज्यातल्या वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य असून त्यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास 1000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं 1 एप्रिल 2019 नोंदणी झाले जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपाहारगृह अंगणवाडी रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी मेनूतही बदल केला जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद केले आहेत. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये पीएनजीचा वापर बंधनकारक केला आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. गैरशेती वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. खतांचा तर्कसंगत वापर करण्यासाठी कृषी विभागानं माती परीक्षणाची मोहीम राबवावी असंही या परिपत्रकात नमूद आहे. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा तसंच सजावटीचे दिवे फ्लेक्स बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा. डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे. सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे बच्चू कडू तसंच भाजपाच्या डॉ प्रज्ञा सातव प्रमोद जठार माधवी नाईक सुनील कर्जतकर विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिशान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,64,413 मतदारांची नोंद आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसनं आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दासमुन्शी मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित UDFच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती.

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 होणार आहे. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू हिनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदांबी श्रीकांत यानं पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या अशित अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्युमुखी पडले. राज्याच्या काही भागात उन्हाची काहिली आहे तर काही ठिकाणी पाऊस पडत आहे. लातूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. शहरातही मध्यरात्रीनंतर हलक्या पावसाच्या सरी बरसल्यानं वातावरणात गारवा आला. मात्र या अवकाळी पावसाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. काही ठिकाणी फळगळ मोठ्या प्रमाणात झाल्यानं आर्थिक नुकसानाची भीती व्यक्त होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काल संध्याकाळी विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. रात्रीही पावसाच्या सरी बरसत होत्या. हवामान. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह मराठवाड्यात पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव इथं आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: रश्मी पाटकर, ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढे सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतींवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. राज्यात SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपहारगृह, अंगणवाडी, रुग्णालय आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद आहेत. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात शिवसेनेच्या डॉक्टर नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपाच्या डॉक्टर प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगवर आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सायंकाळचे 5:02 झालेत. आमच्या सायंकालीन प्रसारणात मी आदिनाथ अन्नदाते आपलं स्वागत करतोय. श्रोतेहो, प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अपर्णा मयेकर यांनी गायलेलं जुनं ते सोनं या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. संगीतकार दत्ता डावजेकर.

अपर्णा मयेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जुनं ते सोनं या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते दत्ता डावजेकर.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात आंबट गोड

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मिक्स मसाला कार्यक्रमात यानंतर ऐकूया संशय कल्लोळ या नाटकातलं पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं गीत. गीत आणि संगीत गोविंद बल्लाळ देवल यांचं.

संशय कल्लोळ या नाटकातलं पंडित वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं गोविंद बल्लाळ देवल यांचं.

0: चोरी चोरी या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. या गीताबरोबरच मिक्स मसाला कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सायंकाळचे 5:20 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्या बरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1:45 हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते?

0: इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
1: बरोबर
0: आहे. तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
1: हो.
0: घरातली जळमट काढता.
1: करे.
0: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
1: अमावस्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा, या श्री गजानत लक्ष्मी अंगठी बद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
1: अच्छा.
0: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर. पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात.
1: हा हा.
0: की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही?
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
1: अच्छा.
0: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली. कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आद्रतेमुळे चांदी ही काळी पडते. म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच. पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न. ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर. बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना. मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.
0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने कॅन यू बिलीव्ह. या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
1: बर.
0: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा. दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचा माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये.
1: बर.
0: अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात

0: महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती, एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातू मध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा युएस मधून येणारे लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार.
1: बरोबर आहे.
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानन लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.
2: प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे आत्ताच आपण ऐकलात. यानंतर युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावर आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युववाणी कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, इतिहास हा भविष्याचा आरसा असतो असं म्हणतात. या आरशाकडे आपण ज्या नजरेने पाहू त्याप्रमाणे आपल्याला प्रतिमा मिळत असते. खरं तर इतिहासातून मिळणाऱ्या प्रेरणा या वर्तमानातील परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि भविष्यातील वाटचालींसाठी प्रेरणादायी ठरतात. आपण इतिहासात डोकावून बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की अनेक इतिहासवीरांनी प्रचंड मोठा असा प्रेरणादायी इतिहास निर्माण केलाय. आणि त्यातीलच एक इतिहासवीर म्हणजे धर्मवीर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. मित्रांनो, आज 14 मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. दिनांक 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचं बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालं. त्यामुळे राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. ते अत्यंत देखणे आणि शूर. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण शंभूराजांना लहान वयातच कळल्या तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी 9 वर्षांच्या शंभूराजांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेलं होतं. हळूहळू शंभूराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज होत गेले. 16 जानेवारी 1681 साली छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि 1682 साली औरंगजेबाने स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचं सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजी राजांपेक्षा जास्त होतं. परंतु संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एक हाताने झुंज दिली. मित्रांनो, संभाजी महाराज हे धाडसी आणि हजर जबाबी. राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहित दक्षता या सगळ्या बाबींमध्ये आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श त्यांच्या डोळ्यांसमोर होता हे आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे त्यांच्या धार्मिक धोरणांवरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा उमटलेला आढळतो. अशा या थोर, धाडसी, शूर छाव्याचं म्हणजेच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं 11 मार्च 1689 रोजी

0: नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युव आणि कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूया ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वाचा ही मालिका सन्मती अडावतकर ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: त्याही दिशांनी नजर ठेवूनही आणलाय हा नजराणा ज्ञानाचा. सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेध विश्वाचा.
2: नमस्कार मंडळी, वेद विश्वाचा या मालेत मी सन्मती अडावतकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग विश्वाचा प्रवास करूया आणि जाणून घेऊया नुकत्याच झालेल्या जगभरातल्या घडामोडी. मित्रांनो, भारतीय हवाई दल IAF आणि DRDO ने 7 आणि 8 मे 2026 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीजवळ टॅक्टिकल ॲडव्हान्स रेंज ऑगमेंटेशन तारा या ग्लाइड वेपनची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. तारा हे एक स्वदेशी किफायतशीर मॉड्युलर किट आहे जे पारंपरिक अनगायडेड बॉम्बचे रूपांतर उच्च अचूकतेच्या प्रिसिजन गायडेड दारुगोळ्यात करतं. ही प्रणाली संहारकता वाढवते ज्यामुळे विमानांना शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालींना चुकवून लांब अंतरावरून बॉम्ब टाकता येतात. यानंतर SpaceX ने 7 मे 2026 रोजी दक्षिण टेक्सासमधील स्टार बेस येथे Virgin 3 अर्थात V3 सुपर हेवी बूस्टर 19 ची 33 इंजिनांची संपूर्ण कालावधीची स्टॅटिक फायर चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली, जी संभाव्यतः मे महिन्याच्या मध्यात प्रक्षेपित होणाऱ्या आगामी फ्लाईट 12 साठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या V3 बूस्टरमध्ये वाढीव शक्तीसाठी सुधारित रॅप्टर इंजिने आहेत आणि चाचण्यांनी त्याच्या उड्डाणासाठीच्या सज्जतेची पुष्टी केली आहे. यापुढे सर डेव्हिड ॲटनबरो, एक सुप्रसिद्ध ब्रिटिश प्रसारक आणि निसर्गतज्ञ, यांनी 8 मे 2026 रोजी त्यांचा 100वा वाढदिवस साजरा केला. BBC मध्ये 7 दशकांपेक्षा जास्त काळ पसरलेल्या त्यांच्या कारकिर्दीत ते निसर्गाच्या जगासाठी जागतिक आवाज बनले आहेत. उत्सुक वन्यजीव प्रस्तुतकारापासून ते हवामान कृतीचे एक प्रभावी पुरस्कर्ते होण्यापर्यंत त्यांचा हा प्रवास राहिला आहे. मित्रांनो, मे महिन्यातला दुसरा रविवार अर्थात 10 मे रोजी जगभरात मदर्स डे उत्साहात साजरा केला गेला. तर मंडळी, पूर्ण विश्वाचा वेध घेऊन आपण जाणून घेतले आहेत नुकत्याच घडलेल्या काही घडामोडी. पुन्हा भेटूयात वेध विश्वाच्या पुढच्या मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार.

0: आताच आपण संतमती अडावत कर ह्या आपल्या मैत्रिणीसोबत ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वाचा ही मालिका ऐकलीत. आता ऐकूया वेगळ्या वाटा या मालिके अंतर्गत अंकिता पोहरकर या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयाला घेऊन आलेलो आहोत जो तुमच्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. तुम्हाला माहिती आहे का, तुमची हस्ताक्षर शैली म्हणजेच आपली हँड रायटिंग स्किल हे फक्त कागदावरचे काही शब्द नसून ते तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि स्वभाव सांगणारा एक आरसा आहे. हो, मी अगदी खरं बोलतेय बरं का. आज आपल्यासोबत आहेत याच क्षेत्रातील तज्ज्ञ ग्राफोलॉजिस्ट श्री सतीश चावजी सर. ते आपल्याला आपल्या हस्ताक्षरातील दडलेले रहस्य उघडणार आहे. सर, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की ग्राफोलॉजी म्हणजे नक्की काय.
2: ग्राफोलॉजी म्हणजे तू ग्राफ म्हणजे लिहिणे, लॉजी म्हणजे त्याचा अभ्यास, म्हणजे आपण जे लिहितो त्याचा जे हँडरायटिंग आहे आपण त्याचा अभ्यास करतो त्याला ग्राफोलॉजी म्हणतात. ज्यातनं आपण व्यक्तिमत्व, व्यक्तित्व, माणसाचा स्वभाव, त्यांच्या सवयी या सगळ्या आपण त्यातनं पाहू शकतो.
1: ग्राफोलॉजी मधून आपला स्वभाव कळतो असं म्हणायला हरकत नाही.
2: हरकत नाही,
1: पण असं म्हणतात की स्वभावाला औषध नसतं.
2: नाही, बरोबर आहे ना मॅडम. कसं आहे की ग्राफोलॉजी ही थॉट प्रोसेस आहे, म्हणजे आपण जो विचार करतो. जसं आपल्याला एखाद्या वेळा राग आला असेल आणि तुम्हाला मी लिहायला सांगितलं, तुमचं लिहिताना तुमचं प्रेशर वाढेल किंवा प्रेशर एवढं वाढेल की तुमचं कागद सुद्धा फाटून जाईल.
1: हो, अगदी
2: बरोबर आहे. तर प्रेशर वाढलं तुमचं लिहिण्याचं, तर त्यातनं मला कळतं की हा माणूस थोडा रागीट स्वभावाचा आहे, किंवा प्रेशर कमी असेल तर समजतो की हा मवाळ स्वभावाचा माणूस आहे. तर प्रेशरवरून सुद्धा माणसाचं व्यक्तिमत्व तुम्हाला कळू शकतं. असे अनेक पैलू आहेत, हा एकच पैलू नाही आहे. ओव्हरऑल जर पाहायला गेलं तर पूर्ण अल्फाबेट, 26 अल्फाबेट याच्यामध्ये काही ना काही लपलेलं आहे.
1: पण अल्फाबेट जसं तुम्ही म्हणाला, ते मोठे अल्फाबेट्स असतात आणि स्मॉल अल्फाबेट्स असतात, तर त्यावर पण अवलंबून असतं का.
2: कसं आहे की आपण जेव्हा रायटिंग करतो तेव्हा इंग्लिशमध्ये तर आपण स्मॉल लेटर्स यूज करतो. आता याच्यामध्ये कसं एक पेज कन्सेप्ट आहे, ज्याच्यात अप्पर झोन, मिडल झोन आणि लोअर झोन. ठीक आहे, जी जे वाय झेड पी क्यू हे जे शब्द आहेत हे मिडल आणि लोअर झोनचे आहेत. ठीक आहे, जसं ए मिडल आणि अप्पर झोनचं आहे. तर नॉर्मली आपण कॅपिटल वापरतच नाही आपण लिहिताना, फक्त जेव्हा नाऊन वगैरे आलं त्यावेळेला आपण कॅपिटल घेतो आपण. अदरवाईज आपली डेली जी एनर्जी असते ती म्हणजे स्मॉल लेटर्स. तर स्मॉल लेटर्स वरूनच आपण पाहत असतो की यांचे व्यक्तित्व काय आहे.
1: कोणी कोणी लिहिताना असं डाव्या बाजूला लिहितात, किंवा कोणी कोणी उजव्या बाजूला स्लॅन्ट झालेलं लिहितात, कोणी

0: कर्सिव पण लिहायचं असेल तरी सरळ लिहितात तर त्याचा पण काही प्रभाव होतो.
1: बाबा प्रश्नच नाही. कसं असतं की पेज कन्सेप्ट मध्ये समजा आपण पेज घेतलं एक आणि त्या पेज मध्ये समास असतो चारी बाजूनी वरचा समाज खालचा समाज लेफ्ट अँड राईट दोन्हीकडचा. आता लिहित असताना समजा एखादा लेखक जर आपण जो लिहितो आपण लेखक म्हणू आपण त्याला जर तो खूप डावीकडे लिहित असेल तर तो रूटशी कनेक्टेड आहे. जे तो कुठेही बाहेर गेला नोकरीच्या निमित्ताने परदेशात जरी गेला तर तो आपल्या इंडियामध्ये येऊन माझं घर माझं गाव असंच बोलतो माझी आई माझी आजी आजोबा माझी बहीण भाऊ हेच बघेल तो. समजा हा राईट मी लिहिणारा असला तर त्या ठिकाणी हा फ्युचरिस्टिक असतो याला नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्याला काही काहीतरी कामगिरी करण्याची इच्छा असते. आणि जे वरतून म्हणजे वरचा जो समास आहे खालचा समास आहे जर वरपासून खालपर्यंत लिहित असेल तर असा माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिझी असतो याचे कामं सक्सेसफुल होतील याची गॅरंटी नाही कारण याला नियम नाही आहेत. हा नियम पाळत नाही आहे कारण नियम पाळणं आवश्यक आहे. लिखाण सुद्धा तसे नियम आहेत की कशा पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे. आणि कसं आहे की आपल्याला जे अल्फाबेट शिकवले आहेत तसं आपण लिहित नाही. प्रत्येकाचे अल्फाबेट वेगवेगळे आहेत. आता एखादा अल्फाबेट घेऊन पण सांगतो उदाहरणाचं मी की आता मी अल्फाबेट ए काढला त्याला समजा स्टार्टिंग स्ट्रोक आहे ठीक आहे. एखादा अल्फाबेट घेतला मी हे नॉर्मली घेत असतो प्रत्येकाच्यामध्येच इंटरनल स्ट्रक्चर जर डिस्टर्ब झाला असेल तर असे लोक जे आहेत ज्यांचं इंटरनल स्ट्रक्चर लेफ्टकडनं डिस्टर्ब झालं आहे तर असे लोक महिलांविषयी म्हणजे अबाउट अपोजिट सेक्स ते चिडखोर असतात.
0: अच्छा
1: ठीक आहे. आणि ज्यांचं राईटला लूप आला असेल तर असे लोक पुरुषांविषयी म्हणजे हेटफुल असतात तर त्याच्यामध्ये हा ट्रेट आढळतो. आता या ए मध्ये बरेच सेफ लपलेले आहेत असं एकच नाही. कसं की रेफरन्स मध्ये आपल्याला सांगतात की कुठे काय लपलंय कारण ओव्हरऑल आपण रायटिंग बघत असतो. आता जसं मी ओपन ए म्हटला किंवा ओपन ओ म्हटला किंवा ओपन जी म्हटला असे बरेचसे लेटर्स ओपन होतात तर त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. आणि याशिवाय तुमचं जे रायटिंग असतं जसं तुम्ही अल्फाबेट लिहित असतात तर त्यावेळेस तुमचं अँग्युलर रायटिंग जर तुम्ही करत असाल गार्डलाईन लिहित असाल किंवा आर्केड असे तीन प्रकार प्रमुख प्रकार आहेत. तर जो अँग्युलर रायटिंग करतो तो नॉर्मली तापट स्वभावाचा असतो. तापट इन द सेन्स की तो चिडका आहे रागट रागीट असं नाही त्याला परफेक्शन हवं असतं असं म्हणायला हरकत नाहीये ठीक आहे. आणि हा डिसिप्लिन असतो. जे लोक गार्डलाईन देतात म्हणजे फुलांची माळ जशी असते तसं जर लिहित असतील तर हे लोक मवाळ असतात. या लोकांना कोणीही युज करू शकतं म्हणजे युज अँड थ्रो यांचा जास्ती होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशा लोकांना आम्ही सजेस्ट करतो की त्यांनी व्यवसाय करू नये कारण व्यवसाय जर केलं की त्यांची फसवणूक होण्याची चान्सेस जास्ती असतात.
0: पण हे मग भावना सगळ्यात समजून येतात असं म्हणायला हरकत नाही आपल्या.
1: सगळ्यात
0: सिग्नेचर ही जी असते ही आपलं भविष्य घडवते असं म्हणतात तर सिग्नेचर कशी असायला हवी.
1: आता कसं सिग्नेचर मध्ये चार अस्पेक्ट आहेत. तुम्ही तुमची आई तुमचे वडील आणि तुमचा समाज हे सगळे त्यात कव्हर झाले पाहिजे. आता बऱ्याचशा सिग्नेचर ज्या फॅन्सी बघितल्या आहेत मी म्हणजे माझ्याकडे जेवढे येतात आणि ते अगदी छान अगदी इतक्या म्हणजे तावानी काढतात सिग्नेचर ती की त्यांना वाटतं की मी इकडे सिग्नेचर बेस्ट आहे. आणि त्यात व्हेरिएशन येत असतं म्हणजे एकच सिग्नेचर म्हणजे राहत नाही दोन तीन चार सिग्नेचर त्यांच्या होऊन जातात थ्रू आउट त्यांच्या त्या स्पॅनमध्ये. तर मी त्यांना सांगतो की तुमचं जे तुम्ही हे जे करता सिग्नेचर जे करता तर ते करत असताना तुमचं अल्फाबेट जे आहे ते क्लिअरली आलं पाहिजे. आणि तुमचं पहिलं जे पर्सनल प्रोनाऊन आय हा केव्हाही मोठा निघाला पाहिजे. म्हणजे तुमचं जे नाव असेल जर माझं नाव सतीश आहे तर माझा एस मी मोठा काढला पाहिजे आणि बाकीचे अक्षर जे आहे त्या तुलनेमध्ये 50% किंवा त्याहून लहान काढले पाहिजे.
0: अच्छा
1: हे महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट अंडरस्कोर द्यावा की देऊ नये हे डिपेंड्स अपॉन युअर हँडरायटिंग. म्हणजे तुमचं हँडरायटिंग कसं आहे त्यावर डिपेंड करतं की अँड डॉट्स ते डॉट्स मी कुठे द्यावेत आणि कशा करता द्यावेत त्याला पण मिनिंग आहे. हा एक वेगळा विषयच आहे.
0: अच्छा सिग्नेचर काढताना काही अल्फाबेट्स खाली येतात काही वर येतात मग ते कटल्या जातात आपण लाईन काढतो तर ते योग्य आहे का.
1: नाही तुमची सिग्नेचर कट व्हायलाच नको.
0: अच्छा
1: आणि कोणाही सिग्नेचर तुमचा खोडखाड असेल तर त्यात सुसाइडल टेंडन्सी पण राहू शकते. डिपेंड त्यांनी कशी केली आहे ती. आणि काही काही लोक सिग्नेचर करून खालती रेज ओढतात ती मागे रेज घेऊन पुन्हा पुढे येतात तसं पण करू नये.
0: पण मग सर या सगळ्यातनं जर कोणाचं चुकीचं असेल काही तर त्याला त्यातनं बाहेर निघता येतं का.
1: हो का नाही निघतात. जर तुम्ही ग्रॅफोथेरपी केली कसं आहे मॅडम की 21 days 42 days आणि 90 days एवढी प्रॅक्टिस करावी लागते. 21 days जे आहे ते कशा करताय की तुम्हाला ती सवय व्हावी. ठीक आहे. त्यानंतर ते तुमच्या थॉट प्रोसेस मध्ये गेलं पाहिजे कारण हा कसं आहे की सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड हा विषय जो आधारित आहे याचा मेन जे आहे ते सबकॉन्शियस माइंड आहे. म्हणजे आता आपण कॉन्शियस आपल्याला माहिती आहे पण सबकॉन्शियस माइंड हे 24 तास तुमचं जिवंत असतं. जसं श्वास घेणे पापणी आपण लवतो तर हे जे प्रकार आहेत हे सबकॉन्शियस माइंड होतं आता जाणवत पण नाही आहे. सबकॉन्शियस माइंड वर हा विषय जो आहे तो आधारित आहे. तर म्हणजे थॉट प्रोसेस ठीक आहे ना. आता आम्ही जेव्हा रायटिंग बघतो तर आम्हाला ते जाणवतं की हा कुठल्या कॅटेगरीत बसणार आहे आणि जे ट्रेट आहे ते काय इतके बिघडतात आहेत. फॉर एक्झाम्पल रायटिंग करत असताना तुमचा झिगझॅग येत असेल कर्व फॉर्म होत असतील म्हणजे कॉनकेव किंवा कॉन्व्हेक्स जर कर्व फॉर्म असतील ज्यांचे कर्व असे येतात म्हणजे कॉन्व्हेक्स म्हणून पण आहे सध्या म्हणजे खालतून भाग उथळ आहे असं आपण जर बघितलं तर ही व्यक्ती कुठलंही काम करत असताना म्हणजे कुठलंही काम करायला दिलं की इलेक्ट्रिकचं बिल तू भरायला जा तर हा जोपर्यंत जी डेट येत नाही तोपर्यंत बिल भरणार नाही. त्याकरता तो लाख शिव्या खाऊन घेईल घरच्या लोकांच्या बोलणे ऐकून घेईल पण तरी पण तो. पण याची खासियत अशी आहे की हा जाऊन तो वेळेत काम करेल मग वादळ उद्या पाऊस उद्या.

0: काही उद्या तो काम ते पूर्ण करेल. पण हा जर कॉन्व्हेक्स असेल तर हा माणूस काम करणारच नाही. कॉन्केव्ह झाला असेल इट्स ओके, हे चालतं की हा माणूस काम करेलच. म्हणजे तुम्हाला पण आपली मुलं ओळखायची आहेत, आपले हॅबिट्स ओळखायचे आहेत, स्त्री आहेत नवऱ्यांना ओळखायचं आहे, तर त्याच्याकडे शास्त्र चांगलं आहे. किंवा नवऱ्याला पण बायको ओळखायची आहे, त्याच्याकडे पण चांगलं शास्त्र आहे. म्हणजे तुम्ही कसं की एकमेकांना अचूक पाहू शकता आणि आपल्यातल्या उणीवा काय आहेत त्या आपण काढू शकतो आणि ग्रॅफोथेरपी करून त्या आपण सुधारू शकतो.
1: पण याच्यामुळे आजकाल आपण बरेच बघायला मिळतो की डिवोर्स केसेस खूप वाढलेल्या आहेत. म्हणजे नातेसंबंध टिकणं फार कठीण झालेलं आहे.
0: बरोबर आहे.
1: तर या ग्रॅफोलॉजीचा या गोष्टींमध्ये पण उपयोग होऊ शकतो.
0: बिलकुल होऊ शकतो. आता बघा कसं आहे माहिती का, की ग्रॅफोलॉजी हा सुद्धा एक अँगल आहे. आता हळूहळू लोकांना समजतोय. आता मी बरेचदा सांगतोय मी की तुम्ही हँडरायटिंग मॅच करा. कसं असतं की मी तुम्हाला जसं म्हणतो स्लांटचा विषय तुम्हाला म्हटलं होतं, तुम्हाला हा अल्फाबेट ए सांगितला होता, जो इंटरनल स्ट्रक्चर समजा डिस्टर्ब असेल तर या ठिकाणी भांडणं होणारच. तर हे जे वाद विवाद छोटे मोठे तर यातून तुम्हाला जाणवतील. पण समजा जर तर इंटरनल स्ट्रक्चर जास्त डिस्टर्ब झालं असेल या ठिकाणी तर हे वाद विकोपात जातात. त्याच्याकरता दुसरं एक ट्रीट असं आहे की रायटिंग करत असताना जर स्लांट ज्याला म्हणतो आपण की लेफ्ट म्हणजे स्लांटिंग टुवर्ड्स लेफ्ट स्ट्रेट किंवा राईट, जर समजा एखाद्या दोघांपैकी मेल किंवा फिमेलचं जर रायटिंग समजा जर स्लांट बिघडला असेल तर त्यांचं जमणारच नाही. कारण कुठेतरी ती रेषी जाऊन मिळाली पाहिजे. म्हणजे हा जो स्पॅन आहे हा त्यांना मिळाला पाहिजे एकमेकांना समजून घेण्याकरता. इथे ज्या ठिकाणी अँगल मिळत असेल त्या ठिकाणी त्यांचं कुठेतरी सुधारण्याची शक्यता आहे. जर समजा एखादा स्लांट लेफ्टला आणि एखादा राईटला आहे तर त्यांच्या मध्ये डायव्हर्जन चान्सेस जास्ती असतात. म्हणजे आम्ही पाहिले आहेत त्याचे.
1: अच्छा.
0: म्हणजे या ठिकाणी आम्ही जेव्हा चेक करतो तर त्यावेळी जाणवतो की हे बघायला हवं होतं. म्हणजे माझ्याकडे येणारे क्लायंट्स मी म्हणजे सांगतो आमचं पटतच नाही. मी म्हटलं तुम्ही रायटिंग करा. कुठे आता माझ्याकडे मी शाळेचं काम करतो, माझ्या पुस्तकांना सप्लायचं काम होतं माझं. त्यावेळेला पूर्ण भंडाराची शाळेचे प्रिन्सिपल डायरेक्टर सगळे माझ्याकडे आले होते. आल्यानंतर ते म्हणे आमच्याकडे पैसाच नाही हो सर म्हणे. आणि त्यांनी जेव्हा रायटिंग केलं मी त्यांना लगेच म्हटलं की मॅडम मी पैसा नाही असं होऊ शकत नाही. कसं काय म्हणतो तुम्ही रायटिंग सांगते मला. तर हे तर दिसतं त्याच्यामध्ये.
1: अच्छा.
0: म्हणजे मनी मनी जो तुमचं आर्थिक स्थिती कशी आहे हे जर पाहिजे असेल तर तुम्हाला ते ग्रॅफोलॉजी तुम्हाला काम करते. कसं की अल्फाबेट वाय आहे, अल्फाबेट वायचा खालचा लूप. हा लूप काढत असताना तुम्ही लूप कसा काढलाय यावर डिपेंड करतो तुमची इकॉनॉमी कशी आहे हा एक भाग झाला. ती मोठी असेल तर बॅगेजेस किती आहेत, कर्ज किती तुमच्यावरती ते पण दिसतं. वाय आणि जी हे दोन अल्फाबेट असे आहेत कारण की ते लोअर झोनचे आहेत. लोअर झोन म्हणजे तुमची जी अपेक्षा असते की मी जीवनामध्ये काय करायचं आणि त्याकडे तुम्ही धडपडत असता आणि त्याकरता तुम्ही नाना विविध प्रकारे तुम्ही मार्ग निवडता. पण ते सगळे मार्ग चांगलेच असतील असं काही महत्वाचं नाहीये. तर ते तुमच्या हँडरायटिंगमध्ये दिसणार की तुम्ही काय करताय.
1: सर आता हे सगळ्या भावनेंचा इमोशन्सचा सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला, नातेसंबंधांचा पण विचार केला, पण एखाद्या जर तरुणाला आपलं करिअर निश्चित करायचं असेल तर त्याच्या हँडरायटिंग वरून कळतं का की तो कुठल्या करिअरमध्ये जाऊ शकतो.
0: हो. कसं असतं की ज्यांचे हँडरायटिंग कसं असतं की आम्ही एक फॉन्ट ठरवला आहे की कुठल्या साईजला ते असायला पाहिजे हँडरायटिंग. आज समजा एखाद्या हँडरायटिंग मोठं आहे, खूप मोठं आहे, तर असा व्यक्ती जो आहे तो नॉर्मली तो जॉबच करतो.
1: अच्छा.
0: ठीक आहे. ज्यांचे अक्षर बारीक असतात ते सायंटिस्ट म्हणजे तत्सम सेवेमध्ये जातात ते लोक. आणि ज्यांचे रायटिंग करत असताना अप्पर झोन जर मोठा असेल तर ते जे इंटेलिजंट काम असतात जे डोक्याचे काम आहेत जे डॉक्टर्स आर्किटेक्ट असे ते काम करू शकतात. की ज्यांना इमॅजिन करायचं आहे की एखादी जागा आहे आणि त्यांनी बिल्डिंग बांधायची ती त्या जागेमध्ये बेस्ट कशी करता येईल तर ते तो करू शकतो. म्हणजे त्याला म्हणतात की हा जो अप्पर झोन आहे अप्पर झोन ज्याला वरचा झोन म्हणतो हा तर हा झोन मोठा असला पाहिजे लिहिताना. आता कसं आहे की आपलं हे ऑडिओ असल्यामुळे कसं कळणार नाही म्हणजे श्रोत्यांना पण कन्फ्युजन होईल. जर तुम्ही गुगल केलं त्यावर बरीशी माहिती आहे या विषयावरती. आता केव्हा नाही आहे त्यात पण तुम्ही पाहू शकता की अप्पर झोन म्हणजे काय, मिडल झोन म्हणजे काय आणि लोअर झोन म्हणजे काय. लोअर झोन मधले अक्षर कसे असले पाहिजे, मिडल झोन मधले अक्षर कसे असले पाहिजे, अप्पर झोन मधले अक्षर कसे काढावेत, आपले अक्षर कसे आहेत आणि आपण ते कसे लिहितो आहोत. मग त्याच्यामध्ये कसं आहे की आमचे काही सिद्धांत आहे आम्ही त्या सिद्धांतात त्याला बसवतो आणि त्यानुसार जर लिहिलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला चांगलं एक कलाटणीच मिळेल चांगली बियॉन्ड युअर इमॅजिनेशन.
1: सर काही काही लोकांचे जेव्हा आपण अक्षर बघतो ते अक्षर इतके सुरेख असतात की आपल्याला ते बघूनच प्रसन्न वाटतं. पण काही लोकांचे अक्षर असे असतात की काहीच कळत नाहीये असंही असतं. तर त्या लोकांचा स्वभाव खूपच छान किंवा खूपच वाईट असा ठरू शकतो का.
0: बघा अक्षर चांगले असणं खूप चांगले असणं हे पण चांगलं नाहीये. कारण एखादी गोष्ट खूप चांगली असतं पण चांगलं नसतं. आणि एखाद्याचे अक्षर खराब आहे म्हणून तो खराब असतो असं पण नसतं.
1: बरोबर.
0: ठीक आहे. आता तो लिहितो कसं आहे. जर समजा तुम्हाला लिहिताना जाणवतं की हे अक्षर घाबरट आहेत म्हणजे स्लो रायटिंग स्लो झालं आहे किंवा लिहिताना असा क्रॅम्प येतो ना हातामध्ये असं जाणवलं तर समजायचं की हा भित्रट आहे घाबरट आहे. तो किती हिंमत दाखवत असेल तरी पण तो आतून पूर्ण पोखरलेला आहे की त्याला भीतीने तो पूर्ण पोखरलेला आहे तो. तर ते तुमच्या हँडरायटिंगमध्ये जाणवतं ते. जर त्यांचे अक्षर समजा एक साधारण

0: थ्री मेम फोर मेम असतील तर ते ॲव्हरेज असतात ते, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅफोथेरपी करून तुम्ही ते सुधारू शकता ते. म्हणजे त्याला जे करायचं असेल, ज्या जसं आता माझ्याकडे काही लोक येतात त्यांच्या कोणाला, आजकाल तर कसं आहे की JEE नीट याच्यावर जास्ती फोकस आहे सगळ्यांचा. आता जे मुलं नीट करू शकत नाही त्यांना सुद्धा आई वडील जबरदस्तीने किंवा मग त्यांनी केलंय म्हणून करावं म्हणून ते टाकतात, असे माझे अनुभव आहेत. तेपर्यंत मी जेव्हा त्यांचं हँडरायटिंग बघतो, कारण मी एक फॉर्म भरतो ज्यावेळेला त्यांच्याकडनं, तर तेव्हा मला लगेच कळतं करणार आहे की नाही.
1: अच्छा
0: ठीक आहे. आता आपल्याला त्यांना म्हणता येत नाही कारण आई वडिलांचं प्रेम असतं. तसंच तुम्हाला मी पुन्हा एक सांगतो मी की जसं अल्फाबेट आर आहे, आता आर काढत असताना आपण तो काढला असेल पक्ष्यासारखा,

0: काळ्या पक्षासारखाच, पण त्याचं लूप फॉर्मेशन आहे ते कमी आहे, लूप छोटा आहे त्याचा. तर असे जे आहे त्यांना जे शिकवलं तेवढंच तू करणार. म्हणजे कशा करता की फक्त परीक्षेत पास झालं पाहिजे, विषय संपला त्याचा, ठीक आहे. आणि पण हे पण लोक वेल ऍक्सेप्टेड असतात, कारण फॉलोअर असतात. जर आर रेश काढून रिट्रेस केला असेल तर यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी नसते, ठीक आहे. आणि आर जर आपण आता याला काय म्हणता येईल की हा आर काढल्यानंतर ज्याला आपण एक अँगल फॉर्म करतो,
1: दोन लूप,
0: दोन लूप म्हणण्यापेक्षा आपण याला दोन हाफ सर्कल जे काढतो आपण, दोन म्हणजे आर काढून वरती लिहिल्यानंतर श्री काढतो म्हणून, तसं करताना जर दोन हाफ सर्कल काढले, ठीक आहे. आता श्रोत्यांना कळेल तुम्ही काय सांगतोय ते. एक रेष आपण श्री करता जी काढतो तीच खालती आणून पुन्हा हाफ सर्कल आणि परत एक हाफ सर्कल काढला आपण, त्यात जर अँगल फॉर्म झाला, अँगल फॉर्म झाला असेल, तर असे जर लोक असतात ते हे लोक सोशल असतात संबंधामध्ये, ज्या ठिकाणी अँगल फॉर्म झालेला नाही आहे, ज्यांच्यामध्ये अँगल फॉर्म झाला आहे, तर ते लोक चिडके असतात. आणि हे कसं की क्रिटिसाइज करतात मग असे आर काढणार. जर तुमचा स्टुडंट असेल तर त्यांनी दुसरा आर काढावा, म्हणजे पक्षासारखा पण ज्याचा लूप लहान आहे असा आर काढावा.
1: सर, जाता जाता आमच्या तरुण मंडळीला तुम्ही काय संदेश द्याल?
0: मला हे सांगावंसं वाटेल की ग्रॅफोलॉजी हा जो विषय आहे हा प्रत्येकाने शिकण्याचा प्रयत्न करावा सगळ्यात पहिले, एवढ्या करता की आताचं जग फार फास्ट चाललं आहे. आणि आता जे कुठे आता नोकरी करणार, तर जे कोणी तुम्हाला नोकरी ठेवणार म्हणजे एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर, तर त्या ठिकाणी तुम्ही स्किल्ड असायला पाहिजे. आता स्किल डेव्हलप करण्याकरता तुम्हाला तुमचं हँडरायटिंग हे तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आणि हा अँगल आपल्या जीवनामध्ये आहेच आणि याची जाणीव ठेवून तुम्ही ते शिकावं. आणि जर समजा तुम्हाला हे शिकायचं असेल तर नागपुरातच माझी संस्था आहे, तुम्ही शिकू शकता. आणि कुठे जर समजा तुम्हाला याचं वर्कशॉप हवं असेल तर आम्ही ते फ्रीली अवेलेबल करतो. ते एवढ्या करता की याचा प्रचार प्रसार व्हावा, तुमच्यापर्यंत हे ऑडिओ व्हिडिओ या पद्धतीने पोहोचावं ही माझी मनस्वी इच्छा आहे.
1: नक्कीच. तर मित्रांनो, आज आपण ग्रॅफोलॉजीच्या माध्यमातून आपल्या हस्ताक्षरातील कितीतरी गोष्टी जाणून घेतल्या. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला खूप अमूल्य असं मार्गदर्शन केलं. तुमचे नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप आभार. आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण वेगळ्या वाटा या मालिके अंतर्गत अंकिता पोहरकर या आपल्या मैत्रिणीने घेतलेली ही मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा युव आणि कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला पत्रांद्वारे जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी, सिव्हिल लाईन्स, नागपूर 440001. मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल ID वर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युववाणी कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा

0: युवावाणी हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: FM बँड 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो सायंकाळचे 6 वाजता आहेत. थोड्याच वेळात ऐकणार आहोत मराठी चित्रपट संगीत.
2: रंगवले मी चित्र मनोहर मीच तयांची केली चौकट शिस्वी चौकट बांधी अली ती निज हस्तांनी भिंतीवरती. श्रोते हो कशी असते हो आपली मैत्रीण? तर स्वतःत रमते, स्वतः गाते, स्वतः लिहिते आणि स्वतःतच दंग असते. इतरांनाही त्यात सामावून घेते. अशा आपल्या मैत्रिणींना आपण भेटूया, जाणून घेऊयात त्यांचं भावविश्व आणि कार्यकर्तृत्व. नारी विश्व या कार्यक्रमात दर महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या शनिवारी आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
3: आजच्या डिजिटल युगामध्ये आकाशवाणी सोबत राहणं झालंय अगदी सोपं. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आता आपण आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
4: आपल्याला फक्त इतकंच करायचंय, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन न्यूज

0: अमेझॉन AIR हे ऍप डाउनलोड करायचे.
1: ऍप ओपन केल्यानंतर हिरव्या रंगाच्या रेडिओ आयकॉनवर क्लिक करायचं.
2: बस त्यानंतर देशभरातल्या 100 पेक्षा जास्त रेडिओ चॅनल्सच्या कार्यक्रमांचा आपण सहज आनंद घेऊ शकता.
0: मग वाट कसली पाहताय? लगेचच आपल्या मोबाईलवर न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करा आणि जगभरात कुठेही आकाशवाणी सोबत कनेक्ट रहा.
3: आकाशवाणी आता सगळीकडे आपल्या सोबत.
4: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सायंकाळचे 6 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीचं गीत आहे अगबाई अरेच्चा या चित्रपटातलं, ओंकार मंगेश दत्ता यांचं. मनोहर गोलांबरे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या गीताला संगीतबद्ध केले निषाद यांनी.

0: अगोबाई अरेच्चा या चित्रपटातलं ओंकार मंगेश दत्ता यांचं गीतापण ऐकलं. मनोहर गोलांबरे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या गीताला संगीतबद्ध केलं होतं निषाद यांनी.
1: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
2: हो? मग
1: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
2: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
1: का बरं?
2: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
1: पण कुठे?
2: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
0: कार्यक्रमात यानंतर कुणाल गांजावाला आणि अर्ल डिसुझा यांनी गायलेलं उलाढाल या चित्रपटातलं गीत, गीतकार श्रीरंग गोडबोले, संगीतकार अजय अतुल.

कुणाल गांजावाला अर्ल डिसुजा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं उलाढाल या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतकार श्रीरंग गोडबोले तर संगीतकार होते अजय अतुल. श्रोते हो, आता ऐकूया हॅलो बळीराजा या लाईव्ह कार्यक्रमासंबंधी निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आज गुरुवार अर्थात दिनांक 14 मे 2026 विषय आहे खरीप हंगाम बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती. तज्ज्ञ असतील महाबीज अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंड आणि महाबीज अहिल्यानगरचे कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र काळभोर. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8:00 शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 2-42-36-72. निवेदन संपलं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं सौमित्र यांचं गीत ऐकूया. ऑक्सिजन या चित्रपटातलं गीत गायलं आहे योगिता गोडबोले यांनी.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया जितेंद्र जोशी यांचं गीत, आनंद शिंदे, वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. चित्रपट जत्रा आणि संगीत नियोजक आहेत अजय अतुल.

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं हे गीत आहे हापूस या चित्रपटातलं, उर्मिला दनगर आणि राहुल सक्सेना यांच्या स्वरातलं.

0: हापूस या चित्रपटातलं उर्मिला दानगर, राहुल सक्सेना आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते सलील कुलकर्णी. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. FM बँड 100.1 मेगाहर्ट्झ आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, सायंकाळचे 6:30 वाजलेत.
1: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये
2: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
1: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे अहिल्यानगर.
2: संपर्क 232-29-29.
3: अहिल्यानगर मध्ये आरंभ होत आहे शाश्वत उपचार करणाऱ्या आरोग्य मंदिराचा,
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, साबेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
5: विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनींनो लक्ष द्या, KG सोमय्या सिनियर अँड KB रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव इथं शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला, वाणिज्य, विज्ञान तसंच BSc कॉम्प्युटर सायन्स, AI & ML आणि डेटा सायन्स, BCA सायन्स, BCom, CA प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व कोर्सेस साठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग आणि प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि पोलीस आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध. 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू, जागा मर्यादित, आजच आपला प्रवेश निश्चित करा.
0: श्रोतेहो, आता ऐकूया हॅलो बळीराजा या लाईव्ह फोन कार्यक्रमांसंबंधी निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी अंतर्गत हॅलो बळीराजा लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आज गुरुवार अर्थात दिनांक 14 मे 2026 विषय आहे खरीप हंगाम बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती. तज्ज्ञ असतील महाबीज अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंड आणि महाबीज अहिल्यानगरचे कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र काळभोर. प्रसारणाची वेळ सायंकाळी 7:30 ते 8:00. शेतकरी बांधवांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-41-242-34-71 आणि 242-36-72. निवेदन संपलं.
6: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
7: मी आधी भारत पुत्र.
3: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
8: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी
3: 02-41-242-76-20 या दूरध्वनी क्रमांकावर.
0: श्रोते हो, अहिल्यानगर जिल्ह्यात उष्मा लाटेचा येलो अलर्ट. उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचं आवाहन. भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार 12 ते 14 मे 2026 दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मा लाटेची शक्यता वर्तविण्यात आलेली असून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताचं मानव आणि पशुप्राणी यांच्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गीते यांनी केलं आहे. प्रशासनानं नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, तेव्हा नागरिकांनी काय करावं, लहान मुलं किंवा मोठी माणसं तहान लागली नसेल तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकानं पुरेसं पाणी प्यावं,

शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ओ आर एस घ्यावं. तसंच घरी तयार करण्यात आलेली लस्सी, ताक, कैरीचं पन्ह, लिंबू पाणी इत्यादींचा नियमित वापर करावा. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. ओल्या कपड्यांनी डोके, मान आणि चेहरा झाकण्यात यावा. उन्हापासून बचाव करण्यासाठी हलकी, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. घरं थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करावा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. एफ एम बँड 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, सायंकाळचे 6:35 झालेत. या प्रसारणात आपल्यासोबत मी आहे आदिनाथ अन्नदाते. आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजे 6:40 आपण ऐकणार आहोत लोकसंगीतात काही गीतं. सादरकर्ते बापूसाहेब वाडगे आणि सहकारी. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानमणी यामध्ये हॅलो बळीराजा हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. विषय खरीप हंगाम बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती. सहभागी तज्ज्ञ महाबीज अहिल्यानगरीतले जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंड आणि महाबीज अहिल्यानगरचे कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र काळभोर. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. रात्री 7:15 मिश्र संगीत. 9:00 हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम. सूत्रसंचालन आणि निवेदन सारिका साळवी यांचं. 10:00 रजनीगंधा. हे होते आजचे उर्वरित कार्यक्रम. आता ऐकूया उद्याच्या कार्यक्रमाविषयी. उद्या शुक्रवार दिनांक 15 मे 2026 उद्याचं प्रसारण सुरू होईल 5:55. 6:05 भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. 6:25 दिनविशेष. 6:30 चिंतन. यामध्ये लोककवी वामनदादा कर्डक स्मृतिदिनानिमित्त चिंतन. लेखन केले शिवाजी काळे यांनी. कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:35. 6:40 शेतकरी बंधू भगिनींसाठीच्या कृषीवाणी कार्यक्रमात कोरडवाहू शेतीचे मूलतत्वे याविषयी माहिती. 6:45 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकारतज्ज्ञ डॉक्टर अतुल ढेपे यांनी दिलेली माहिती. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमात सूर्याची शक्ती शेतकऱ्यांची प्रगती. सादरकर्ते सदानंद कांबळी. निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची. मॅकेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक 6:55. 7:00 सांगितला जाईल आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल. 7:15 प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद. 7:50 ॲडव्हान्स आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आणि 8:15 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. सुगम संगीत 8:20. 8:40 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम. श्रोतेहो, विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील 9:30 आणि 1:00 ते 5:00. दरम्यान 10:00 फोन गाणी हा फोन इन कार्यक्रम केंद्रित आहे आकाशवाणीची 90 वर्ष या विषयावर. संकलन आणि निवेदन वीणा दिघे यांचं. 11:00 हिंदी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. श्रोते, उद्या सायंकाळचं प्रसारण सुरू होईल 5:02.

11 मिनिटांनी मिक्स मसाला या कार्यक्रमानं. 5:30 युवक दोस्तांसाठीचा युववाणी हा कार्यक्रम. सूत्रसंचालन तनया कुलकर्णी हिचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत. 6:40 आपण ऐकू शकाल काही गझल. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेप केला जाईल. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. यामध्ये सुरुवातीला टंचाई परिस्थितीत जनावरांचे चारा व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर महेंद्र मोटे यांची मुलाखत आणि त्यानंतर खरीप कांदा लागवड आणि व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पातले वरिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉक्टर भरत पाटील यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. 7:15 मिश्र संगीत. 8:35 सुगम संगीत. 9:00 सुहाना सफर. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांविषयी कार्यक्रम केंद्रित असेल अभिनेता दिग्दर्शक महेश कोठारे यांच्यावर. संकलन आणि निवेदन डॉक्टर प्राची शेकटकर यांचं. 9:30 लोकनाट्य अंधश्रद्धेचा अंधार हटवा. सादरकर्ते वत्सला झालटे आणि सहकारी. 10:00 जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेला सहक्षेपित केले जातील. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत.

आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो, सायंकाळचे 6:40 झालेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीत. यामध्ये ऐकूया काही लोकगीतं. सादरकर्ते आहेत बापूसाहेब वाडगे आणि सहकारी.

0: लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.

0: लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून.
1: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आवाहन करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ एन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे, त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
0: श्रोते, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात बापूसाहेब वाडगे आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं.

अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्यातल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट 1 जुलैपासून अनिवार्य. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. आणि नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक. पुण्यातूनही दोघे अटकेत. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपाहारगृह अंगणवाडी रुग्णालय आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी मेन्यूतही बदल केला जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद आहेत. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: आम्ही आता आमचे कॉन्वॉय देखील सगळ्यांचे कमी केलेले आहेत. सगळ्यांचे जे काही परदेश प्रवास आहेत ते देखील आम्ही आता सगळ्यांचे रद्द केलेले आहेत. आम्ही पुढचे 6 महिने मोठे आयोजन शासनाच्या वतीनं हे करणार नाही आहोत.
0: मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये PNGचा वापर बंधनकारक केला आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. गैरशेती वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. खतांचा तर्कसंगत वापर करण्यासाठी कृषी विभागानं माती परीक्षणाची मोहीम राबवावी असंही या परिपत्रकात नमूद आहे. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा. तसंच सजावटीचे दिवे फ्लेक्स बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा. डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे. सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहेत. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. यानुसार 6 मोठ्या प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्यात येणार असून हा गाळ शेतकऱ्यांना वाटण्यात येणार आहे. यामुळे धरणातला पाणीसाठा वाढेल. शिवाय शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होईल. हा गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार असून त्यांना केवळ वाहतुकीचा खर्च करावा लागणार आहे. वय शैक्षणिक पात्रता अनुभव परीक्षेला बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार असून त्यांना खुल्या प्रवर्गातल्या जागेवर दावा सांगता येणार नाही असा निर्णय मंत्रिमंडळानं आज घेतला. यामुळं आरक्षणाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येईल असं सांगितलं जात आहे. मृद आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8767 पदांना मान्यता दिली आहे. नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान देण्यासह इतर निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि AM इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात आज 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल आणि निमकुशल अशा 8000

काही लोकगीतं आपण ऐकलीत. सादरकर्ते होते बापूसाहेब वाडगे आणि सहकारी. याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे

तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. राज्यातल्या वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य असून त्यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं 1 एप्रिल 2019 नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. राज्य सरकारनं विदर्भातल्या 550 किलोमीटरच्या महामार्गांना आज मंजुरी दिली. नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली, नागपूर चंद्रपूर आणि नवेगाव मोरे, कोनसारी ते सुरजागड असे हे द्रुतगती मार्ग आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत 2028 हे महामार्ग पूर्ण करण्याचं नियोजन आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. जनगणना प्रगणक म्हणून नियुक्त केलेल्या धुळे इथल्या 3 शिक्षिका जनगणनेच्या प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. PV कुलकर्णी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात कार्यरत होते. नीट परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी होते. CBI ही अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे. नीटच्या पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधणं, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं हे दोघे करत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. दूरसंचार, औषधी आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये खरेदी झाल्यानं ही तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. निफ्टीही 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी सरकारनं योजलेल्या काही उपाययोजनांमुळेही बाजारात तेजी दिसून आली. दरम्यान महानगर गॅसनं मुंबईत CNGचे दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून नवीन दर लागू झाले असून 1 किलो CNGसाठी आता 84 रुपये मोजावे लागतील. PNGच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या मार्गाचा व्यापक पुनर्विकास करण्यात आला असून तो आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे आता पंढरपूर वारी ही अधिक सोयीची आणि प्रशस्त होणार आहे असं गडकरी म्हणाले. पालखी महामार्गावरची उर्वरित कामं तात्काळ पूर्ण करण्यात येतील. तसंच रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर वाखरी ते पंढरपूर रस्त्याचं काम तात्काळ पाठपुरावा करून मार्गी लावण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात आंबा काजू नुकसानाचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून कोणताही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांनी 19 मेपर्यंत आपल्या भागातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रं जमा करावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं आहे. यासंबंधीची जनहित

0: याचिका कुस्तीवीर खाशाबा जाधव फाउंडेशननं दाखल केली आहे. देशातला घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा निर्देशांक एप्रिल अखेर 42 महिन्यातल्या उच्चांकी 8.3% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक 3.88% होता. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हिमाचल प्रदेशातल्या धर्मशाला इथं संध्याकाळी 7:30 सुरू होणाऱ्या या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. सीबीआयनं आज अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेड विरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीसंदर्भात मुंबई, गुरुग्राम आणि बंगळुरू या 3 शहरांमधल्या 7 ठिकाणांवर छापे टाकले. या छाप्यात काही कागदपत्रं जप्त करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्यातल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट 1 जुलैपासून अनिवार्य. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. आणि नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक, पुण्यातूनही दोघे अटकेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात.
2: रसिक हो शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
3: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
2: हसले मनी चांदणे. शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11:00 FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
4: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजी मध्ये बोलणं जमेल का, इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा, याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
5: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
4: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12:00 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.
6: श्रोते हो जागतिक कुटुंब दिनानिमित्त संवाद साधूया डोंबिवली महिला महासंघाच्या संस्थापिका अध्यक्षा CA जयश्री कर्वे यांच्याशी. शुक्रवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 11:00 आपल्या FM गोल्ड वर.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7:15 आपण ऐकू शकणार आहात वृत्तविशेष आणि श्रोते हो संध्याकाळी 7:30 वेळ असणार आहे माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाची. तेव्हा सुरुवातीला ठीक 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू यानंतर काही क्षणातच.

0: 8,343. Soybean yellow, 5,708 or sesamum, 10,346 rupees per quintal. Niger seed, 10,052 rupees per quintal.
1: श्रोते हो, खरीप हंगामासाठी घोषित होणारी आधारभूत किंमत, त्याचे निकष, हे हमीभाव ठरवण्याची पद्धत, एमएसपी ठरवण्यासाठी वापरण्यात येणारे गणित, त्याची मंजुरी प्रक्रिया, त्यामध्ये विचारात घेतलेले घटक, शेतीचं उत्पादन शुल्क, शेतीतून शेतकऱ्यांना मिळणारा नफा, या सर्व घटकांविषयी ज्येष्ठ कृषीतज्ञ आणि प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव तळुले यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
2: मी उदरता उल्लेख सुरुवातीला केला की देशभरातील प्रमुख राज्यांमध्ये केंद्र सरकारची किंवा भारताच्या कृषी मंत्रालयाची ही सेंटर्स आहेत. ही 21 राज्यांपेक्षा जास्त राज्यांमध्ये ही सेंटर्स आहेत आणि प्रत्येक राज्यांमध्ये हे पीक कापणीचे प्रयोग केले जातात. हे पीक कापणीचे प्रयोग केल्यानंतर सर्व राज्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, उदाहरणार्थ महाराष्ट्र अधिक आंध्र प्रदेश अधिक कर्नाटका अधिक ह्या सर्व राज्यांचा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्रति एकर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन डिवाइडेड बाय नंबर ऑफ स्टेट किंवा भागिले नंबर ऑफ स्टेट असं काढून सरासरी कॉस्ट प्रति एकर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढलं जातं. त्याच्यानंतर पर एकर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन काढल्यानंतर त्याला यील्ड म्हणजे त्याने उत्पादकतेने भागल्यानंतर तुम्हाला प्रति क्विंटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा प्रति क्विंटल उत्पादन खर्च मिळतो. आणि हा उत्पादन खर्च कसा आहे आता यावेळेस कसं दिलंय सर त्यांनी, याला ए टू प्लस एफ एल. आता ए टू मध्ये कशाचा समावेश होतो, कॉस्ट ए टू उत्पादन खर्च ए टू ची जी संकल्पना आहे ए टू प्लस एफ एल. आता ए टू मध्ये सर्व पेड आउट कॉस्ट म्हणजे तुम्ही बाहेरचं लेबर, त्याच्यानंतर तुमच्या बाहेरचं बैल वापर, त्याच्यानंतर स्वतःच्या बैलांचा वापर, त्याच्यानंतर मशिनरी लेबर हायर्ड मशिनरी चार्जेस किंवा भाडेने घेतलेला मशिनरी किंवा ट्रॅक्टर हे चार्जेस हे अनेक ज्याच्यामध्ये किती आहेत सर, साधारणपणे पेड आउट कॉस्ट मध्ये कॉस्ट ए वन मध्ये 14 आयटम असे आहेत आणि ए टू मध्ये हे सगळे 14 आयटम अधिक रेंट पेड ऑन म्हणजे आपण भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनीचा भाडेपट्टा किंवा त्याला दिलेलं रेंट किंवा भाडा आणि याच्यामध्ये ए टू प्लस एफ एल म्हणजे फॅमिली लेबर इम्प्युटेड व्हॅल्यू ऑफ फॅमिली लेबर म्हणजे घरच्या श्रमिक जे वापर याला आपण ए टू एफ एल म्हणतो. याप्रमाणे हे काढलेले कॉस्ट ऑफ कल्टिवेशन पर एक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आणि त्याला पर एक्टर उत्पादकतेने आता राष्ट्रीय सरासरी उत्पादकता जी मिळते त्याने भागल्यानंतर तुम्हाला पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मिळतो. म्हणजे पहिल्यांदा प्रति हेक्टर त्यानंतर उत्पादकतेचा विचार केल्यानंतर तुम्हाला प्रति क्विंटल मिळतं आणि हा ए टू एफ एल प्रमाणे प्लस 50% त्याच्यामध्ये ऍड करून गव्हर्नमेंटनीही मिनिमम सपोर्ट प्राइसेस यावर्षीच्या खरीप मार्केट सीझन असा म्हटलं जातं त्याला KMS खरीप मार्केट सीझन 2026-27 आणि हे मग कॅबिनेट कडे अप्रुव्हलला पाठवलं जातं आणि कॅबिनेटचं अप्रुव्हल त्याला मिळाल्यानंतर CACP किंवा कॅबिनेट प्रेस नोट मार्फत त्या किमान आधारभूत किमती सर्व देशासाठी पीक निहाय डिक्लेअर केल्या जातात आणि या वर्षीच्या खरीप मार्केट सीझन 26-27 साठी त्या किमती आपल्या समोर आता आहेत.
1: श्रोते हो, किमान आधारभूत किंमत ठरवताना सरकारकडून किती सकारात्मकतेने विचार केला जातो हे आपण ऐकलं. ही किमान आधारभूत किंमत ठरवण्याचा गेल्या काही वर्षांमधला तुलनात्मक अभ्यास, सध्याच्या सरकारनं त्यामध्ये सातत्यानं केलेली वाढ, यामधली राज्यांची जबाबदारी आणि शेतीच्या उत्पादनातल्या इतर काही अडचणी याविषयीही प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव तळुले यांनी विस्तृत विवेचन केलं. ते म्हणाले,
2: एमएसपीच्या दरामध्ये वाढ होत गेली राष्ट्रीय पातळीवर हे सत्य आहे नंबर एक. नंबर दोन आणि त्या नंबर दोनला सुरुवात करताना परंतु सुरुवात करावी लागेल आपल्याला कारण इनपुट कॉस्ट सुद्धा ऍग्रीकल्चर सातत्याने वाढत जातात. आता एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो, उदाहरणार्थ 2006 मध्ये नरेगाची सुरुवात झाली आणि नरेगाची सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक राज्यामधील रुरल अनस्किल्ड वेजेस अनस्किल्ड लेबर वेजेस आणि त्याच्यामध्ये कृषी श्रमिकांचा समावेश होतो याच्या रोजंदारीमध्ये प्रचंड वाढ होत गेल्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला कारण आपली शेती श्रमप्रधान स्वरूपाची शेती आहे आणि म्हणून लेबर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन महत्वाची त्याच्यात आल्यानंतर हा एक भाग झाला. त्याच्यानंतर बाकीचे जे इनपुट्स आहेत फर्टिलायझर पेस्टिसाइड यांच्या कॉस्ट वाढत गेलेल्या या सगळ्या गोष्टींचा विचार करता याचा प्रेशर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर तो अधिक आहे आणि याच्यावर विचार करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. MSP वाढल्या त्याबद्दल वाद नाही

0: प्रयत्न करतोय त्याबद्दल वाद नाही, परंतु या गोष्टींचा विचार करणं, उदाहरणार्थ लेबर कॉस्ट प्रचंड वाढलेला आणि आली अलीकडची गोष्ट तुम्हाला एक सांगतो, ह्याच्या 10 राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, वेस्ट बेंगॉल, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब अशा राज्यांमध्ये ह्याच्या फ्रीबीज सगळ्या आपण वाटतोय. म्हणजे मी लाडकी बहिणीचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख करेल. याचा सुद्धा परिणाम मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये लेबर मिळण्यावर आणि शेतीचा श्रमिक खर्च वाढण्यावर मोठ्या प्रमाणात झालाय. ही सुद्धा गोष्ट शेतकऱ्यांवर प्रेशर निर्माण करणारी झाली. म्हणजे ज्या शेतकरी कुटुंबात लाडकी बहिणी मिळते त्या शेतकरी कुटुंबाला शेतीच्या रोजगारावर पूर्वीपेक्षा अधिक खर्च करावा लागतोय. ही सुद्धा व्यस्तता महत्वाची आहे. म्हणून मिनिमम सपोर्ट प्राइसेस वाढतायत, त्याच प्रमाणात कॉस्ट ऑफ कल्टिवेशन सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणजे याची तुलना महत्वाची आपल्याला करावी लागेल. आणि दुर्दैवाने आपल्याकडे याची आकडेवारी फारची इतकी उत्तम स्वरूपाची आकडेवारी, तुलनात्मक आकडेवारी उपलब्ध नाही. हा झाला नंबर एक, हा परंतुतला नंबर एक. आणि दुसरी गोष्ट, मिनिमम सपोर्ट प्राइसेस डिक्लेअर होतात परंतु राज्यनिहाय त्या किमतींना खरेदी यंत्रणा उपलब्ध आहे का? आणि अशी खरेदी यंत्रणा जर उपलब्ध नसेल राज्यनिहाय, आणि प्रकर्षाचं उदाहरण महाराष्ट्राचं सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घ्यावं लागेल की म्हणून अशी खरेदी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे की जे प्रेशर फ्रॉम बॉटम खालून किमतींना मार्केट किमतींना वर ढकलू शकेल, ही यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला अनेकदा बाजारातल्या किमती ज्याला स्टेट मॉडेल एव्हरेज मॉडेल मार्केट प्राइसेस अशी त्याला, आता त्याचं ट्रान्सलेशन कसं करू माझ्या लक्षात येईना, पण आपल्या बाजार किमती किमान आधार किमतींपेक्षा आपल्याला अनेकदा कमी झालेल्या दिसतात या मर्यादांमुळे. एमएसपी का वाढत गेलं तर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन वाढत गेलं. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन का वाढत गेलं तर 2006 नरेगापासूनचे ते प्रामुख्याने इम्पॅक्ट, कारण नरेगावर 2008 अभ्यास झाले होते. स्वामीनाथन या संकलेसराई आय्यर आणि चेन्नईच्या आयआयटीने कोईमतूर जिल्ह्यामध्ये स्टडी केली होती, माझ्या त्याच्या वाचनात आलेले स्टडी, तिथून वाढायला सुरुवात झाली. आणि जेव्हा ह्या कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मधचा परिणाम मिनिमम सपोर्ट प्राइसेस किंवा किमान आधार किमतीवर होतो आणि किमान आधार किमतीचा परिणाम, वाढलेल्या किमान आधार किमतीचा परिणाम बाजार किमतीवर संभवतोच संभवतो, आणि त्यामुळे खाद्यान्न ज्याला आपण फूड बास्केट ड्रिव्हन इन्फ्लेशन असा शब्दप्रयोग आपण त्याला वापरतो किंवा वापरू शकतो, खाद्यान्न महागाई निर्देशांक त्याच्यामुळे वाढत जातो, याचा परिणाम उपभोक्त्यांवर होत राहतो. सरकारी तिजोरीवर ऑब्व्हियसली भाग पडतो, कारण मोठ्या प्रमाणात आपली प्रॉक्युरमेंट आहे. बघा ना, आपण किती लाख कोटी लोकांना फूड सिक्युरिटी ऍक्ट, अन्न सुरक्षा कायदा 2013 युपीए गव्हर्नमेंट 2 काळामध्ये आलेला कायदा, आज एनडीए गव्हर्नमेंटमध्ये तिसऱ्यांदा कंटिन्युअस केलेला एनडीए गव्हर्नमेंटने, मोठ्या प्रमाणात वितरण प्रणाली आहे आपली फूड सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत. किती कोटी? 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना आपण या वितरण प्रणालीमध्ये फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये देतो. हे सगळं एमएसपीला केलेली प्रॉक्युरमेंट आणि त्या प्रॉक्युरमेंटचं केलेलं वितरण 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना, त्याच्यावर हा भार आहेच ना, वेगळा सांगायची काय आवश्यकता आहे.
1: श्रोते हो, भारत अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण देश आहे, किंबहुना आपल्या कृषी मालाची निर्यातही मोठी आहे. कोरोना सारख्या संकटाच्या काळातही देशाला याच कृषी उत्पादनाने तारलं होतं. ही समृद्धी देणारा आपला शेतकरीही समृद्ध व्हावा, त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळावं या हेतूनं केंद्र सरकारनं हे हमीभाव वाढवले आहेत. गेल्या काही वर्षात या हमीभावात सातत्यानं वाढ होत आहे. शेतकरी सुखी असेल तर सारा देश सुखी होईल, हेच सरकारला यातून सिद्ध करायचं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन जीवन भावसार, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

एफ एम बँड 100.1 मेगाहर्ट्झ आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या प्रसारणात पुन्हा एकदा स्वागत. श्रोतेहो, सायंकाळचे 7:30

वाजलेत. प्रसारित करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम बटुळे.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 24 वैशाख शके 1948 अर्थात 14 मे 2026. आजच्या किसानवाणी कार्यक्रमामध्ये ऐकूया हॅलो बळीराजा हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजचा विषय आहे खरीप हंगाम बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती. सहभागी तज्ज्ञ आहेत महाबीज अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंड आणि महाबीज अहिल्यानगरचे कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र काळभोर. सूत्रसंचालन केलं आहे अंकुश जोशी यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुदाम पटुळे. ऐकूया हॅलो बळीराजा.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. हॅलो बळीराजा नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, खरीप हंगाम आपला जवळ येत आहे आणि प्रत्येक शेतकरी बंधूची याच्यामध्ये एक अपेक्षा असते की आपल्याला हव्या त्या जातीचं किंवा आपल्या हव्या त्या व्हरायटीचं बीज योग्य त्या प्रमाणात खात्रीशीर आणि योग्य त्या किमतीत उपलब्ध व्हावं योग्य त्या वेळेमध्ये. आणि याच गोष्टीचा विचार करून कृषी विद्यापीठांनीसुद्धा आपल्याला शिफारस केलेली आहे की आपल्या पातळीवरतीसुद्धा आपण काही प्रमाणामध्ये बीज निर्मिती करण्याची आवश्यकता आहे. खरीप हंगाम आणि त्यामध्ये बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती असा आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे आणि त्या संदर्भातलं आज आपल्याला मार्गदर्शन करतायत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ म्हणजे महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंड सर आणि महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ म्हणजे महाबीजचे अहिल्यानगरचे कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र काळभोर सर. आपल्या सगळ्यांचं आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत.
2: नमस्ते. नमस्कार.
1: शेतकरी बंधूंनो, आपल्यालाही काही शंका किंवा आपल्यालाही काही माहिती जर याविषयी हवी असेल तर आपणही ह्या कार्यक्रमात थेट सहभागी होऊन आपला प्रश्न विचारू शकता. संपर्क करण्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-42-34-71 किंवा 02-241-42-36-72. दोन सर, सुरुवात मी आपल्यापासून करतो. बियाणे निर्मिती हा जो विषय आहे, आता मी सुरुवातीला म्हणलं की योग्य त्या प्रमाणात योग्य त्या किमतीमध्ये, तरी आपल्या शब्दामध्ये आपण शेतकऱ्यांनी बियाणे निर्मितीची खरी गरज काय आहे आणि काय करण्याची गरज आहे काय सांगाल सर?
2: आज मला आनंद होतो आहे की बीज निर्मितीमध्ये बियाणे महामंडळाला 50 वर्ष पूर्ण होऊन 51 वर्षात पदार्पण केलं आहे.
1: अभिनंदन सर आपलं.
2: धन्यवाद. आपल्याला सर माहिती आहे की आज प्रत्येक महाराष्ट्रातील शेतकरी असेल तर प्रत्येक शेतकऱ्याच्या तोंडी महाबीजचं नाव असतं आणि महाबीजचा जो काही बीजोत्पादनाचा अनुभव आहे हा मोठा 50 वर्षापेक्षा जास्त झालेला आहे. तर यामध्ये काम करत असताना बियाणे हे महत्त्वाचा जो घटक आहे. शेतकरी वर्गामध्ये काय असतं की चांगल्या प्रतीचं बियाणं कसं आपल्याला उपलब्ध होईल आणि कसं त्यापासून आपल्याला अधिकाधिक उत्पादन मिळेल असा एक नेहमी शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी की चांगलं बियाण्याचं. तर हे बियाणं तयार जे काही पीक असतं त्या पिकाचं जे धान्य स्वरूपात असतं त्यापासून जे काही बियाणं पेरणीच्या नंतर जे काही झाड तयार होतं तर जे उगवणी धान्य येतं त्याला आपण बियाणं म्हणून त्याचा वापर करू शकतो. हे बियाणं तयार करत असताना चांगल्या प्रतीचं बियाणं उपलब्ध झालं पाहिजे. दुसरं, त्यापासून जास्त फायदा जर बियाणे निर्मितीमध्ये जर जास्त फायदा जर झाला तर शेतकरी त्याकडे
1: आकर्षित होतो,
2: त्याला फायदा होतो. आणि बीज निर्मिती करायची म्हणजे त्याला थोडंसं चर्चात्मक तो नेहमी शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याला त्याला अजून एक नवीन नवीन काय आहे बीज तर याची एक माहिती त्याला चांगली मिळली जाते तर निर्मितीमध्ये त्याला निश्चितच फायदा होतो.
1: नक्कीच. म्हणजे शेतकऱ्यांनो, आपल्याला शेतकरी बंधू भगिनींना आपल्याला निश्चितच आर्थिक फायदा तर याच्यातून होतोच. खात्रीशीर बियाणंसुद्धा मिळतं आणि त्याचबरोबर योग्य वेळेतसुद्धा मिळतं, म्हणून काही प्रमाणामध्ये आपण हा प्रयोग करण्याचीसुद्धा आवश्यकता आहे.

0: हो सर, बीजोत्पादन म्हणजे नेमकं काय? आपण सुरुवात आधी यापासून करूयात.
1: सर, महत्त्वाचं बीजोत्पादन म्हणजे आपण एखाद्या वाणाचं एखाद्या शिफारस केलेल्या जातीपासून ठराविक शास्त्रीय पद्धतीने शुद्धता राखून त्या ठिकाणी योग्य अंतर ठेवून सर्व निकष काही पाळून जे बियाणं तयार करतो त्याला आपण एकंदरीत त्या ठिकाणी बीजोत्पादन म्हणू शकतो. तर हे बीजोत्पादन करण्यासाठी काही गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत. शेतकरी बंधूंनी आपल्या स्वतःच्या शेतावर योग्य बियाण्याची निवड करून त्या ठिकाणी योग्य जमिनीची निवड करून योग्य क्षेत्राची निवड करून योग्य विलगीकरण अंतर ठेवून रोगमुक्त पीक ठेवून भेसळ काढून आणि काढणी व मळणी करून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे साठवण करून त्या ठिकाणी आपण हे बीजोत्पादन करू शकतो.
0: नक्कीच, म्हणजे खात्रीपूर्वक बीज उत्पादन जर आपण याप्रमाणे जर केलं तर निश्चित पुढचं सुद्धा म्हणजे पुढची पिढी सुद्धा म्हणजे पुढचं उत्पादन सुद्धा आपलं खात्रीपूर्वक त्या याचं होणार आहे. जशी जमिनीची योग्य निवड करण्याची गरज आहे, जसं हंगाम योग्य तो आपण निवडण्याची गरज आहे, त्याचप्रमाणे बियाणाची गुणवत्ता सुद्धा सांभाळणं तितकंच गरजेचं आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त गरजेचं आहे. तर आता बियाणं आपण जे म्हणतो आता ते बियाणाचे प्रकार काय आहेत का आणि बियाणाचे म्हणजे त्याच्याबद्दल आपण काय सांगाल शेतकरी?
2: मुळातच बियाणं निर्मिती जेव्हा होते तर ही मुख्यतः जे काही भारतातील काही कृषी विद्यापीठं आहेत हे मूलभूत बियाणं जे आहे ही बियाणं निर्मिती करत असतात. त्या अगोदर जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यापासून न्यूक्लियस बियाणं तयार करतात, त्यापासून त्यानंतर मूलभूत बियाणं केलं जातं. मूलभूत बियाणं जे हे शास्त्र विद्यापीठा स्तरावर असतं आणि त्यासाठी जे काही लेबल लावलं असतं हे पिवळ्या कलरचं असतं. मूलभूत बियाणं प्राप्त झाल्याच्या नंतर जे काही बियाणं पेरणी करून जे तयार होतं ते पुढच्या पिढीचं बियाणं म्हणजे पहिली आपण मूलभूत बियाण्याला पहिली पिढी म्हणू,
0: दुसऱ्या पिढी रिसर्च म्हणजे सर्टिफाईड होतो की हे ही व्हरायटी आपण पब्लिश करू.
2: त्या पहिल्या जनरेशनपासून जे काही मूलभूत बियाणं झालं त्यापासून जी पेरणी झाली त्यानंतर पायाभूत बियाणं तयार होईल. त्या तयार होणारच वाणे पायाभूत, त्याला जे लेबल लावलं जातं हे पांढऱ्या लेबलचं असतं.
0: येस,
2: आणि ते साधारणतः विद्यापीठ आणि जे काही सरकारी संस्था असतील काही खाजगी संस्था असतील कंपनी असतील त्या स्तरावर पायाभूत बियाणं तर निर्मिती होते. त्यानंतर पायाभूत बियाणं पेरणी करून ज्या त्यापासून जे तयार होणार आहे आणि जे काही पात्र बियाणं असतं त्या ते

0: पेशंटसाठी किंवा पुढचं जे तयार करण्यासाठी देतो. पायाभूत बियाण्यापासून सर आपण शेतकरी बंधूंकडनं प्रमाणित बियाणे त्या ठिकाणी तयार करून घेतो.
1: बर बर बर.
0: आणि प्रमाणित बियाण्याचा पुढचा पुढची स्टेज त्या ठिकाणी आपण सत्यप्रेत बियाणे तयार करतो.
1: आणि म्हणजे शेतकरी याच्यामध्ये आता प्रमाणित बियाणे आणि सत्यप्रत बियाणे याची निर्मिती करू शकतील, म्हणजे सर्टिफाईड सीड आणि किंवा फाउंडेशन सीड पण
0: तयार करू शकतील
1: आणि सत्यप्रत बियाणे नक्कीच. आता बियाणं कुठून प्राप्त होऊ शकेल त्याच्यासाठी त्यांना, आता त्याच्याबद्दलही आपण हे करू, म्हणजे शेतकऱ्यांना जर आता महाबीजच्या ऐवजी दुसरीकडून कुठूनही जर करायचं असेल तर ते बियाणं कुठून उपलब्ध करू शकतो.
2: शेतकरी बंधूंना एक सांगू इच्छितो की जे काही बीज उत्पादन कारण किंवा बियाणे निर्मितीसाठी सुरुवात करायची तर त्यांना जो सोर्स असतो तो ऑथेंटिक लागतो. की एक तर सुरुवातीला जे काही शासनाची जी काही बीज प्रमाणीकरण यंत्रणा आहे यांच्याकडे नोंदणीकृत ज्या संस्था असेल त्या खाजगी क्षेत्रातील असतील, सहकारी क्षेत्रातील असतील, सरकारी मुख्यतः कृषी विद्यापीठं, महाबीजसारख्या संस्था, नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन त्यासारख्या संस्था आणि इतर कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडे पायाभूत बियाणं किंवा पायाभूत बियाणं दोन असे बियाणं उपलब्ध असतं. ते शेतकरी किंवा जे काही संस्था ते खरेदी करू शकतात. हे पायाभूत बियाणं घेतल्याच्या नंतर ते त्याची पेरणी करून त्याची जी काही नोंदणी व्हायची पुढची प्रोसिजर आहे ती करू शकतात. तर हे जे काही प्रमाणित केलेल्या ज्या संस्था आहेत त्यांच्याकडे हे पायाभूत बियाणं उपलब्ध असतं.
1: नक्कीच. आता तुम्ही कुठल्या परवानगीची याच्यामध्ये आवश्यकता आहे का असं म्हणले तर नेमके मग आता बियाणे निर्मिती कार्यक्रम एखाद्या शेतकरी बंधूंना जर घ्यायचा आहे तर त्याची नेमकी प्रक्रिया त्यांना काय पार पाडावी लागेल, नुसतं आणून तर त्याच्यामध्ये तर तो हे नाही.
2: हां, सुरुवातीला असं आहे की जो एखाद्या जे काही सरकारी यंत्रणेकडून जर त्याने बीज उत्पादन कार्यक्रम घेतला तर जे काही पुढच्या प्रोसिजर असतात त्या पूर्ण ती यंत्रणा करी, म्हणजे महाबीजकडून जर बीज उत्पादन कार्यक्रम घेतला तर महाबीजची काही जी काही यंत्रणा आहे ती पूर्ण ती राबवते जाते. फक्त तपासणीच्या दरम्यान जे काय बीज जिल्हा महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणा यांच्याकडे ह्या जे काही क्षेत्र असतं बीज उत्पादकांनी घेतलेलं याची नोंदणी करून त्याची क्षेत्र तपासणी ही ज्या बीज प्रमाणीकरण जे यंत्रणेचे जे काही अधिकारी आहेत यांच्यामार्फत केली जाते. यासाठी आजकाल सर्व ऑनलाईन झालं आहे. साथी पोर्टल म्हणून जे काही केंद्र सरकारचं मागच्या 2 वर्षापासून जे काही साथी पोर्टल आणलेलं आहे तर महाराष्ट्रात मला सांगायला तुम्हाला अभिनव म्हणजे वाटतील की महाबीजनं ह्या साथी पोर्टलवर बीजोत्पादन कार्यक्रम राबवून एक गुणवत्तापूर्ण बियाणं निर्मितीमध्ये पहिलं पाऊल महाबीजनं उचललेलं आहे आणि शेतकऱ्यांना साथी पोर्टलच्या माध्यमातून निश्चितच चांगल्या प्रकारचं बियाणं भेटतं. तर हे बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या माध्यमातून ही जी काही योजना आहे, ही जी काही बीज उत्पादन आहे, हे गुणवत्तापूर्ण बीज उत्पादन करण्यासाठी घेतलेलं एक मोठं महाराष्ट्र हे एक मोठं पहिलं राज्य आहे. तर हे यंत्रणेमार्फत ही जी काही प्रक्रिया आहे ही पूर्ण केली जाते. ही महाबीज सर्व करून घेतं.
1: नक्कीच, खूप छान अभिनंदनीय गोष्ट आहे की ह्या महत्त्वाच्या भागासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याने इनिशिएटिव्ह घेऊन असं साथी पोर्टल तयार केलेलं आहे, त्या माध्यमातून आपल्याला मदत होणार आहे. आणि महाबीज म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या स्थानिक कार्यालयसुद्धा आपल्याला अशा प्रकारामध्ये नोंदणी करून घेण्यासाठी सहाय्यभूत होत आहेत. सर, आता ही तर झाली कायदेशीर बाबी किंवा माहिती किंवा प्रायमरी इन्फॉर्मेशन आपल्याला सीड निर्मिती म्हणजे बीज निर्मितीसाठी काय लागेल ती. पण जर शेतकऱ्यांना एखाद्या व्हरायटीचं किंवा एखाद्या जातीचं बियाणं निर्मिती करायचं असेल तर मग त्याच्याकडे पायाभूत सुविधा त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या असाव्यात, त्यांनी निवड करताना आधी काय काय काळजी घ्यावी, काय सांगाल काळभोर सर?
0: यामध्ये सर शेतकऱ्यांनी प्रथमतः योग्य बियाण्याची निवड त्या ठिकाणी करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला यामध्ये योग्य बियाणे, जमिनीची निवड, विलगीकरण अंतर जे असेल, रोगमुक्त पीक त्याने ठेवायचं आहे त्या ठिकाणी, त्याची भेसळ काढायची आणि ते बियाणं तयार झाल्याच्या नंतर व्यवस्थित साठवणूक करायची.
1: बियाण्याचे म्हणजे आता मला बियाणे निर्मितीसाठी मला बियाणं पेरायचं आहे समजा एखाद्या व्हरायटीचं किंवा मी आता सोयाबीनचं करेल असं म्हटलं तर मग सोयाबीनचा प्लॉट घेण्याआधी आता माझ्याकडे माझी शेतीची जमीन कशी आहे, हवामान त्याच्यामध्ये कसं असावं, मी आधी कुठलं पीक घेतलेलं आहे, कुठलं घेण्याची म्हणजे आता क्रॉप रोटेशन त्याच्यामध्ये कसं ठेवण्याची गरज आहे, तर या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी काही काळजी घेण्याची काही आवश्यकता असते.
0: यामध्ये सर आपण सोयाबीन जर हे मुख्य पीक समोर धरलं तर यामध्ये जमीन मध्यम ते भारी स्वरूपाची पाण्याचा निसरा होणारी जमीन असावी त्या ठिकाणी आणि त्या जमिनीमध्ये त्यांनी जस्ट मागील हंगामामध्ये सोयाबीन पेरलेले नसावे.
1: बरं,
0: त्याच्यामध्ये हां स्वयं उगवलेली जी झाडे असतात उन्हाळी सोयाबीन हा प्रकार आहे,
1: सोयाबीनच्या पाठीवर लगेच सोयाबीन
0: नको,
1: कुठलं तरी क्रॉप घेण्याची आवश्यकता
0: आहे.
1: येस सर,
0: याच्यामध्ये

0: होतं सर. जर सोयाबीन मागे सोयाबीन घेतलं तर त्यांनी जी जुनी व्हरायटी पेरली होती त्याची जी स्वयं उगवलेली जी झाडे आहेत त्या झाडांमुळे आपल्या बीज उत्पादन कार्यक्रमामध्ये भेसळ निर्माण होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात.
1: नक्की.
0: त्यामुळे आपला प्लॉट त्या ठिकाणी नापास होण्याची शक्यता असते.
1: नक्कीच. आणखी काय त्याच्यामध्ये त्याला हे करावं लागेल, जमिनीचं काय आहे म्हणजे सॉईल टेस्टिंग वगैरे काही तसं आवश्यकता त्याच्यामध्ये आहे का?
0: सॉईल टेस्टिंगची आवश्यकता नाही, पण आपण मातीच्या प्रकारानुसार चांगली जमीन असेल तर त्या ठिकाणी किंवा मध्यम ते भारी असेल तर सोयाबीन. आता काही भागामध्ये आपल्या अहिल्यानगरमध्ये विचार केला जामखेड कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी उडीद पीक करतात, त्या ठिकाणी शेतकरी बंधूंनी उडदाचा बीज उत्पादन कार्यक्रम घेतला तर निश्चितच त्या ठिकाणी त्यांचा आर्थिक फायदा होतो.
1: नक्कीच जास्तीचा फायदा होईल. शेतकरी बंधू भगिनींनो, बीज निर्मिती हा एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपणही ही बीज निर्मिती आपल्या प्लॉटवरती आपल्या शेतीमध्ये काही प्रमाणात आपल्यापुरती करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला जरी याविषयीचं काही शंका असेल, काही आपल्याला माहिती हवी असेल किंवा काही मार्गदर्शन हवं असेल तर आपण या कार्यक्रमात थेट सहभागी होऊ शकता. संपर्क करण्यासाठीचे आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 02-241-242-3471 किंवा 02-241-242-3672. सर, आता बीजनिर्मितीमध्ये विलगीकरण अंतर एक काही राखण्याची आवश्यकता असते असं विद्यापीठाचे पण सिफारशी आहे. हे नेमकं विलगीकरण अंतर म्हणजे नेमकं काय आहे आणि ते राखण्याची काय गरज असते त्याच्यामध्ये?
2: साधारणतः पिकामध्ये एक स्वपरागीकरण म्हणजे सेल्फ पॉलिनेटेड आणि क्रॉस पॉलिनेटेड असे दोन प्रकारचे पिकं असतात. सेल्फ पॉलिनेटेड पिकं जर असतील तर त्यामध्ये काय होतं की इतर वाणाची समजा एखादं बीज उत्पादन घेतलं, बियाण्याचं क्षेत्र आहे, त्या बीज उत्पादन क्षेत्रापासून जे काही वाण पेरलेलं आहे त्या वाणाची भेसळ होऊ नये म्हणून जे अंतर दुसऱ्या वाणाची भेसळ होऊ नये म्हणून जे अंतर राखलं जातं त्याला विलगीकरण. सेल्फ पॉलिनेटेड जे क्रॉप असतात त्या म्हणजे विलगीकरण अंतर हे कमी असतं, कारण की त्याचे जे काही पॉलिनेशन होण्याचं जे काही प्रमाण हे कमी असल्यामुळे विलगीकरण अंतर कमी ठेवलं. परंतु क्रॉस पॉलिनेटेड जे क्रॉप असं आहे, समजा ज्वारी असेल, तूर असेल, तर याच्यात साधारणतः 100-200 त्या पिकानुसार वेगळं 200 मीटरपर्यंत त्याचं विलगीकरण हवं. आता सोयाबीन हे पीक साधारणतः मेजर क्रॉप आपलं ह्या आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन असल्यामुळे त्याचं जे काही विलगीकरण आहे पायाभूतसाठी असेल किंवा प्रमाणेसाठी साधारणतः 3 मीटर आहे. रब्बीच्या हंगामाचे जे काही पिकं आहेत गहू आणि हरभरा गव्हासाठी पण 3 मीटर आहे, परंतु तूर आणि ज्वारीमध्ये जास्त असतं 100-200 मीटरच्या स्टेजनुसार वेगळं असतं. तर हे विलगीकरण अंतर भेसळ होऊ नये पुढच्या जनरेशनमध्ये म्हणून ते राखलं जातं.
1: म्हणजे आपल्याला ज्याचं म्हणजे त्याच्यावर पॉलिनेशन करायचं परागीकरण ज्याचं आपल्याला पाहिजे आहे जे बीज निर्मिती होण्यासाठी तेच परागीकरण त्याच्यावर व्हावं, क्रॉस पॉलिनेशन होऊ नये किंवा दुसऱ्या व्हरायटीचं त्याच्यामध्ये पॉलिनेशन होऊ नये, आपल्याला हे विलगीकरण अंतर राखणं गरजेचं आहे. आणि ह्या विलगीकरण अंतरामुळं आपलं बीज निर्मिती खात्रीशीर याच्यामध्ये होऊ शकणार आहे. सर, आता बीज निर्मिती आपल्याला बियाणं कुठं उपलब्ध होणार आहे त्याच्यासाठीची शासकीय काही परवानगी वगैरे आपण जाणून घेतल्या. आता ॲक्च्युअल ब्रीज बियाणे निर्मितीसाठी आपल्याला पेरणी करताना किंवा पेरणी कशा पद्धतीची करावी, जमिनीच्या काही पूर्व मशागती त्याच्यामध्ये कशा गरजेच्या असतात का, काही काय सांगूयात काळभोर सर?
0: सर, यामध्ये आपण पेरणीपूर्व विचार केला तर उन्हाळ्यामध्ये जमीन चांगली नांगरणी करून त्या ठिकाणी 2-3 पाळ्या घातल्याच्या नंतर पर्टिक्युलरली जर विचार केला आपण अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने सोयाबीनमध्ये BBF यंत्राने जर पेरणी केली आपण तर ते अतिशय योग्य त्याच्यामध्ये झाडाचं अंतर जे स्पेसिंग म्हणतो आपण ते एकदम योग्य पद्धती राहून साधारणतः 18-20 किलोच बियाणं त्यामध्ये पुरेसं होतं आणि त्यामध्ये अंतर राहिल्यामुळे हवा खेळती राहून उत्पन्न आपलं चांगलं वाढतं त्यामध्ये.
1: नक्कीच.
0: तसेच त्याच्या पेरणीपूर्व आपण सर बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये सोयाबीन पिकामध्ये किंवा इतर कुठल्याही पिकामध्ये असेल तर बीज प्रक्रिया का करावी, आपण जमिनीतून किंवा बियाण्याद्वारे जे काही रोग पसरतात त्यांना अटकाव करण्यासाठी, त्याच्यानंतर बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर बियाण्याची जी उगम क्षमता आहे ती चांगल्या प्रकारे वाढते, 100% वाढते आणि रोप ज्या बियाण्याला आपण बीज प्रक्रिया केली आहे ते रोपे सतेज व जोमदारपणे वाढून पिकाच्या उत्पादनात त्या ठिकाणी आपल्याला वाढ दिसते. तर त्याचा एक क्रम हे ठरलेला, सुरुवातीला बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी, त्याच्यानंतर कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करावी व त्यानंतर जैविक बीज प्रक्रिया करावी व हे बियाणे सावलीत वाळवून मगच पेरणी करावी.
1: नक्कीच. दौंड सर, शेतकरी बंधूंना विद्यापीठाने सुद्धा अशी शिफारस केलेली आहे की शक्यतो आंतर

0: पिकं घ्यावीत किंवा मिश्र पिकाच्या सारख्या पण पीक पद्धतीचा याच्यामध्ये आपण फायदा घेण्याची किंवा रचना असं आपण करण्याची गरज आहे. तर बीज निर्मिती कार्यक्रम ज्यावेळेस आपण करतो तर त्याच्यामध्ये मग आंतरपीक किंवा मिश्र पिकं वगैरे ह्याचा समावेश करता येईल का शेतकरी बंधूंना? म्हणजे आता तुरीमध्ये आपण
1: साधारणतः क्रॉप घेतो, यामध्ये कसं आहे की बीज निर्मिती करताना आपल्याला काळजी घ्यावं लागत असते. आता सोयाबीन आणि तूर ह्यासारखा जो पॅटर्न आहे,
0: एक शेतकरी बंधू आपल्या बरोबर सहभागी होत आहेत. नमस्कार, हॅलो बळीराजा, कोण बोलताय आपण?
2: दिलीप कोकाटे बोलतोय सर.
0: कोकाटेजी स्वागत आहे आपलं.
2: तुम्ही जे समजा बियाणं देता तर ते बियाणं म्हणजे पूर्ण 100% उगवण क्षमता असत, म्हणजे त्याच्यामध्ये उगवण क्षमता कमी असायचं काही कारण नाही, पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये तपासण्या झालेल्या त्यात हे होत. त्याच्यामुळे तुम्ही जे सांगितलं बियाण्याच समजा किती पेरायचं ते 18 ते 20 किलो पण खूप गाठ होत बियाणं.
0: बरं, नक्की.
2: हॅलो,
0: हा हा ऐकतोय आम्ही, बोला तुम्ही.
2: तर ते 18 ते 20 किलो बियाणं आहे ना, हे सुद्धा खूप दाट होत तुमच्या व्हरायटीनुसार. जर तुमची व्हरायटी आता आम्ही दरवर्षी घेतो तुमचं महाबीच,
0: नक्की.
2: तर त्याच्यामध्ये ते 12 ते 15 किलो असेल तरी पण आम्हाला 35-35 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळतंय.
0: नक्की, सीड रेटच्या संदर्भात त्यांचं म्हणणं आहे की आपण सीड रेट थोडस
3: यामध्ये. नमस्कार कोकाटे सर.
0: हा बोला बोला, आपला प्रश्न याच्यामध्ये काय आहे का, आणखीन शंका त्याच्यामध्ये काय आहे का?
2: प्रश्न असा आहे की बो तुमचं बियाणं तुम्ही जे देता ना समजा, तर हे पूर्ण तपासणी केलेलं असल्यामुळं त्याच म्हणजे बो बियाणं कमी वापरायला पाहिजे ना असं माझं म्हणणं आहे.
0: सीड रेट तुम्ही जास्त सांगितलं असं त्यांचं ऑब्जेक्शन आहे.
3: यामध्ये सर आपण व्हरायटी वाईज जातीने आहे सीड रेट त्या ठिकाणी आपले चेंजेस होऊ शकतात थोडेसे. यामध्ये राहुरी विद्यापीठाने जे वाण आपले तयार केलेले आहेत त्यामध्ये फुले किमय असेल, फुले दुर्वा असेल, फुले संगम असेल, या वाणांचं सीड रेट जर टोकन यंत्राने केलं तर एकरी 12 किलोच लागू शकतो. पण जर आपण ॲव्हरेज सर्व शेतकरी बंधूंकडे टोकन यंत्राचे म्हणा किंवा त्या पेरणी यंत्राचं त्या टायमाला पूर्तता नसल्यामुळे एक ॲव्हरेजली आपण एक 18 ते 20 किलो. यापूर्वी शेतकरी बंधू 30 किलोपर्यंत बियाणं वापरत होती, नंतर ते 25 किलोपर्यंत आले. आता ते 25 किलो आल्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे पण जाणवलं की आपण 18 ते 20 किलो बियाणं वापरलं तरी पण सफिशियंट आहे.
0: त्यात
3: आणि आमचे जे कोकटे म्हणजे प्रगतशील शेतकरी जे आहेत त्यांचं म्हणणं पण अगदी बरोबर आहे. रास्ता आहे, जर ज्यावेळेस आपण टोकन यंत्र वापरतो त्यावेळेस 12 किलो बियाणं सुद्धा आपल्याला चांगलं त्या ठिकाणी
0: पुरेसं.
1: त्यात असं आहे की सोयाबीनच्या बाबतीत जर विचार केला तर त्याची जे काही बियाणं असतं त्याची मिनिमम उगवण क्षमता जी आहे ही 70% असते. स्टँडर्ड जर्मिनेशन म्हणजे एखादा लॉट असा असतो की तो 80 असेल 85 असेल, परंतु विद्यापीठाने 70% जे काय स्टँडर्ड केलेलं आहे. आणि एखाद्या लॉटचं जर उगवण क्षमता जास्त असेल आणि तो जर लॉट एखाद्या शेतकऱ्यांचे तर तिथेच झाडाची संख्या वाढण्याची शक्यता जास्त असते. परंतु सरसकट जर तसा नियम जर लावला आणि बियाणं जर कमी ते मिनिमम 70% जर असेल आणि बियाणं तिथे कमी पडलं तर मग झाडाची संख्या कमी होऊ नये म्हणून ते जे काही विद्यापीठाने रिकमेंडेशन दिलेले बिया आहे की 25 ते 30 किलो बियाणं एकरी वापरावं,
0: नक्कीच
1: हे आवश्यक आहे.
0: नक्कीच कोकाटेजी आपल्याला आणखीन काय विचारायचं आहे?
2: नाही,
0: चालेल. कार्यक्रमात सहभागी झालात, धन्यवाद. सर आता याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की आपण सीड रेट जास्त सांगितलं आणि याच्यामुळे दाट पेरणी होते. आता याच्यामध्ये मग आणखीन एक शंका अशी असते की आपण ज्यावेळेस आपलं एखाद्या आपण फुले संगमचं समजा आपण पेरणी केलेली आहे तर त्याच्यामध्ये मग एक योग्य स्पेसिंग राखण्यासाठी किंवा आणखीन त्याच्यामध्ये काही काळजी नंतर सोविंग नंतर जर्मिनेशन झालेलं आहे, उगवण झालेली आहे, तर मग त्याच्यानंतर मग शेतकरी बंधूंनी काय काळजी घेण्याची गरज असते?
3: यामध्ये आता आपली पेरणी झाली आहे, पेरणीनंतर आपलं पीक चांगलं उगवून आलं आहे, एक साधारणतः 40-45 दिवसाच्या नंतर आपल्या बियाणे प्लॉटमध्ये त्या ठिकाणी फुलाची फुले लागण्याला सुरुवात झालेली आहे. त्यावेळी आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी बीजोत्पादन कार्यक्रमामध्ये आहे ती आहे भेसळ काढणे, भेसळयुक्त झाडे काढणे. तर उच्च प्रतीचं बियाणं तयार करण्यासाठी वेळच्या वेळेला भेसळ काढणं आपल्याला खूप आवश्यक आहे. यामध्ये बीजोत्पादन घेतलेल्या जातीच्या जे जात आहे, जे वाण आहे, त्याच्या गुणधर्माव्यतिरिक्त जर इतर गुणधर्म झाडांनी दाखवले तर त्यापासून आपण ती भेसळ काढणं अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये

0: परागीभवन जर असेल तर अशा पिकामध्ये झाडांना फुले येण्यापूर्वीच ती भेसळ आपण काढली
1: काढली गेली पाहिजे.
0: आणि स्वपरागीभवन जे आहे म्हणजे जसं की आपलं सोयाबीन आहे मुख्यतः, तर हे पीक काढण्यापूर्वी मळणी करण्यापूर्वी सुद्धा आपण ते झाडं काढू शकतो टेक्निक यामध्ये. पण ज्यावेळी आपण पिकात जाऊ शेतात जाऊ त्यावेळी ज्यावेळी कधी आपल्याला भेसळीची झाडे दृष्टीस पडली तर ते आपण त्या ठिकाणी लगेच वेळच्या वेळेस काढणं गरजेचं आहे.
1: नक्कीच, म्हणजे आपल्याला पाहिजे त्याच बियाण्याची निर्मिती त्याच्यामध्ये होऊ शकते आणि आपल्या त्याच गुणवत्तेचं बियाणं त्याच्यामध्ये होऊ शकेल. सर, आता बीज निर्मिती कार्यक्रमामध्ये शासनाच्या वतीने आता जसं आपण सांगितलं की साथी पोर्टल वगैरे पण आहे, तर आणखीन याच्यामध्ये शासनाच्या वतीने काय नियंत्रण ठेवलं जातं का याच्यामध्ये की योग्य तेच बियाणाची निर्मिती व्हावी, तिथून पुढे ट्रान्समिशन त्याचं चांगलं व्हावं, तर मग शासनाच्या वतीने काय कार्यक्रम याच्यामध्ये राबवला जातो का, नियंत्रण कसं ठेवलं जातं?
2: एकंदरीत बियाणे निर्मिती झाल्याच्या नंतर त्याचं प्रक्रिया ही जी काही नोंदणीकृत जे काही बीज प्रक्रिया केंद्र आहेत तर त्या साधारणतः महाबीजचा जर विचार केला तर 30 प्रक्रिया नोंदणीकृत प्रक्रिया केंद्र महाराष्ट्रामध्ये आहे. तर ह्या प्रक्रिया केंद्रावर ती बियाणं गोळा जमा झाल्याच्या नंतर पुढील प्रक्रिया केली जाते आणि प्रक्रिया झालेलं बियाणं हे पूर्ण जे काही तुम्हाला सांगितलं की साथी पोर्टल जे आहे ह्या साथी पोर्टलच्या माध्यमातूनच पूर्ण जे काही त्याची प्रक्रिया आहे त्याची पूर्ण ऑनलाईन पद्धतीनं पूर्ण लॉट वाईज बॅग
1: ऑफिसमध्ये जाते ऑफिस असं करावं नाही लागणार
2: नाही
1: पोर्टलवरती त्यांना त्याच्यामध्ये.
2: आणि साथी पोर्टलचं एक अजून एक त्यातलं काय आहे की त्यावर एक जग प्रत्येक लेवलवर एक हे दिलेला QR कोड, तो जर QR कोड प्रत्येक शेतकऱ्याने जर स्कॅन करून जर बघितला तर त्या ती जी काही बियाणं उपलब्ध तयार झालेलं आहे त्याची जी बॅक हिस्ट्री आहे ती त्या शेतकऱ्यांना बसल्या जागेवर माहिती होते. हे म्हणजे हे जे काही साथी पोर्टल आलंय केंद्र सरकारचं तर हे शेतकऱ्यांना खूप चांगली प्रकारची

0: काढणी आणि मळणी, तर हे नेमकं म्हणजे सरसगट पिकासारखे तर आपल्याला नाही करता येणार, त्याच्यामध्ये काही काळजी घेण्याची गरज आहे. तर काढणी आणि मळणीच्या बाबतीत काय काळजी घ्यावी, कसं करावं?
1: सोयाबीन पिकाच्या बाबतीत साधारणतः पाणी गळायला सुरुवात झाल्याच्या नंतर सोयाबीन हे पूर्ण परिपक्व झालं एक फिजिओलॉजिकल कंडिशनमध्ये. त्या कंडिशनपासून जास्त जर वाढलं तर ते पुन्हा गळून जाण्याचे चान्सेस असतं. म्हणून पाणी गळायला सुरुवात झाली, थोडंसं वाळल्याच्या नंतर आपण ते हार्वेस्टिंग करू. परंतु मला याच्यापूर्वी
0: हार्वेस्टिंगला त्याच्यामध्ये थ्रेशर किंवा कंबाईन हार्वेस्टर,
1: कंबाईन हार्वेस्टरने केलं तर त्यात काही लॉसेस होण्याचे चान्सेस आहेत,
0: फूट होण्याचे.
1: हा म्हणजे आता कंबाईन हार्वेस्टर कसं उपलब्ध आहे त्या तेव्हा उपलब्धतेनुसार जर निर्णय घेतला शेतकरी बंधूने, खाली झाडा व्हरायटी वाईज, व्हरायटी जर उंच काही हाईटवर जर शेंगा येणारी असेल तर हाईट व्हरायटी वाईज किंवा मशीन कसं आहे त्याच्या उपलब्धतेनुसार निर्णय घ्यावा लागेल की आपल्याला मजुरामार्फत करायची की मशीनवर करायची. मळणी केल्याच्यानंतर काढणी केल्याच्यानंतर मळणी एक आवश्यक भाग आहे. तर सोयाबीनची जेव्हा मळणी करायची, सोयाबीन हे नाजूक पीक आहे, तर मळणी करताना जे काही मशीनच्या आर पी एम असतात साधारणतः 300 ते 350 आर पी एमवर त्याची मळणी करणं आवश्यक आहे. नाहीतर ते काय कव्हर आहे सोयाबीनचं त्याला तडा जाऊन ती बियाण्याची उगम क्षमतेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारची जी मळणी आणि काढणीमध्ये शेतकऱ्यांची काळजी घेणं आवश्यक आहे.
0: नक्कीच, म्हणजे सोयाबीनसारख्या पिकासाठी जाऊ द्या, पण बाकीच्या पिकांसाठी सुद्धा जर त्या बियाणाला जर कंबाईन हार्वेस्टर सारखे इजा होणार नाही याची खात्री असेल तर करायला हरकत नाही, पण शक्यतो मजुरांच्या द्वारे केली तर ते गुणवत्तापूर्ण त्याची काढणी वगैरे.
1: गव्हाच्या बाबतीत असं होतं की गव्हाचं मोठं क्षेत्रात आणि एका वेगळा व्हरायटी आहे मार्केटमध्ये, खूप व्हरायटी आहे. मशीन एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये जातं तर तिथे भेसळीचे चान्सेस खूप असतात, तेव्हा मशीन साफ करून घेणं ही एक शेतकऱ्यांनी आवश्यक आहे.
0: नक्की सर, याचं साठवण कशा प्रकार

0: प्रकारे करावी आणि पुढची प्रक्रियेच्याबद्दल थोडक्यात सांगूयात, आपल्याकडे वेळ कमी आहे.
1: साधारणतः बियाणं तयार झाल्याच्यानंतर ती साधारणतः बारदाण्याची जी गोणी आहे यामध्ये 50 किलोच्या पॅकिंगमध्ये पॅकिंग करून बीज प्रक्रिया केंद्रावर त्याची पाठवल्याच्यानंतर तिथे पुढील जी काही काळजी आहे जी प्रक्रिया केंद्र आहे पूर्ण घेतं. त्याच्या फवारण्या असतील, स्टोरेजमध्ये असतील, नंतर फवारणी असतील किंवा फुमिगेशन
0: पुढच्या प्रक्रिया केल्या जातील. नक्की शेतकरी बंधू भगिनींनो, नक्की सर, आपल्या आपण काही सांगत होतात.
1: हां, त्यामध्ये जी काही आर्द्रता असते, आर्द्रता म्हणजे जर ती साधारणतः 10 ते 13% आसपास जर असेल तर जास्त दिवस बियाणं चांगल्या प्रकारे टिकवून राहतं, त्याला कोणत्याही प्रकारची कीड लागत नाही. म्हणजे मॉइश्चर जे आहे बियाण्याचं ते कमी करून ठेवणं हे महत्त्वाचं आहे.
0: नक्कीच, म्हणजे विद्यापीठाची जी शिफारस आहे ती त्या त्या वाणाच्या बियाणाप्रमाणे ती तेवढ्या मॉइश्चरमध्ये किंवा तेवढ्या आर्द्रतेचं ते राखणं आणि त्याची संपूर्ण सांभाळ करणं हे गरजेचं आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपल्याला खरीप हंगाम बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती याविषयी माहिती देत होते, मार्गदर्शन करत होते महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ म्हणजे महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंडजी. त्यांच्याकडून तुम्हाला जर याविषयीचं काही मार्गदर्शन हवं असेल, काही माहिती हवी असेल तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 86 69 64 27 30. पुन्हा एकदा 86 69 64 27 30. तसंच महाबीजचे अहिल्यानगरचे कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र काळभोर सरांचा नंबर आहे 87 88 41 74 08. पुन्हा एकदा 87 88 41 74 08. आपण इथे आलात आणि शेतकरी बंधूंना जे खरीप हंगाम बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मितीविषयी मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
2: धन्यवाद सर.
3: हॅलो बळीराजा, हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. विषय होता खरीप हंगाम बीजोत्पादन आणि गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती. सहभागी तज्ज्ञ होते महाबीज अहिल्यानगरचे जिल्हा व्यवस्थापक सुनील दौंड आणि महाबीज अहिल्यानगरचे कृषी क्षेत्र अधिकारी रवींद्र काळभोर. सूत्रसंचालन केलं होतं अंकुश जोशी यांनी. या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य होतं रावसाहेब देशमाने आणि गजेंद्र पवार यांचं. याबरोबरच किसानवाणी कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

0: कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे. आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोतेहो, रात्रीचे 8 वाजलेत.
1: अहो अहो, काय होत आहे तुम्हाला? तुमची एक बाजू लुळी का पडली आहे?
2: आई, हा पॅरालिसिसचा अटॅक असावा. चल पप्पांना न्यूरॉन प्लस हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊया.
1: पॅरालिसिसच्या आजारात पहिले 5 तास खूप महत्वाचे असतात. म्हणूनच जर्मनी इथं उच्च शिक्षण घेतलेले मेंदूरोग तज्ञ डॉक्टर मुकुंद विधादे हे पूर्णवेळ कार्यरत आहेत.
3: पॅरालिसिस रुग्णांकरिता स्ट्रोक केअर, 24 तास सिटी स्कॅन, गरज पडल्यास ऑपरेशन थिएटर.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर. वरद नेत्रालय मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांच्या अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात.
3: रेटिनाचं ऑपरेशन, लेजर इंजेक्शन, नवजात बालकांमधील रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी, काचबिंदू, तिरळेपणा, लासूर, डोळ्यांचे अपघात, नेत्ररोपण शस्त्रक्रिया.
1: डोळ्यांच्या मोफत उपचारासाठी वरद नेत्रालय, परिचय हॉटेल मागे, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहिल्यानगर. दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
3: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
4: सन 1968 पासून स्थापित 100% निकालाची परंपरा असलेल्या
5: श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्रोफेसर कॉलनी, अहिल्यानगर, इथे 11वीची प्रवेश प्रक्रिया विनामूल्य सुरू झाली आहे.
4: संपर्क 92 70 52 66 35.
6: पायाच्या फुगलेल्या शिरा म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स.
7: गँग्रीन करिता हातापायाच्या नसांची एंजियोप्लास्टी व स्टेंटिंग.
6: थायरॉइडच्या गाठी,
7: गर्भाशयातील फायब्रॉइड,
6: वाढलेली प्रोस्टेट,
7: विविध बायोप्स

0: नर्सेस,
1: वेदना यावर कुठलाही व्रण न राहू देता बिन टाक्याचे उपचार।
0: अहिल्यानगर येथील पहिले इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शुभंकर देशपांडे करतात।
1: कल्याणी नर्सिंग होम, दिल्ली गेट पटांगण, अहिल्यानगर।
0: फोन 7400484088।
1: 7400484088।
2: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
3: बोला।
2: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं।
2: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या।
2: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता।
2: बस
3: बस
2: समजलं।
3: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा।
6: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर। जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते। जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते। त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे। अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आह्वान करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ इनुमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा। स्वगणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी। तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणांना आवश्यक ते सहकार्य करावे।
7: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। यानंतर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत।
8: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी। उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार। केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा। ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात आणि अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांच्या दरम्यान बीजिंगमध्ये चर्चा। केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे। ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल। साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे। मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते। त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे। येणाऱ्या काळात देशात उष्णतेच्या लाटेमुळे एकही जीव जाऊ नये यासाठी सरकार योजना आखत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। गाझियाबाद इथं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ध्वजप्रदान कार्यक्रमात ते आज बोलत होते। पूर, चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीवेळी जीवितहानी बिलकुल होऊ नये आणि मालमत्तेचं नुकसान कमीत कमी व्हावं हे सरकारचं उद्दिष्ट आहे। उष्णतेच्या लाटेचं देशासमोर गंभीर आव्हान असून याचा सामना करण्यासाठी गृहमंत्रालय सज्ज आहे। येणाऱ्या काळात यामुळे होणारी जीवितहानी शून्यावर आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं शहा म्हणाले।
9: हमारा लक्ष्य है जान हानि शून्य हो और संपत्ति का नुकसान न्यूनतम हो। हीट वेव जैसी गंभीर चुनौतियों को भी भारत सरकार का गृह मंत्रालय अब बहुत अच्छे तरीके से इसका सामना करने की तैयारी कर चुका है। आने वाले कुछ वर्ष में भी हम हीट वेव के कारण होने वाली जान हानि को शून्य तक पहुंचाने में हम सफल होंगे।
8: राज्यात मतदार यादीच्या

MRSIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नेमणूक करणाऱ्या समितीत केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्याच्या सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. निवडणूक आयुक्त अधिनियम 2023 वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरली सुनावणी आज न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर झाली. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत प्रधानमंत्री, विरोधी पक्षनेते आणि एका केंद्रीय मंत्र्याचा समावेश केला गेला आहे. या समितीत केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्यामागे काय कारण आहे असा प्रश्न न्यायालयानं विचारला. समितीतली तिसरी व्यक्ती ही तटस्थ असायला हवी, ही समिती स्वतंत्र असायला हवी असं न्यायालयानं या सुनावणीवेळी म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. PV कुलकर्णी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात कार्यरत होते. नीट परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी होते. CBI ही अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे. नीटच्या पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधणं, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं ही दोघं करत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणातल्या इतर 5 आरोपींना दिल्लीतल्या न्यायालयानं 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसनं आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दास मुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित UDFच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये काल 89 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्युमुखी पडले. सर्वाधिक मृत्यू वीज पडण्याच्या घटनांमुळे झाले आहेत. प्रयागराजमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर भदोही जिल्ह्यात 16 जण, मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जण दगावले आहेत. देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. दूरसंचार, औषधी आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये खरेदी झाल्यानं ही तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. निफ्टी 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी सरकारनं योजलेल्या काही उपाययोजनांमुळेही बाजारात तेजी दिसून आली. दरम्यान महानगर गॅसनं मुंबईत CNGचे दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. आजपासून नवीन दर लागू झाले असून 1 किलो CNGसाठी आता 84 रुपये मोजावे लागतील. PNGच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. देशातला घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा निर्देशांक एप्रिल अखेर 42 महिन्यातल्या उच्चांकी 8.3% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक 3.88% होता. खनिज तेल, पेट्रोलियम पदार्थ, नैसर्गिक वायू, धातू आणि खाद्यान्नाच्या व्यतिरिक्त इतर वस्तूंच्या किमती वाढल्यानं या निर्देशांकात ही वाढ झाली आहे. नवी दिल्लीत आजपासून ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेत उपस्थित असणाऱ्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची प्रधानमंत्री

0: नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली. रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव्ह, इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची, दक्षिण आफ्रिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रोनाल्ड लामोला आणि ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मौरो व्हिएरा यांची भेट घेत प्रधानमंत्र्यांनी चर्चा केली. त्याआधी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी प्रस्तावनपर भाषण केलं. शांतता आणि सुरक्षितता हे कायमच जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री यावेळी म्हणाले. या बैठकीचं अध्यक्षस्थान डॉ जयशंकर यांनी भूषवलं. जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे संवाद आणि कूटनीतीचं महत्त्व अधोरेखित होतं. दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याची सामायिक गरज आहे असं ते म्हणाले. या गुंतागुंतीच्या आणि अस्थिर जागतिक परिस्थितीत शाश्वत विकासाला पुढे नेणारा संवाद असावा, तसंच समान मात्र भिन्न जबाबदाऱ्यांच्या तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय जहाजावर ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळ काल झालेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध केला आहे. व्यावसायिक जहाज आणि खलाशांना लक्ष्य केलं जात असल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी एका निवेदनाद्वारे नापसंती व्यक्त केली आहे. चीन आणि अमेरिका यांच्यात नवे रचनात्मक द्विपक्षीय संबंध निर्माण करण्यावर दोन्ही देश सहमत आहेत, मात्र तैवान प्रश्नावरून तणाव निर्माण झाला तर संबंध खराब होऊ शकतात असा इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आज झालेल्या भेटीनंतर जिनपिंग यांनी हे विधान केल्याचं चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. तैवानचा प्रश्न चीन अमेरिका संबंधात अतिशय महत्त्वाचा आहे. हा प्रश्न नीट हाताळला गेला तर दोन्ही देशांचा संबंधात स्थिरता येईल, नाहीतर संघर्ष उद्भवू शकतो असं जिनपिंग म्हणाले. गेल्या 9 वर्षातली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा हा पहिलाच चीन दौरा आहे. 2017 डोनाल्ड ट्रम्प यांनीच त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात आणि अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांच्या दरम्यान बीजिंगमध्ये चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. FM बँड 100.1 MHz आणि लाईव्ह स्ट्रीमिंगवर. श्रोतेहो, रात्रीचे 8:15 प्रसारित करत आहोत मिश्र संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीतबद्ध केली नंदू होनप यांनी. गायिका आहेत अनुराधा पौडवाल.

प्रवीण दवणे यांची शब्दरचना आत्ताच आपण ऐकलीत. संगीतबद्ध केली होती नंदू होनप यांनी. गायिका होत्या अनुराधा पौडवाल. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया रेखा मडवी आणि सहकाऱ्यांनी गायलेला पोवाडा.

रेखा मडवी आणि सहकाऱ्यांनी गायलेला पोवाडा आपण ऐकलात. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सपना अवस्थी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं समीर यांचं गीत.

0: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आवाहन करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ इनुमिनेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे, त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
1: मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया इकबाल साबरी यांचं गीत. संगीत साजिद वाजिद यांचं, गायक इकबाल साबरी, अफजल साबरी आणि सहकारी.

इकबाल साबरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं साजिद वाजिद यांचं. गायक होते इकबाल साबरी, अफजल साबरी आणि सहकारी. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत. संगीत नियोजक श्रीकांत ठाकरे.

मोहम्मद रफी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, आयुष्य ही एक कला आहे. प्रत्येक अनुभव, सुख दुःख, यश अपयश हे त्या चित्रावरचे रंग आहेत. चला तर आपल्या या चित्राला सुंदर बनवूया आजच्या या हॅलो गीत बहार या कार्यक्रमात गप्पा मारून. हॅलो.
1: हॅलो, नमस्कार मॅडम.
0: नमस्कार, कोण बोलताय?
1: नीलराज डोके बोलतोय, मी केसापूरहून तालुका राहुरी. मी फार आपल्या अहमदनगर आकाशवाणीचा फार जुना सोय स्रोत आहे.
0: अच्छा,
1: पण काही कामांमुळे काय होतं मॅडम, म्हणजे फोन लावायला वेळ भेटत नाही. बरोबर आहे की नाही? शेतीची कामं चालू आहेत, भाजीपाला चालू आहे.
0: अच्छा,
1: त्यामुळं वेळ भेटला नाही फोन लावायला. मला असं वाटतं एक वर्ष झालं असेल माझ्या अंदाजे.
0: आज एक वर्षानंतर तुमचा फोन लागलाय.
1: एक वर्षानंतर तुम्हाला आज कॉल केलाय मी.
0: अच्छा अच्छा, कोणते कोणते कार्यक्रम आवडतात
1: मला? तसं म्हणजे आपले आहे डॉक्टर असेल, आपकी पसंत आपली आवड वगैरे, नाही का?
0: अच्छा.
1: हो, आणि फोन गाणी लाईव्ह खूप चांगले कार्यक्रम असतात आपले, खूप म्हणजे दर्जेदार.
0: धन्यवाद.
1: आपली नगर आकाशवाणीच म्हणजे फार एकच नंबर मॅडम. एकच नंबर म्हणजे आपले नगर जिल्ह्यामध्ये तरी, नगर जिल्ह्यामध्ये म्हटलं तरी चालेल आणि त्याच्या बाहेर म्हटलं तरी चालेल. फार म्हणजे खूप मनापासून प्रेम करणारा माणूस आहे मॅडम.
0: अरे वा, तुमच्या सारखे श्रोते आहेत म्हणूनच आम्हाला पण काम करण्यासाठी आणखी उत्साह येतो. आम्ही पण नवीन नवीन कार्यक्रम देऊ शकतो.
1: पूर्वी सारखं फोन करायचं बरं का, पण तेव्हा थोडस वेळ भेटायचा, पण आता एवढं कसं झालं, फार म्हणजे दुर्लक्ष झालं असं मला वाटतं.
0: काही हरकत नाही, आकाशवाणी आपण ऐकत राहा.
1: आणि सर्वच कार्यक्रम उत्कृष्ट असतात मॅडम आणि फार दर्जेदार.
0: धन्यवाद.
1: कोणताच कार्यक्रम नाही का आपल्या नगर आकाशवाणी मध्ये नाव ठेवण्याचा, हा म्हणजे तो उद्देश हा कोणताच नसतो. सर्वच कार्यक्रम चांगले असतात. निवेदक, सादर करते ते पण उत्कृष्ट आहेत, चांगले आहेत. त्यांचा आवाजाची भाषा ही खूप गोड आहे, चांगली. नाही,
0: धन्यवाद.
1: काय वातावरण वगैरे काय? उन्हाळा खूप आहे मॅडम, खूप उन्हाळा आहे. उन्हाळा आता खूप जाणवतो आणि उन्हाळ्याची खरंच सर्व श्रोत्यांनी पण काळजी घ्यावी आणि आता आकाशवाणी पण त्यांनी पण आकाशवाणीने पण घ्यावी आणि तुम्ही पण उन्हाचं थोडस काळजी घेतला.
0: हो, आणि तुम्ही शेतीमध्ये काम करत असता तर मग तेव्हा तुम्ही उन्हापासून कसा बचाव करता?
1: आम्ही कसं असतं मॅडम, सकाळच्या ज्याला म्हणतो आपण सकाळच्या टायमिंग प्रहारी ज्याला असतो, तर सकाळच्या सकाळी थोडस ऊन नसतं, त्यामुळे आम्ही कोवळ्या उन्हात थोडस काम करतो शेतात. आणि थोडस ऊन झालं 10-11 वाजता लगेच पुन्हा घरी येतो, लगेच परत नंतर 5-5:30 वाजली का पुन्हा काम चालू करतो राणावणात.
0: चालेल. आज कोणतं गीत ऐकताय?
1: फुलोसा चेहरा तेरा हे गीत ऐकायचं होतं मला. आज ते निवांत जागेत जाऊन जर बसलं ना तर ते ऐकायला छान वाटतं, राणावणात शेतात एखाद्या झाडाकडे. नाही,
0: चालेल. आज कार्यक्रमात फोन केला, धन्यवाद.

0: हॅलो हॅलो गीत बहार.
1: हॅलो,
0: कोण बोलताय?
1: नमस्कार मॅडम, मी चैतन्य अनिल जाधव, मानोरे तालुका रावरी जिल्हा हिलेनगर येथून बोलतोय.
0: बोला ना, काय म्हणताय?
1: काय नाही, आजच्या कार्यक्रमासाठी एक गाणं सांगायचं होतं.
0: आपण काय करता
1: मॅम? सध्या मी 12वीत आहे, ज्युनियर कॉलेज.
0: म्हणजे आता 12वीला ऍडमिशन घेतली आहे.
1: हो.
0: 10वीला किती पर्सेंटेज होते?
1: 10वीला मला 93.40.
0: अरे वा, म्हणजे हुशार विद्यार्थी बोलतोय आमच्याशी.
1: हो, असं समजू शकता तुम्ही.
0: मग आता कुठे 12वी सायन्सला?
1: हो, 12वी सायन्सला कोपरगाव संजीवनी कॉलेज इथे शिकतोय. 12वीनंतर मी NDA एक्झाम देऊन आणि भारतीय वायुसेनेत भरती होण्याचं माझं स्वप्न आहे मॅम.
0: खूप छान.

0: खूप छान.
1: दिवसांपासून आपल्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा प्रयत्न करत होतो आणि आज कुठेतरी जाऊन त्याला यश मिळालंय. खूप आनंद होतोय.
0: हो, खूप सारे श्रोते फोन करत असतात त्यामुळे लाईन्स कधी कधी बिझी लागतात. आणि मग
1: माझी आई सांगते की त्यांच्या लहानपणापासून पण हा कार्यक्रम चालू आहे, त्यांना सुद्धा खूप आवडायचा कार्यक्रम. म्हणजे जे श्रोते तुम्हाला फोन करतात एकदम त्यांना घरच्यांसारखं बोलून एकदम कौटुंबिक वातावरण देऊन तुम्ही त्यांचे संवाद साधता हे खूप आवडतं मॅम.
0: आणि श्रोते आहेत म्हणून आकाशवाणी आहे.
1: नाही पण आपले आकाशवाणी आईलेनगर हे महाराष्ट्रात एक नंबर रेडिओ केंद्र वाटतो मला.
0: आणि आपण तसा प्रयत्नही करतो की आपण दर्जेदार कार्यक्रम देण्यात यावेत.
1: खूप आवडतं मॅम. म्हणजे शेतीविषयक पण खूप सारी माहिती आपण देतो श्रोत्यांना, त्यामुळे खूप सारे शेतकऱ्यांना पण मदत होते.
0: चालेल, आज कार्यक्रमात फोन केला धन्यवाद. आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
1: ओके, धन्यवाद मॅम.

0: हॅलो गीत बहार.
1: हा नमस्कार.
0: नमस्कार, कोण बोलतो?
1: सर धनंजय बाग बोलतो. एक महिन्यानंतर फोन लावला बरं का आपल्या गीत बहारला.
0: अच्छा अच्छा, कुठून बोलताय?
1: गंगापूर तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाले बघत आहे.
0: हो,
1: त्या निमित्तानं पण सर्वांना हार्दिक शुभेच्छा, सर्व साहेबांना, सर्व श्रोत्यांना बरं का.
0: धन्यवाद, तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा.
1: आणि बघत आहे अहिल्यानगर आकाशवाणी असं आहे का आपण कुठेही ऐकू शकतो, म्हणजे साल समुद्र पलीकडे सुद्धा आपले श्रोते अहिल्यानगर आकाशवाणी ऐकता बघत आहे. म्हणजे जबरदस्त आणि एकच नंबर आपले अहिल्यानगर आकाशवाणीचे कार्यक्रम असतात बघत आहे.
0: अगदी धन्यवाद.
1: आकाशवाणी ऐकतो आणि बाकीचे मोबाईल ऍप वर ऐकतो बघत आहे.
0: हो, मोबाईल ऍप मुळे आता सगळीकडे आकाशवाणी ऐकता येते.
1: हो हो, म्हणजे सुविधा फार सुंदर झाली, विज्ञान प्रगती केली आणि सर्व आकाशवाणी आपल्याला ऐकायला भेटतात बघत. अहिल्यानगर आकाशवाणी म्हणजे आमच्या सर्व श्रोत्यांची दिलकी धडकणे बरं का.
0: धन्यवाद.
1: आणि त्याच्यामध्ये सर्व आपले निवेदक आहे, निवेदिका आहे, त्यांना सुद्धा खूप सुंदर असे श्रोत्यांची संवाद करतात, त्याबद्दल पण सर्वांचा हार्दिक अभिनंदन.
0: धन्यवाद.
1: बघत आहे आपण आता एक चित्रपट आहे बघत आहे जीवलगा, त्याच्यामध्ये फार सुंदर गीत आहे बघा. जीवलगा ऐकना सांगना असं एक गीत बघत आहे. तर ह्या गीतात आपण सर्व मिळून आनंद घेऊयात.
0: चालेल, आज कार्यक्रमात फोन केला, धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: हॅलो गीत बहार.
1: रामकृष्ण हरी.
0: रामकृष्ण हरी कोण बोलतो?
1: आज एक महिन्याने फोन लावलाय. मी मच्छिंद्र हरिदास चांडवले बोलतोय मॅडम. आपले सर्व कार्यक्रम छान होते आकाशवाणीचे आणि नवीन याच्यामध्ये अजून बदल झालाय तर त्याच्यामुळे अजून कार्यक्रम छान वाटू राहिले.
0: हो
1: मी फार जुना श्रोता आहे मॅडम.
0: अच्छा काय करता आपण?
1: मी माझं सेवन कामाचं व्यवस्था काम करता करता रेडिओचे कार्यक्रम ऐकणे आणि उद्योग करणे.
0: बरोबर.
1: संध्याकाळी भक्ती संगीत असतं 6:40 ला.
0: हो.
1: सकाळी बी असतं.
0: हो.
1: आणि विविध भारतीचे कार्यक्रम असते 12 ते 5. रात्री रजनीगंधाचा कार्यक्रम असतो. त्यात फार सुंदर गाणे आपण लावतो.
0: धन्यवाद.
1: मला सीमा चित्रपटातलं गाणं द्यायचंय. तू प्यार का सागर है तेरी एक बूंद के प्यासे हम.
0: वा वा अगदी छान आवडलं.
1: मन्नाडेंनी गायलेलं गाणं आहे की आपल्या जीवनामध्ये काही अडचणी येतात काही जातात पण त्याच्यावर मात करायचं तो गाणं मन्नाडे साहेबाचं शिकवत.
0: हो अगदी. आणि जुन्या काळातली गाणीच अशी आहेत की ती अर्थपूर्ण होती.
1: अर्थपूर्ण आणि केव्हा बी ऐकलं तरी जीवनाचा आनंदच भेटत. आज अमर गाणे
0: ऐकूया तुमच्या आवडीचं हे गाणं.

0: हॅलो गीत बहार, कोण बोलताय?
1: कुठून
0: बोलताय?
1: वाळून पारगाव नगर सोलापूर रोडवर गाव येत आहे.
0: बोला सर, काय म्हणताय?
1: चार वर्ष झाले बसून सारखं दिवसभर ऐकत राहतो तुमचे सगळे कार्यक्रम.
0: चालेल, कार्यक्रमात कुठलं गीत ऐकताय आज?
1: तलग सखे, तलग सखे पंढरीला.
0: चालेल, ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. धन्यवाद.

0: हेलो
1: हेलो नमस्कार
0: नमस्कार हेलो गीत बहार कौन बोलता है
1: सचिन पोटे बोलते हैं मैडम रात है और
0: क्या मनता है
1: नहीं आता नव्वद वर्ष आकाशवाणी साठी पूर्ण होता है आज के कार्यक्रम मध्ये मला सोतन या पिक्चर मधलं जिंदगी प्यार का गीत है जिसे हर दिल को गाना पड़ेगा ही गाना ऐकायचं होतं मला
0: नक्कीच ऐकूया काय करता आपण
1: मॅडम मी घरी म्हणजे मी टोटली ब्लाइंड
0: अच्छा म्हणजे हा तुमचा ब्लाइंडनेस जन्मापासून आहे की अलीकडे
1: झाले 2017 पासून आहे मॅडम
0: 2017 पासून
1: मी ड्रायव्हर होतो स्वतः

0: 2017 मध्ये माझी एक वर्षामध्ये दुरुस्ती केलेली आहे. शुगर जर असेल तर डोळे जाऊ शकतात, ऍक्सिडेंट झालेला असेल तर ऍक्सिडेंट मध्ये डोक्याला मार लागला तर आपलं वेन वगैरे ब्लॉकेज होऊन दुरुस्ती जाऊ शकतो. माझा कुठल्याही प्रकारचा ऍक्सिडेंट नाही किंवा मला शुगर पण नाहीये. हा 2016 जो सैराट चित्रपट आहे हा मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. 26 डिसेंबरला 100% ब्लाइंडनेस म्हणून सर्टिफिकेट घेतलं आपल्या जिल्हा रुग्णालयामधून.
1: वेळ कसा घालवता तुम्ही?
0: दिवसभर आपली आकाशवाणी ऐकत आपले आयले नगर केंद्र.
1: कोणते कोणते कार्यक्रम आवडतात?
0: कार्यक्रम तर सर्वच आवडतात मॅडम. की सकाळपासून म्हणजे 6 वाजल्यापासून जे माझा FM चालू होतो, संध्याकाळी साधारणतः 11 वाजेपर्यंत चालू.
1: चालेल, कार्यक्रमात आज फोन. धन्यवाद.

0: हॅलो हॅलो गीत बहार कोण बोलताय?
1: अंतोनी पिल्ले.
0: तुम्ही बोलताय?
1: मी ढिंगार मधून बोलतो मॅडम. मला आपलं गीत बहार मध्ये गाणे द्यायचं.
0: कोणतं गीत ऐकताय?
1: मेरे हम सफर चित्रपटातलं गाणे, टायटल सॉन्ग आहे.
0: चालेल, काय करता आपण?
1: टेलर काम करतो मॅडम.
0: टेलरिंगचा व्यवसाय आहे. कार्यक्रमात फोन केला, धन्यवाद.

0: हॅलो
1: हॅलो गीत बहार.
0: हॅलो गीत बहार, कोण बोलताय?
1: मयुरी फुलपाखर बोलते.
0: कुठून बोलतेस?
1: वडाळा माझेहून.
0: काय म्हणतेस?
1: मला गाणं ऐकायचं होतं.
0: हो, गाणं ऐकूया आपण. पण आता काय शाळेला सुट्ट्या चालू असतील ना?
1: हो.
0: मग काय करतेस तू सुट्ट्यांचं?
1: मामाकडे राहते.
0: मामाकडे आली आहेस?
1: हा.
0: मग मामाकडे काय मज्जा असेल? कितवीला आहेस तू?
1: पाचवीला गेले.
0: आता पाचवीला गेली? इंग्लिश मिडियम, मराठी मिडियम?
1: मराठी मिडियम.
0: कोणता विषय आवडतो तुला?
1: चित्रकला वाचन.
0: चित्रकला आणि वाचन, म्हणजे चित्र काढायला आवडतं तुला. आणि शाळेत कोणत्या कोणत्या कार्यक्रमात भाग घेतेस?
1: सगळ्या कार्यक्रमात भाग घेते.
0: अरे वा, म्हणजे हुशार आहेस तू. बरं, चालेल. आज कोणतं गीत ऐकतेस?
1: नाच रे मोरा आंब्याच्या वनात.
0: ऐकूया तुझ्या आवडीचं गीत. कार्यक्रमात फोन केला, धन्यवाद.
1: थँक्यू.

0: हॅलो
1: हॅलो
0: हॅलो नमस्कार. हॅलो गीत बहार कार्यक्रम, कोण बोलताय?
1: काय म्हणता सर?
0: काय करता आपण?
1: मिस्त्री
0: काम करता. अच्छा, म्हणजे काम करता करता गाणी पण ऐकता. बर बर. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे कोणते कोणते कार्यक्रम आवडतात?
1: जास्त हॅलो गीत बहार ऐकत असतो, रात्रीचे कार्यक्रम ऐकत जातो.
0: अच्छा, म्हणजे गाण्यांचे कार्यक्रम जास्त आवडतात.
1: हो, कोण गाणे
0: तुमच्या आवडीचं गीत कार्यक्रमात फोन केला. धन्यवाद.
1: धन्यवाद.

श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. कार्यक्रमात आज इथंच निरोप घेते. पुन्हा भेटूया येत्या रविवारी एका नवीन सादरकर्त्यासोबत. आमचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आजच्या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य केलं होतं संतोष साबळे यांनी.

हॅलो गीत बहार हा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. सूत्रसंचालन आणि निवेदन होतं सारिका साळवी यांचं. शंभरांश एकमेक हर्ट्स आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हावडा ब्रिज या चित्रपटातलं कमर जलालाबादी यांचं गीत. संगीत ओ पी नय्यर यांचं. गायिका आहेत गीता दत्ता.

हावडा ब्रिज या चित्रपटातलं कमर जलालाबादी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ओ पी नय्यर यांचं. गायक होते गीता दत्त आणि सहकारी.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
0: रजनीगंध कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्यासा या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत। मोहम्मद रफी यांनी गायलेल्या गीताला संगीतबद्ध केले एस डी बर्मन यांनी।
2: मारे

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर ऐकूया शंकर जयकिशन यांनी स्वरबद्ध केलेलं रमेश शास्त्री यांचं गीत। बरसात या चित्रपटातलं हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी।

लता मंगेशकर यांनी गायलेलं बरसात या चित्रपटातलं रमेश शास्त्री यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हेमंत कुमार यांनी गायलेलं जाल या चित्रपटातलं गीत. साहिर लुधियानवी यांच्या गीताला संगीत दिले SD बर्मन यांनी.

हेमंत कुमार यांनी गायलेलं जाल या चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एस डी बर्मन यांचं. रजनीगंध कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुजाता या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. तलत महमूद यांनी गायलेल्या गीताला संगीत दिले एस डी बर्मन यांनी.

तलत महमूद यांनी गायलेलं सुजाता या चित्रपटातलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं एस डी बर्मन यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया शमशाद बेगम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सी आय डी या चित्रपटातलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत. संगीत नियोजक ओ पी नय्यर.

शमशाद बेगम यांनी गायलेलं सीआयडी या चित्रपटातलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ओपी नय्यर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दीदार या चित्रपटातलं शकील बदायूनी यांचं गीत. संगीत नौशाद यांचं. गायक लता मंगेशकर आणि शमशाद बेगम.

लता मंगेशकर आणि शमशाद बेगम यांनी गायलेलं दीदार या चित्रपटातलं शकील बदायनी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नौशाद यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुजाता या चित्रपटातलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत. संगीत एस डी बर्मन यांचं. गायक आणि संगीतकार एस डी बर्मन.

सुजाता या चित्रपटातलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. गायक आणि संगीतकार होते एस डी बर्मन. रजनीगंध कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. कार्यक्रमात

काजल या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत नियोजक होते रवी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उडन खटोला या चित्रपटातलं शकील बदायनी यांचं गीत. संगीत नौशाद यांचं. गायक मोहम्मद रफी आणि सहकारी.

मोहम्मद रफी यांनी सहकाऱ्यांनी गायलेलं उडन खटोला या चित्रपटातलं शकील बदवनी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नौशाद यांचं. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं दो रास्ते या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

लता मंगेशकर यांनी गायलेलं दो रास्ते या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दुश्मन या चित्रपटातलं किशोर कुमार, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

दुश्मन या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. किशोर कुमार, लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीताला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. कार्यक्रमात यानंतर घरौंदा या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत, संगीत

0: जयदेव यांचं, गायक भूपिंदर सिंग आणि रुना लैला.
1: दीवाना.
2: एक दीवाना शहर में.
1: एक दीवाना नहीं, एक दीवानी भी.
2: दो दीवाने शहर में.